माफ करा, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आता वेळ झाली आहे भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार माणिक प्रभू, संगीतकार यशवंत देव. यानंतर ऐकूया त्यागराज खाडीलकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत नंदू होनप.

0: गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर सुधीर फडके यांचा होता. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
3: आपुलकी आधार.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आमच्या प्रातकालीन पहिल्या सभेला सुरुवात होत आहे। आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद शके 1948 इसवी सन 1 सप्टेंबर 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। पहिल्या सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं। शहनाईवर वाजवलेला राग देशकार कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

आपण ऐकत होता शहनाईवर वाजवलेला राग देशकार कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या स्तोत्रानंतर आपण ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

आपण ऐकत होतात भीमराव पांचाळे यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराजांचा अभंग. यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला संत भानुदास यांचा हा अभंग.

आपण ऐकत होतात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरामध्ये संत एकनाथ महाराजांची ही गवळण. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. आणि श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं हे देशभक्तीपर गीत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 होत आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणारे असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, प्रेम ही माणसाची मूलभूत नैसर्गिक भावना आहे. प्रेमाची महती अगाध आहे. आईचं आपल्या अपत्याविषयीचं प्रेम, जीवलग आप्त सोयरे यांचं प्रेम, भक्त देव यांचं परस्परांविषयी असलेलं प्रेम, अशी प्रेमभावनेची वेगवेगळी अंग आहेत. प्रेम ही एक मोठी शक्ती असून प्रेमानं अगदी कठीण असाध्य वाटणारे काही गोष्टीसुद्धा सहज साध्य होतात. प्रेम आपल्या जीवनातील दुःखाचे काळे मेघ वितळून टाकते, आपला अर्थ देते, जगण्याला एक नवा अर्थ देते. प्रेम हा केवळ अडीच अक्षरांचा शब्द, पण ज्याला प्रेमाचा अडीच अक्षरात सामावलेला नेमका अर्थ उमगला तो खरा विद्वान, तो खरा जीवनाचा भाष्यकार. प्रेमामुळं भक्त आणि देव एकमेकांकडं आकर्षित होतात. सारांशानं सांगायचं तर जगातील सर्व तत्व संपत्ती एका पारड्यात आणि प्रेम दुसऱ्या पारड्यात टाकलं तर प्रेमाचंच पारडं जड होईल. आयुष्याचं तत्वज्ञानसुद्धा प्रेम या कल्पनेमध्ये सामावलेलं आहे.

0: आपण ऐकत होतात वाणी जयराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातले गीत. याबरोबरच जगूया आनंदी कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्या

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी.
1: प्राइम टाइमचा प्राइम सुपरहिट ऐसी अक्षरे रसिके. निसर्ग प्रेम, साहित्य वैभव, सामाजिक जाणीव, वैचारिक प्रगल्भता आणि सजग अंतर्मुखता यांनी नटलेली आकाशवाणीवरील रसिक प्रिय ललित बंधमाला अर्थात ऐसी अक्षरे रसिके. रोज सकाळी 7 वाजता फक्त अस्मिता वाहिनीवर.
0: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा तसंच हवामान वृत्त. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमात सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा पोषक आहार भाग पहिला तज्ज्ञ डॉक्टर पुष्पलता डुमरे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. सकाळी 7:55 ऐसी अक्षरे रसिके यात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बिलोव यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 112 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार तसंच योग अभ्यासक मंदार आपटे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. दुपारी 1:40 नागपूर केंद्रावरून अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी साध्या दिवसांचं सौंदर्य गाणी आणि गप्पा. संध्याकाळी 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत कलश यात सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय अर्थतज्ज्ञ गजानन फडकले यांची मुलाखत. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 संध्याकाळी 7:30 किसानवाणी. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनीटॉक. रात्री 9:45 मंथन. तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून

0: नाही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 मिलिंद रायकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मेघ, दुपारी 2:30 श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप, संध्याकाळी 5:02 विवेक सोनार यांनी सरोदवर वाजवलेला राग गावती, रात्री 10:00 विदुषी श्रुती सडोलीकर यांच्या गायनात राग बागेश्री, तर रात्री 10:30 नभोनाट्य शीर्षक उत्तररक्षण लेखक अजितेम जोशी. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 33 सेल्सिअस, सांताक्रूज इथं 32 सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 27 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं उपलब्ध नाही, सांताक्रूज इथं 83% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र खवळलेला राहील. 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. वादळात हाच वेग 65 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकलत हवामान वृत्त. सकाळचे 6:40 होत आहेत. ही 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये पुष्कळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी, विषय सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात पसवून लागेल आणि दाणे भरू लागतील तर भात खाचरात पाणी राहील या बाबींकडे लक्ष द्यावं. पिकाची कीड आणि रोग यांच्या प्रादुर्भावासंबंधी पाहणी करावी. भात पिकातील तण काढून घ्यावं. नत्र खताची तिसरी मात्रा हेक्टरी 20 किलो या प्रमाणात द्यावी. ही मात्रा निमगरव्या भात जातीबाबत लावणीनंतर 80 ते 90 दिवसांनी आणि गरव्या भात जातीबाबत 105 ते 110 दिवसांनी द्यायची आहे. भाताची लागवड उशिरा झाली असल्यास 10 किलो नत्राची मात्रा वाढवून द्यावी. भात पसवलेल्या क्षेत्रात पाणी खेळतं ठेवावं. भात पक्व होऊ लागलेल्या शेतातील पाणी काढून टाकावं. पिंगट ठिपका या रोगाची लक्षणं दिसून येताच प्रति हेक्टरी 1 किलो झायनेब किंवा 1.25 किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 1250 ग्रॅम किंवा डायथेनझेड 78 1 किलो किंवा 500 ग्रॅम कार्बेडॅझिम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. करपा दिसून आल्यास नत्राची मात्रा रोग आटोक्यात आल्यानंतर करावी. उदबत्त्या या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगट लोंब्या काढून एकत्रित जाळाव्यात. 5% खोडकिडीचं प्रमाण असल्यास आणि भाताचं पीक गरव्या किंवा निमगरव्या जातीचं असल्यास 1600 मिली क्लिनॉलफॉस 25 प्रवाही 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर पाऊस नसताना फवारावं. पाने गुंडाळणाऱ्या अळीचा उपद्रव दिसून आल्यास कार्टॅप हायड्रोक्लोराईड 500 ग्रॅम किंवा ॲसिफेट 76% 500 ग्रॅम किंवा क्लोर पायरीफॉस 20% 1875 मिली किंवा क्लिनॉलफॉस 25% 1000 मिली प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारावं. पाणी साचून राहणाऱ्या भात खाचरात तपकिरी तुडतुडे आणि पानावरील तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. रोपांच्या बुंध्यावर 10 पेक्षा जास्त तुडतुडे आढळल्यास ट्रायझोफॉस 40 प्रवाही 750 मिली कार्टॅफ हायड्रोक्लोराईड 50 SP 1000 ग्रॅम

0: क्लोरोपायरीफॉस 20 प्रवाही 2000 मिली, ॲसिफेट 76 SP 660 ग्रॅम, यापैकी एक औषध 500 लिटर पाण्यातून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावं. पावसामध्ये ऊस लोळत असल्यास 4 ते 5 ऊस एकत्र बांधून उभा करावा. नागलीची बेंडणी करावी. लष्करी अळींच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्यामुळे पिकांचं चांगलं निरीक्षण करावं. प्रादुर्भाव दिसून येताच मिथिल पॅराथिओनची भुकटी 20 किलो प्रति हेक्टरी धुरळावी. धुरळणी सायंकाळी उशिरा करावी. वरीच्या लोंब्या तयार होऊ लागतील. पक्व लोंब्या काढून घ्याव्यात आणि चांगल्या वाळू द्याव्यात. तुरीची बेंडणी करावी आणि किडींचं नियंत्रण करावं. कारळा क्षेत्रात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अमरवेलीचा प्रादुर्भाव झाला असल्यास अमरवेल हाताने वेचून त्याचे अवशेष नष्ट करावेत. अमरवेलग्रस्त कारळा बियाण्यासाठी वापरू नये. काजूच्या मागील वर्षी लागवड केलेल्या कलमांना प्रत्येकी 125 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश या प्रमाणात खतं द्यावीत. खतं झाडांभोवती 30 सेंटीमीटर अंतरावर 15 सेंटीमीटर खोल गोलाकार चरामध्ये टाकावी आणि मातीने झाकावी. मागील वर्षी लागवड केलेल्या माडात 1 घमेलं शेणखत अधिक 250 ग्रॅम नत्र अधिक 100 ग्रॅम स्फुरद अधिक 195 ग्रॅम पालाश झाडाभोवती सर्वसाधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीच्या वरच्या थरात देऊन मातीत मिसळावी. काडी कचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी. कुजलेला कोंब स्वच्छ करून त्यावर 1% बुरडू मिश्रण ओतावं. या महिन्यात श्रीवर्धन रोठा या सुपारीच्या जातीची लागवड करावी. रोपं निरोगी आणि जोमदार असावीत. रोपं 12 ते 18 महिने वयाची असून त्यांचा बुंधा जाड असावा. परसामधील आणि बागेतील सुपारी झाडाजवळ प्रत्येकी मिरीची 2 रोपं लावावीत. मिरी लागवडीसाठी पनीर 1 जातीची निवड करावी. मिरी लागवड जून किंवा जुलैमध्ये केली असल्यास 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम स्फुरद आणि 25 ग्रॅम पालाश द्यावं. मिरीची पांगाऱ्यावर स्वतंत्रपणे लागवड करावी.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती ऐकली. तो वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल.
2: बियाण्यास करा प्रक्रिया औषधाची, कवच कुंडले ती बियाण्याची, नाशकरी रोगकारक बुरशीची, वाढ होई उगवण शक्तीची.
1: सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय. आज आपण याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीनही आवश्यक असतात. विटामिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. आणि पचन संस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच

0: पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात, आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली, मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो, तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजेच शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख, म्हणजेच मिलेट्स.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
1: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
0: मॅडम, आजचा आपला हा जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
1: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल.

0: एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असून सुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवड निवड, वैयक्तिक आवड निवड यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे, आणि लक्षात घ्या जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतच आहे, पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहतंय का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आज ज्या कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहोत तिच्या पहिल्याच पानावर लेखक हे पुस्तक मी लिहिलेलंच नाही असं चक्क म्हणतो. आणि या भन्नाट कादंबरीचं नाव आहे द सिमेट्री टीचर. लेखक आहे प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव. आंद्रे बितोव हा रशियन साहित्यातला एक प्रयोगशील आणि बुद्धिमान आधुनिकोत्तर लेखक मानला जातो. द सिमेट्री टीचर ही त्याची एक अत्यंत गुंतागुंतीची अशी कादंबरी. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला एक मोठा चकवा देतो. तो सांगतो की त्यानं ही कादंबरी मुळी लिहिलेलीच नाही. अ ट्रेडवेल नावाच्या एका ब्रिटिश लेखकानं मूळ इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिलं आणि आपण फक्त त्या इंग्रजी पुस्तकाचा रशियन भाषेत अनुवाद करत आहोत असा तो दावा करतो. पण श्रोते हो, खरी गंमत इथंच आहे. ए ट्रेडवेल नावाचा कोणताही ब्रिटिश लेखक या जगात अस्तित्वातच नाहीये. तो आंद्रे बितोवच्या सुपीक डोक्यातून जन्मलेला एक पूर्णपणे काल्पनिक असा लेखक आहे. स्वतःच एक काल्पनिक मूळ लेखक उभा करायचा आणि मग आपण त्याचा अनुवादक असल्याचं नाटक

0: करायचं हा एक भन्नाट साहित्यिक खेळ त्यानं या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. लेखकानं या पुस्तकात आणखी एक विलक्षण कल्पना वापरली आहे. आपण हे काल्पनिक इंग्रजी पुस्तक फक्त एकदाच वाचलं होतं आणि नंतर कुठेतरी ते हरवलं असं तो सुरुवातीला सांगतो. त्यामुळे आता हा सगळा अनुवाद फक्त आणि फक्त आपल्या अंधुक आठवणींच्या आधारावर करतो आहोत असं तो सांगतो. विचार करा, आठवणीतून लिहिताना किती चुका किती बदल होत असतील, आणि हाच तर त्याचा मुख्य हेतू आहे. मानवी स्मृती कशी फसवी असते आणि त्यातून वास्तवाचं कसं एक नवं विस्कळीत रूप जन्माला येतं हेच तो यातून दाखवून देतो. या कादंबरीतला मुख्य नायक उर्बिनो वॅनोस्की हा सुद्धा असाच एक गोंधळलेला माणूस आहे. तो आपल्या विस्कटलेल्या अर्थहीन आयुष्यात सममिती म्हणजेच एक प्रकारचा सुसंवाद शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण जसजसं तो पुढे जातो तसतसं त्याला जाणवतं की जगात परिपूर्ण सममिती ही केवळ एक माया आहे. द सिमेट्री टीचर म्हणजेच सममिती किंवा प्रमाणबद्धता शिकवणारा शिक्षक. आंद्रे बितो या पुस्तकातून मानवी आयुष्यातल्या सममितीचा वेध घेतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना एकमेकांशी कशा पुनरावृत्ती असतात, भूतकाळ आणि भविष्यकाळ कसे एकाच आरशातल्या दोन हुबेहूब प्रतिमांसारखे भासतात यावर त्याने खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकात अनेक छोट्या छोट्या एकमेकात गुंफलेल्या अशा कथा आहेत. वास्तव आणि भ्रम यांच्यातली पुसट सीमारेषा तो इतक्या शिताफीनं पुसून टाकतो की वाचक म्हणून आपण अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकतो. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका रहस्यमय आरशांच्या महालात हरवून जाण्यासारखं आहे. तिथं खरं काय आणि प्रतिबिंब कोणतं हे कळतच नाही. एक प्रतिभावंत लेखक वाचकांशी कसा वाङ्मयीन खेळ खेळू शकतो याचं हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. कादंबरी नक्की कोण लिहितंय, मूळ लेखक, अनुवादक की स्वतः वाचक, असा एक गमतीदार प्रश्न तो आपल्यासमोर उभा करतो. या कादंबरीच्या घडणीत वाचकाचाही सहभाग असतो. तो वाचता वाचता त्याची अशी एक कादंबरी रचत जातो. त्यामुळे बितोची कादंबरी ही सक्रिय वाचकाची कादंबरी आहे असं म्हणता येईल. तर श्रोते हो, जर तुम्हाला सरळ सोट एकरेषीय कथा वाचून कंटाळा आला असेल ना, तर रूढ वास्तववादी कादंबरीपेक्षा वेगळं बौद्धिक आव्हान हवं असेल तर आंद्रे बितोची ही अजब आणि जादुई कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितो यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम दुपारी 1:55 पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचन

0: मार्चला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
4: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या 2ऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर. आता सविस्तर बातम्या. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेल्या किंवा गणना पत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाला आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदार केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्राची ओळख जातीपंथावरून न होता स्वप्नांवरून ठरावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमुक्त जाती दिनानिमित्त पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत

0: व प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील, असंही फडणवीस म्हणाले. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, तसंच राज्यघटनेचाही गैरवापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी तसंच सुमारे 3,500 कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं उत्सव साजरा केला पाहिजे, हे फक्त पुणेकर करू शकतात. तेव्हा माझं पुणेकरांना आव्हान आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेश उत्सव कसा साजरा होतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशातील सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील परिसंस्था बळकट करण्यासाठी 1,27,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉनच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनेची अधिसूचना काल जारी केली. यामुळे आगामी काळात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठेत भारताचा वाटा जवळपास 10% जाईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्ली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
2: फैब्रिकेशन में, पैकेजिंग में, इक्विपमेंट में, मटेरियल्स में, इन सब में ट्रेनिंग दी जा रही है और जिस तरह का इकोसिस्टम बन रहा है बहुत जल्दी 50-60,000 डायरेक्ट जॉब्स हर साल इसमें क्रिएट होंगे. ऑलरेडी डिजाइन में 50-60,000 डायरेक्ट जॉब्स क्रिएट हो रहे हैं. अभी मैन्युफैक्चरिंग में भी इतना लेवल का इसमें जॉब्स क्रिएट होंगे.
0: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 3-4 लाख शिवभक्त काल जमले होते. हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या दृष्टीनं ही रंगीत तालीम ठरली. परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैजनाथ मंदिरात तसंच बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेनं श्रावण सोमवार निमित्त काल कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत 41 नद्या आणि 21 गड किल्ल्यावरील पवित्र पाणी आणण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते. हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या 50 माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात काल सुरक्षितरित्या पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य, शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

0: लातूर जिल्ह्यातील रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनानं रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा इथं काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. हे सर्वजण कैलास टेकडी आणि सहस्रकुंड इथं दर्शन घेऊन परत येत होते. सर्व भाविक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक, सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज मंगळवार, दिनांक 1 सप्टेंबर 2026. भास्करबुवा वखले यांनी भारत गायन समाजाची स्थापना पुण्यामध्ये आजच्याच दिवशी केली. यष्टीरक्षक फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक के एन सिंग यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. त्याचप्रमाणे प्राच्यविद्या संशोधक कायदे पंडित काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. हे होते आजचे दिनविशेष.

0: आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आग्रहात.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रासारख्या विविध भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत असलेल्या राज्यात उपलब्ध पाण्याचं समन्वयी वाटप हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पाण्याच्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय आणि वाटा मिळण्यासाठी जलसंपत्ती नियमन आवश्यक ठरतं. मात्र पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी म्हणजे नेमकं काय, या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक आहे, पाणी वाटप करताना कोणते निकष विचारात घेतले जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेत पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय असते, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेत नेमकं कोण काय काय करतं, म्हणजे जसं जलसंपदा विभाग आपण म्हणू शकतो की पाटबंधारी विभाग आहे आणि इतर महामंडळं आहेत, तर त्यांची नक्की कामाची जबाबदारी काय विभागने केलेली आहे?
2: नियमन प्राधिकरणाचं काम जे असतं ते नियम बनवलं, नंतर मग जसं आमच्याकडे जे विवाद येतात त्यांचं निराकरण करणं, निकष बनवणे, नंतर टॅरिफ ऑर्डर पास करणं, गव्हर्नरचे जे डायरेक्टिव्ज असतात त्याचं मॉनिटरिंग आम्ही करत असतो, अशी मायक्रोपेक्षा माक्रो लेवलची जी जबाबदारी असते आणि इन केस ऑफ स्केअरसिटी आमच्याकडे त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातात की त्याच्यावर सुद्धा निकष देऊन आम्हाला निर्णय द्यायला लागतो. हे प्राधिकरणाची जबाबदारी झाली. आणि जल शासन जे असतं ते धोरणात्मक निर्णय घेत असतात. जलसंपदा विभाग आणि जे IDCs आहे, इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स, यांच्याकडे अंमलबजावणी असते. म्हणजे आपण ज्या प्रकारे एन्टायटलमेंट इश्यू करण्याचे क्रायटेरिया इश्यू केलं त्याप्रमाणे त्यांना एन्टायटलमेंट इश्यू करायचे असतात, त्यांना जे टॅरिफ ऑर्डर्सच्या प्रमाणे त्यांना टॅरिफ लागू करायचे असतात आणि लागू केल्यानंतर त्याची वसुली देखील करायची असते, त्यानंतर त्यांच्याकडले जे डिस्प्यूट्स असतात ते आमच्याकडे अपीलमध्ये त्यांना द्यायचे असतात, त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना अप्रुव्हलला आमच्याकडे पाठवायचे असतात. अशा प्रकारे त्यांची आणि आमची कार्यपद्धती जी आहे ती संलग्न असली तरी वेगवेगळी आहे.
0: पण याच्यावर सगळं नियंत्रण कसं ठेवलं जातं किंवा अशी काही प्रणाली आहे का की त्यांच्या जबाबदारीची दखल घेतली जाणे किंवा ते बरोबर होते की नाही ह्याची पडताळणी केली जाते का?
2: याच्यामध्ये त्यांच्या कामाची पडताळणी त्यांच्या हायरार्कियल ऑफिसर्स प्रमाणे करत असतात. आणि जसं आपण म्हटलं की एन्टायटलमेंट, टॅरिफ आणि बाकी, तर याचं मॉनिटरिंगचं मुख्य काम जे असतं ते जलसंपदा विभाग सोबतच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देखील करत असतं.
0: ओके. आणि या प्राधिकरणाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपलं सामान्य नागरिक, तर लोकसहभागाला किती महत्व आहे आणि तो प्रत्यक्षात कसं राबवलं जातो?
2: आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेते मी की आपण पाण्याचे दर निश्चितीकरणाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तर याला एक 5 भागात त्याला विभागलं जातं. म्हणजे सर्वात प्रथम जे असतं त्या आपण अप्रोच पेपर हा पब्लिश करतो. अप्रोच पेपर पब्लिश केल्यानंतर लोक त्याच्यावर त्यांचे सूचना किंवा त्यांना जे आक्षेप असतील ते आम्हाला कळू शकतात, कारण हा बेस पेपर असतो. या बेस पेपरच्या नंतर तयार होत असतं, त्यांना 30 दिवसाचा कालावधी मिळतो आणि त्या 30 दिवसामध्ये त्यांच्याकडनं जे आक्षेप आलं त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया म्हणजे ड्राफ्ट निकष बनवल्या जातात. या ड्राफ्ट निकषमध्ये पूर्ण डिटेलिंग असते, कारण आपले 3 कॅटेगरी ऑफ युजर्स आहेत. एक आहे ॲग्रिकल्चर, दुसरे आहे इंडस्ट्रीज आणि तिसरे आहे डोमेस्टिक. डोमेस्टिकला आपण अजून आता सध्या विभागले 2022 पासून कमर्शियलमध्ये आणि डोमेस्टिक घरगुती वापरण्याकरता. याचे मग पूर्ण निकेश बनवल्या जातात की एक्झॅक्टली कशा प्रकारचा वापर असेल, त्याच्यामध्ये कुठल्या सोर्समधनं त्याला पाणी मिळालं तर मग त्याला दरच्या म्हणजे आता मूळ दराच्या 50% जर असेल ते तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत असेल तर त्याला आपण 75% मूळ दराच्या लावत असतो आणि जर महानगरपालिका असेल त्याला 125% लावत असतो. तर हे जे निकष आहेत ते या क्रायटेरियामध्ये दिलेले असतात की कुणाला कुठकुठल्या प्रकारे दर लागतील आणि कुठल्या कुठल्या सवलती देखील येतील ते देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. सो वॉटर युजर असोसिएशन बद्दल तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, तर वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केलं तर त्याला मूळ दराच्या 75% दर लागतील हे क्रायटेरियामध्ये दिलेलं असतं. पण दर दिलेले नसतात क्रायटेरियामध्ये, दर ते नंतर येतात. मग हे पूर्ण जे निकष असतात ते बनवल्यानंतर ते आम्ही पब्लिश करतो. अप्रोच पेपरवर ड्राफ्ट क्रायटेरिया, ड्राफ्ट क्रायटेरिया आम्ही पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर आपण फोकस ग्रुप, त्याच्यामध्ये आमच्याकडे 90 ते 100 फोकस ग्रुपमध्ये, याच्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक सोसायटीज आहेत, जसं नीरी वगैरे पण याच्यामध्ये IIT आहेत. तर या लोकांना आपण ते मुद्दाम वेगळी एक प्रत देतो आणि त्यांच्याकडनं त्यांचे सूचना किंवा हरकती ज्या असतात त्या मागवतो. आणि तसंच हे पब्लिकसाठी सुद्धा ओपन असतं, तर पब्लिकसुद्धा त्याच्यावर त्यांचे सूचना आम्हाला देत असतात. त्या ही स्टडी झाल्यानंतर म्हणजे इथे पण आपण लोकांचा सहभाग झाला, नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया जो असतो त्याच्यावर ड्राफ्ट टॅरिफ बनतो. तर ड्राफ्ट टॅरिफसाठी जो डेटा येत असतो तो 5 IDC कडनं जलसंपदा विभागाला येतो आणि जलसंपदा विभाग तो आम्हाला सबमिट करतो. त्याच्या बेसिसवर आपण ड्राफ्ट टॅरिफ ठरवतो आणि ड्राफ्ट टॅरिफ आणि रिवाइज्ड ड्राफ्ट क्रायटेरिया हा त्याच्याशी संलग्न करतो. आणि हे पुन्हा आपण ट्रान्सपरंट वेमध्ये पूर्ण आता न्यूजपेपरमध्ये सुद्धा आपण याची ॲडव्हर्टाईज करतो की ही पब्लिकली पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत, सगळ्या IDCsमध्ये हे अवेलेबल केल्या जातं आणि याच्यामध्ये सल्लामसलत प्रक्रिया आता होते. म्हणजे आतापर्यंत आपण जे मागवलं आहे ते ईमेलद्वारे, पत्राद्वारे, आम्ही गुगल फॉर्मसुद्धा यावेळेस इश्यू केले होते, गुगल फॉर्मद्वारे सुद्धा आम्हाला बरीच निवेदनं प्राप्त झालीत. आणि त्याच्यानंतर हे जे रिवाइज ड्राफ्ट क्रायटेरिया आणि ड्राफ्ट टॅरिफ ऑर्डर याच्यावर आम्हाला निवेदन

0: प्राप्त झाली. पाचही आयडीसीमध्ये आम्ही पब्लिक कन्सल्टेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 700 निवेदनं प्राप्त झाली. आणि या सगळ्यांचं स्टडी केल्यानंतर त्याच्यावर सल्लामसलत प्रक्रिया आमची इंटरनली होते आणि कायदेशीर बाबींना लक्षात घेऊन आणि प्रॅक्टिकल बाबींना लक्षात घेऊन नंतर आम्ही फायनल टॅरिफ ऑर्डर इश्यू करतो. अशा विविध स्तरावर टॅरिफ ऑर्डर आपण इश्यू करत असताना लोकांचं, जनमानसांचा जे पण काही इनपुट्स आलेले आहेत ते आपण विचार करतो आणि त्याच्यावर निर्णय देतो. आणि ते सुद्धा निर्णय ॲडहॉक नसतात, ॲडॉप की नाही आम्हाला हे ठीक वाटत नाही तर आम्ही नाही घेणार असं नाही. तर त्याच्यामध्ये असतं की लिगली काय प्रोव्हिजन आहे, एक्झॅक्टली कुठे कुठे हे ॲप्लिकेबल आहे. जसं आमच्याकडे एक निवेदन आलं होतं की या पर्टिक्युलर पद्धतीमध्ये जर तुम्ही पाणी वापर केलं तर तुमची पाणी बचत मोठ्या प्रमाणात होते, पण त्याला सबस्टॅन्शिएट करण्याला कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नव्हता. मग त्याचं सायंटिफिक एव्हिडन्स असणंही तेवढंच गरजेचं. म्हणजे मायक्रो इरिगेशनमध्ये कुणीही केलं तरी किती पाणी वापरणार ते आपल्याला माहिती, पण बाकी ठिकाणी कसं त्याला लागू करणार. तर अशा प्रकारे मग ती जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण आता सायंटिफिकली अनालाइज करण्यासाठी ती पद्धत आम्ही आता पाठवलेली आहे की ॲक्च्युअलमध्ये किती पाण्याचं बचाव त्या पद्धतीमुळे इरिगेशनमध्ये होतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांचं मत मांडण्याची मुभा देत असतो आणि त्याच्यावर सायंटिफिकली आणि लिगली विचार करून मग निर्णय देतो.
1: नक्कीच, म्हणजे आता ही जी प्रोसिजर तुम्ही जी समजावून सांगितली इतक्या सविस्तरपणे, खरंच म्हणजे आपण असं म्हणतो की बऱ्याचदा असं होतं की दोषारोपण केलं जातं किंवा जे काही होतं, पण इतक्या मायक्रो लेवलवर हे काम चालतं आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याच्यामध्ये घेतला जातो, म्हणजे लोकसहभागाला खरंच खूप महत्व आहे. ह्या तुमच्या इतक्या सविस्तर याच्यातून तुम्ही सांगितलं.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण पाणी हकदारी, पाण्याचा कोटा, पाणी वाटप आणि पाणी वापर संस्थांची भूमिका या सगळ्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पाण्याचं न्याय्य वाटप आणि त्याचा कार्यक्षम वापर यामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग किती महत्वाचा आहे ही आजच्या संवादातून आपल्याला स्पष्ट झालं. मात्र पाण्याच्या वापराशी संबंधित आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जलप्रशुल्क. जलप्रशुल्क निश्चित करताना कोणते निकष विचारात घेतले जातात, विविध क्षेत्रांसाठी त्याची आवश्यकता आणि भूमिका काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण दिलखुलासच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 9111132500
2: 9011132500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे विक्रम्स फिटनेस मध्ये आणि इथल्या लोकांची गप्पा मारतीये. आज आपण बोलूयात. गुड मॉर्निंग सर.
4: गुड मॉर्निंग.
2: आपलं नाव सांगता?
4: मी शिरीष करकरे.
2: ओके. आणि वय किती तुमचं?
4: 66.
2: इकडे तुम्ही विक्रम्स फिटनेस मध्ये का जॉईन केलं? किती महिने झाले जॉईन करून? आणि इथे जो काही डाएट एक्सरसाइज दिले जातात त्याचा रिझल्ट कसा मिळालेला
4: आहे? मला थोडं सीओपीडी आणि हायपरटेन्शन असा थोडासा मला त्रास. तर सीओपीडीच्या डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला लाईफस्टाईल जरा चेंज करावी लागेल, म्हणजे बेसिकली वजन तर खूपच कमी करावं लागेल. तर त्यामुळे मला हेच सकाळी मी जेव्हा प्रोग्राम एकदा ऐकला
2: रेडिओवरती,
4: पहिले मी जिम वगैरे जायचो पण म्हटलं एकदा हे जरा ट्राय करून बघूया.
2: मग कसा अनुभव आला तुम्हाला?
4: मला फार छान अनुभव आला, म्हणून तर दुसऱ्यांदा इथे आलेलो आहे.
2: ओके.
4: की पहिल्यांदा आलो 3 महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन कमी झालं आणि फार सहजरीतीने कमी झालं. डाएट इथला जो आहे घरगुती सारखा डाएट आहे. नॉर्मली आठवड्यातून 5 दिवस असाच डाएट असतो.
2: ओके.
4: 2 दिवस आमचे चीट डेज असतात नॉर्मली, पण ते 2 दिवस आपल्याला थोडं शिस्त लावून तर आपल्याला ते घालवता येतात. फॉर द लिमिटेड पिरियड, ज्या तुमचा उद्देश जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करता येतं, म्हणजे करायला पाहिजे.
2: राईट राईट.
4: एक्सरसाइज, मी बेसिकली स्पोर्ट्स पण असल्यामुळे मला एक्सरसाइज करायचीच आवड आहे, त्यामुळे इथले जे एक्सरसाइज देतात त्यापेक्षा बऱ्यापैकी सोपे आहेत.
2: आणि ते आता तुम्ही कंटिन्यू फॉलो करताय. आता वजन किती कमी झालं?
4: आता माझं 9 किलो कमी झालंय.
2: क्या बात
4: आहे. 2.5 महिन्यामध्ये.
2: क्या बात आहे. खूप छान वाटलं शिरीष सर तुमच्याशी बोलून, आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
4: धन्यवाद.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9111132500 9111132500 9011132500. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते हो नमस्कार.
2: शिरीष सरांचा हा एक छान अभिप्राय आपण ऐकला, काय सांगशील त्यांच्याबद्दल?
5: शिरीष सर जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आले आणि मला भेटले तेव्हा ते ऍक्च्युअली म्हणत होते की हे मी तुमचे क्लेम्स रेडिओवरती ऐकलेले आहेत की लिटरली घरची पोळी भाजी खाऊन नाश्त्याला उपमा वगैरे खाऊन आणि व्यायाम इकडे येऊन साधे सोपे कुठली इक्विपमेंट न वापरता व्यायाम करून

0: वजन कमी होतं असं तुम्ही म्हणताय, तर ते ऍक्च्युली खरं आहे का हे मी बघायला आलोय असं करून सिरीज सर ऍक्च्युली आपल्याकडे आले होते. आणि नंतर रिझल्ट आपल्या समोरच आहे की तेव्हा सुद्धा त्यांचं 3 महिन्यात 10 किलो कमी झालं होतं, यावेळेस तर त्यांचं 2.5 महिन्यात 10 किलो कमी झालंय. मेन त्यांना आपल्याकडे 2-4 गोष्टी आवडतात. पहिली गोष्ट ते म्हणले तसं सहजरित्या वजन कमी करणे. सर जसं म्हणलेत असेल ते लिटरली 5 दिवस व्यवस्थित डाएट फॉलो करतात, 2-3, 1-2 दिवस ते बाहेरचं खातात, सगळं खातात, एवढं करून सुद्धा त्यांचं वजन कमी होतंय. फक्त ते एक गोष्ट करतात की एक्सरसाइजला रेग्युलरली येतात, 5 दिवस काटेकोरपणे सगळ्या गोष्टी फॉलो करतात. आणि डाएट मी नेहमी म्हणतो तसं ऍज अ फिटनेस प्रोफेशनल माझं हे काम आहे की त्या व्यक्तीला आरामात जमेल असं डाएट त्या व्यक्तीला देणे, जेणेकरून ती व्यक्ती ते फॉलो करू शकेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डाएट हे घरी रोज बनणाऱ्या पदार्थांवरतीच आधारित असेल तर ते डाएट बनवताही येतं, खाताही येतं, आनंदही वाटतो डाएट करून. डाएट म्हणून डाएट केल्यासारखं वाटत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा वजन कमी झाल्यानंतर त्या व्यक्तीने फक्त व्यायाम कंटिन्यू केला तरी घरचं खाऊन त्या व्यक्तीचं वजन हे मेंटेन राहतं. तर ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की घरचा आहार आणि साधे सोपे व्यायाम हे जर का आपण व्यवस्थित कपल केले आणि त्याला व्यवस्थित झोपेची जोड दिली तर अत्यंत सहजरित्या वजन कमी होतं. आता शिरीष सरांची केस बघितली तर 66 वर्षाचे आहेत, तर यावेळेस तर 2.5 महिन्यात त्यांचं 10 किलो कमी झालंय, म्हणजे लिटरली आठवड्याला 1 किलो या रेटने त्यांचं आज वजन कमी होत आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम भेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
5: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
6: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
6: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा. कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-89-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
6: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-89-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गजानन वाटवे यांच्या स्वरातलं बाबूराव गोखले यांचं गीत.

गजानन वाटवे यांच्या स्वरातलं बाबूराव गोखले यांचं गीत आपण ऐकलं. तर कार्यक्रमात यानंतर आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं साने गुरुजी यांचं हे देशभक्तीपर गीत.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं साने गुरुजी यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: calls time on Argentine career after failure to defend World Cup crown and death of his father George, writes the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to address SCO summit in Kyrgyzstan's capital Bishkek today. Country's GDP grows 7.8% in the first quarter of the current financial year, beating RBI's projection of 7%. US describes India as dynamic, strong and resilient economy. New Delhi rejects Court of Arbitration award on Indus Water Treaty. Nepal rescuers blast hillside in search of hydropower workers as families wait anxiously. And Lionel Messi announces retirement from international football, ending legendary 21-year career with Argentina national team. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा GDP 7.8% मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय. आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या परिषदेत चीन आणि रशियासह या संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. भारत 2017 या शिखर परिषदेचा सदस्य असून आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमधील भारताच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल शांघाय सहकार्य संघटनेतील रशिया, इराण, किर्गिज प्रजासत्ताक आणि आर्मेनियाच्या नेत्यांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. जागतिक बँकेतर्फे स्थापन या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत, असा निर्णय हेग इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली. 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच या करारातील अटींचं उल्लंघन करणारी कृती होती, असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. अमेरिकेतल्या ॲशवेले इथं आयोजित G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.8% पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी उल्लेखनीय आहे. तेलाच्या किमतीतील अनियमितता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारताच्या GDP मध्ये 7.8% वाढ झाल्याबद्दल अमेरिकेनं

भारताची प्रशंसा केली आहे. भारत एक गतिमान, सक्षम आणि लवचिक अर्थव्यवस्था आहे. भारताकडे वेगानं वाढणारी आर्थिक शक्ती म्हणून पाहण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या दृष्टिकोनाला या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे, असं व्हाईट हाऊसचे वरिष्ठ माध्यम अधिकारी कुश देसाई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी आता तांत्रिक स्तरावरील चर्चेच्या टप्प्यावर पोहोचल्या असून या कराराबाबत अमेरिका आशावादी आहे, तसंच भारताशी आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे, असंही कुश देसाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मणिपूर उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे एका जनहित याचिकेवर आणि एका स्वतंत्र रीट याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती एम सुंदर आणि न्यायमूर्ती ए गुणेश्वर शर्मा यांच्या मणिपूर उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 12 ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आज नवी दिल्लीत विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या 2 दिवसीय परिषदेत पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचयासाठी लोकसहभाग मोहीम, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता तसंच ग्रामीण पेयजल पुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती या 4 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर उद्यापासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांचं भाषणही होणार आहे. मुंबई भेटीत ते हिरे, बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. या दौऱ्यामुळे भारत बेल्जियम यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळेल, तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संपर्क व्यवस्था यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य देखील वाढीस लागेल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन स्नेडर यांच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 939 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. नेपाळमधील पूर आणि बिहारमधील नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान प्राणी आणि मत्स्यसंपत्ती विभागानं लोकांना पुराच्या पाण्यातून पकडलेल्या माशांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. पुराच्या वेळी मासे, सांडपाणी, मृत प्राणी आणि इतर दूषित पदार्थांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनुकांमुळे दूषित होण्याचा धोका वाढतो आणि अशा माशांचं सेवन आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पुराचं पाणी स्थिर होईपर्यंत पुराच्या पाण्यातून पकडलेले मासे खाण्यासाठी वापरू नयेत, असं विभागानं स्पष्ट केलं आहे. अर्जेंटिनाचा ख्यातनाम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मेस्सीनं अर्जेंटिनाला 2022 विश्वजेतेपद तर 2 वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. उत्तर प्रदेशात कौशांबी इथं फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. आगीमुळे आसपासच्या किमान 5 घरांचंही नुकसान झालं आहे.

0: या घटनेची चौकशी करण्यात येत असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातल्या काही भागातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेला लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा GDP 7.8%. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय. आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं विनायक राहतेकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर भूमानंद बोगम यांनी स्वरबद्ध केलेलं रवींद्र साठे यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

सरिता भावे यांच्या स्वरातलं दिल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत गोविंद पवळे आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या युगल स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं कुसुमाग्रज यांचं हे गीत.

गोविंदपौळे आणि सीमाचंद्रगुप्त यांच्या स्वरातलं यशवंतदेव यांनी स्वरबद्ध केलेलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: 1855 ते 1860 या काळात हेन्री सॉमरसेट बॉम्बे आर्मीचे प्रमुख होते. त्या काळात त्यांनी कंबाला हिलवर बांधलेला प्रशस्त बंगला सॉमरसेट हाऊस, त्याची मालकी बदलत 1923 इंदूरच्या होळकरांकडे आली. 1937-38 दरम्यान ती भावनगर संस्थानचे राजे सर कृष्णकुमार सिंहजी यांच्याकडे गेली. भावनगरच्या महाराजांनी जेमतेम 3-4 वर्ष ही वास्तू वापरली आणि 1941 ही संपूर्ण मालमत्ता सोफिया कॉलेजला विकली. तेव्हापासून या वास्तूत केवळ महिलांसाठी असलेलं सोफिया कॉलेज आहे. कॉलेजनं या वास्तूचं बाह्य स्वरूप तसंच ठेवून आतल्या भागात त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल केले आहेत. स्वातंत्र्यानंतर साधारण 1956 सौराष्ट्राचा हिस्सा असलेल्या भावनगर संस्थानाचा समावेश मुंबई राज्यात आणि 1 मे 1960 गुजरात राज्यात झाला. सोफिया कॉलेज लेनला जोडून विवेक सिंग लेन नावाचा एक लहानसा रस्ता पेडर रोडला येऊन मिळतो. हा रस्ता पेडर रोडला ज्या ठिकाणी मिळतो तिथेच उजव्या हाताला मेवाड अपार्टमेंट नावाची इमारत आहे. ही राजस्थानातल्या मेवाड संस्थांची मालमत्ता.
2: ही इमारत मागे टाकून पेडर रोड वरून दक्षिणेच्या दिशेनं चालत राहिलं की उजव्या हाताला अल्पना आणि जीवनाशा नावाच्या दोन इमारती लागतील. या इमारतींच्या जागी आत्ताच्या गुजरात राज्यात असलेल्या बारिया संस्थांच्या मालकीचा राजवाडा उभा होता. या जागेवर असलेला सनीमोर नावाचा बंगला, बंगल्याच्या आवारातला आउटहाऊस 1908 ते 1948 दरम्यान बारिया संस्थांचे राजे रणजित सिंहजी मानसिंहजी यांच्या काळात खरेदी करण्यात आलं होतं. राजे रणजित सिंहजी मानसिंहजी यांनी तो पाडून त्या जागी नवीन महाल बांधला. मुंबईत असताना त्यांचा मुक्काम या ठिकाणी असे. 27 जानेवारी 1934 रोजी याच बंगल्यात रणजित सिंह यांचं टायफॉइडच्या आजारानं निधन झालं. 1955 काळात या जागेवर आता दिसतात त्या अल्पना आणि जीवनाशा या इमारती उभ्या राहिल्या. बारिया संस्थानही प्रथम मुंबई आणि नंतर गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आलं. स्वातंत्र्यापासून इतिहासात गाजलेलं आणि आजही कायम चर्चेत असलेलं ब्रिटिशकालीन भारतातलं एक महत्वाचं संस्थान म्हणजे जम्मू काश्मीर. काश्मीरचे अधिपती सर हरी सिंग यांच्या दोन मोठ्या मालमत्ता मुंबईच्या या परिसरात होत्या. त्यातली एक म्हणजे बारिया संस्थांच्या अगदी शेजारी असलेला गोशो लॉज बंगला.
1: अल्पना जीवनाशा या इमारती आणि व्हिला तेरेसा शाळेच्या मधोमध उभी असलेली हरिभवन नावाची इमारत ज्या जागी उभी आहे, बरोबर त्याच जागेवर काश्मीर अधिपती हरिसिंग यांचा गोशो लॉज हा बंगला उभा होता. हा बंगला मुळात फिरोजशाह दलाल यांच्या मालकीचा. हरिसिंग यांनी तो खरेदी केला. नंतरच्या काळात हरिसिंगांचा बंगला जाऊन त्या ठिकाणी आज दिसणारी इमारत उभी राहिली. या इमारतीला हरिभवन हे नाव काश्मीरच्या महाराजांच्या स्मृतिस्तव दिलं आहे. या व्यतिरिक्त हरिसिंग यांची प्रचंड म्हणावी अशी एक हवेली मलबार हिलवर होती. ही हवेली म्हणजे त्यांचं मुंबईतलं प्रमुख निवासस्थान होतं. मलबार हिलवरून नेपियन्सी रोडच्या दिशेने जाणाऱ्या एलडी रुपारेल रस्त्यावर ही आलिशान हवेली उभी होती. 1932 या जागेवर उभा असलेला शोकरी लॉज नावाचा बंगला 1940 आसपास हरिसिंग यांनी खरेदी केला आणि त्या ठिकाणी मोठी हवेली बांधली. या वास्तूला काश्मीर हाऊस असं नाव असलं तरी ती प्रसिद्ध होती हवेली याच नावाने. जवळपास 44,000 चौरस फूट जागेत ही हवेली उभी होती.
2: काश्मीर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर हरिसिंग मुंबईत याच हवेलीत मुक्कामाला आले होते. 1961 त्यांचा मृत्यूही याच हवेलीत झाला. त्यांच्या पश्चात हे घर जम्मू काश्मीर सरकारच्या ताब्यात आलं होतं. सरकारनं या हवेलीचा उपयोग सरकारी गेस्ट हाऊस म्हणून करायला सुरुवात केली. 1981 आसपास हवेली आणि जागेचे हक्क एका खासगी विकासक कंपनीकडे वर्ग करण्यात आले. या कंपनीनं हरिसिंगांची हवेली पाडून त्या जागी हवेली याच नावाची आलिशान इमारत बांधली, जी आज त्या ठिकाणी उभी आहे. 5-6 शयनकक्ष असलेल्या आलिशान सदनिका असलेली ही इमारत मलबार हिलवरची एक अल्ट्रा लक्झरी इमारत आहे. अलीकडेच निधन पावलेले सुप्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया त्यांच्या शेवटच्या काळात याच इमारतीत राहत होते. अल्टामाउंट रोडवर अंबानी यांची अँटिलिया इमारत मागे टाकून आपण उत्तरेच्या दिशेनं चालत राहिलो की आपण कारमायकल रोडवर पोहोचतो. या रस्त्यावर उषा किरण इमारत उभी आहे. ही मुंबईतली आणि कदाचित देशातली ही पहिली गगनचुंबी इमारत. 80 मीटर्स उंचीची आणि 25 मजल्यांची ही इमारत 1961-62 मध्ये बांधून तयार झाली. प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी हे काही काळ या इमारतीत सहकुटुंब राहत होते.
1: उषा किरण इमारत ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर पूर्वी धरमपूर संस्थानचे महाराज दुसरे विजय देवजी यांचा धरमपूर पॅलेस हा महाल होता. त्याही पूर्वी त्या ठिकाणी मुंबईतले त्या काळातले प्रसिद्ध गिरणी मालक खिमजी असूर वीरजी यांचा सुदर्शन बंगला होता. 1940 दरम्यान ही जागा आणि बंगला धरमपूरच्या महाराजांनी खरेदी केला आणि त्या जागी आपला महाल उभारला. स्वातंत्र्यानंतर ही मालमत्ता खंडेलवाल नावाच्या कुटुंबानं खरेदी केली आणि 1961-62 मध्ये त्यावर उषा किरण उभी राहिली. धरमपूरच्या महाराजांचा मलबार हिलवर वाळकेश्वर रोडवरच्या 3-32 नाक्याजवळ धरमपूर हाऊस नावाचा मोठा बंगला होता. धरमपूरची राजकन्या धनकुवर बाईजी, ज्या काश्मीरचे महाराज हरिसिंग यांच्या तृतीय पत्नी होत्या, त्यांचा मृत्यू याच बंगल्यात झाला होता.
0: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 7वा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वचन भाग 112।
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो। बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
0: सकाळचे 9:10 झाली आहेत। प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मामा भाचे या चित्रपटातलं एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत।

कारभार नी कर तू मन धरनी अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको अन वस्कन अंगावर येऊ नको अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको अन वस्कन अंग

0: कार्यक्रमात यानंतर सतीचं वाण या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं सुलोचना चव्हाण आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगल स्वरातलं जगदीश खेवूडकर यांचं गीत.
1: हे अगकार बारणी करतो मन धरणी.

अग तोंड सांभाळ जरा उतरून ठेवीन नकरा सांगून ठेवतोय तोंड सांभाळ जरा उतरून ठेवीन नकरा अग जवा तवा उडती सतीन ताड तू बैठो हाईस का भिताड अग जवा तवा उडती

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वाह,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आपण ऐकत होतात सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आंधळा मारतो डोळा चित्रपटासाठी प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत।

आणि गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी संत वाहते कृष्णामाई चित्रपटातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं रेखा डावजेकर जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या स्वरातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं माणिक वर्मा यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं तर भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं किशोर कदम यांचं गीत.

आपण ऐकत होतात किशोर कदम यांचं गीत, गायक संगीतकार मिलिंद इंगळे. आपण ऐकत आहोत कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत वसंत नेनावे यांची रचना.

0: वसंत निनावे यांची रचना आपण ऐकलीत, स्वर कल्याणी देशमुख यांचा.
1: प्राइम टाइमचा प्राइम सुपरहिट ऐसी अक्षरे रसिके. निसर्ग प्रेम, साहित्य वैभव, सामाजिक जाणीव, वैचारिक प्रगल्भता आणि सजग अंतर्मुखता यांनी नटलेली आकाशवाणीवरील रसिक प्रिय ललित बंधमाला अर्थात ऐसी अक्षरे रसिके. रोज सकाळी 7 वाजता फक्त अस्मिता वाहिनीवर.
0: सकाळचे 9:45 झाली आहेत. यापुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मिलिंद जोग यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत.

भावाधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं मधुकर गोळवलकर यांनी स्वरबद्ध केलेलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत।

आणि भावाधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं बाळ चावरे यांनी स्वरबद्ध केलेलं साने गुरुजी यांचं देशभक्तीपर गीत।

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच सभावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालीची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यांसमोर नाव उभं राहतं ते जयवंत कुलकर्णी यांचं. दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं. हा आवाज जणू दादा कोंडके यांचा हे समीकरणच झालं. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगामध्ये गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान ज्येष्ठ पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा आहे. आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातली काही गीतं ऐकणार आहोत. हे गीत आहे अनोळखी चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गीतरचना जगदीश खेबूडकर यांची.
1: रसूबाई रसू कपड्यात बसू, आमच्या संगे बोला आता दिशू दिशू दिशू, हे हो आता तुमची गट्टी फू.

0: அம்சா ராஜு சொன்னா அம்சா ராஜு காரத்தலா அம்சா ராஜு
1: श्रोते हो, जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून गिरवले. मराठी चित्रपटातल्या द्वंद्वगीतांमध्ये गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी जयवंत कुलकर्णी यांच्यासोबत उषा मंगेशकर ही जोडी स्वरांच्या तालावर अक्षरशः ठेका धरायला लावत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगल स्वरातलं गारंबीचा बापू चित्रपटातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: ती मी नव्हेच या चित्रपटासाठी सूरज यांनी स्वरबद्ध केलेलं शारदा जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं रमेश शणावकर यांचं गीत आपण ऐकलं. एकटाजीव सदाशिव ज्योतिबाचा नवस या चित्रपटातल्या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं होतं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत एकटाजीव सदाशिव या चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत.
1: अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी जरा दपून तलग पोरी

गरंबीचा बापू चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलस्वरातलं असला नवरा नको ग बाई चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

असला नवरा नको बाबाई चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मिलिंद रायकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मेघ आपण ऐकणार आहोत. मध्यालय गत

जपतालात द्रुतगत तीन तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली आहे. ऐकूया तर व्हायोलिनवर वाजवलेला राग मेघ, कलाकार मिलिंद रायकर.

0: मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग मेघ. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. श्रोते हो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत होवो.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 11 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. शंघाई सहयोग संगठन SCO का 26वां वार्षिक शिखर सम्मेलन किर्गिस्तान की राजधानी बिश्केक में शुरू हो गया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस

नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कलंक शोभा या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि सुधीर फडके यांचं संगीत. आणि या गीताची पसंती करणारे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ आणि जगदीश तांबट. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर दिशांत कुमार सिंगणकर वंदना अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांच्या पसंतीचं हे गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. सुरेश भट यांची ही रचना आहे आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि अरुण पौडवाल यांचं संगीत. या गीताची पसंती कळणारे श्रोते आहेत शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर येथून, शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आणि कार्यक्रमात आता ऐकूया महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, सूरज, ज्योती, रेयांश आणि गुडिया ठाकूर यांच्या पसंतीचं हे गीत. गीत गायलं आहे सुधीर फडके यांनी, मंगेश पाडगावकर यांची रचना आहे आणि यशवंत देव यांचं संगीत.

0: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो। बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
1: श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात आता ऐकूया देव दिनाघरी धावला या नाटकातील हे पद।

देव दीनाघरी धावला या नाटकातील हे पद आपण ऐकलं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात. बाळ कोल्हटकर यांची ही रचना होती आणि वसंत देसाई यांनी या पदाला संगीतबद्ध केलं होतं. आणि या नाट्यगीताची पसंती करणारे श्रोते होते विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत, करिश्मा आणि माई चव्हाण. वारणा रेडिओ श्रोता संघ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून या श्रोत्यांनी या गीताची पसंती कळवली होती. कार्यक्रमात आता ऐकूया हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत. आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, चंदूर येथून या श्रोत्यांनी ह्या गीताची पसंती कळवली आहे.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 11:40 आणि 52 सेकंद झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रंजना जोगळेकर यांच्या स्वरात इंदिरा संत यांची रचना.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंद पोळे यांनी गायलेलं हे गीत. जी आर पालकर यांची रचना आहे, ऐकूया.

श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत. डॉक्टर कल्याण इनामदार यांची ही रचना आहे आणि इंद्रपाल कोल्हेकर यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. सुरेश भट यांची रचना आहे आणि प्रभाकर पंडित यांचं संगीत.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्हीचे 12 वाजलेत. आता महिलांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, आज मंगळवार आहे.

मग सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल नाही का, आज आपुलकी या घरामध्ये नेमक्या काय बरं गप्पा रंगल्या आहेत. आणि हो, आज नवीन कोणीतरी आलंय बरं का गप्पा मारायला. चला तर मग, तुमची ही उत्सुकता मी अजिबात ताणून ठेवणार नाहीये. आपण आता लगेच ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: शर्वरी,
1: हा
0: अगं मोहित अजून उठला नाहीये का?
1: अरे उठलाय रे तो, पण उठल्यापासून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. त्याला उठवायला मी गेले तर म्हणतो महत्वाचं काम सुरू आहे.
0: महत्वाचं काम आत्ता का बर?
1: मी विचारलं त्याला काय रे कसलं महत्वाचं काम, तर म्हणतो आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी काही गोष्टी बघायच्या आहेत.
0: वा वा वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जणू काही याच्यावरतीच अवलंबून आहे.
1: तसंच काहीतरी असेल बहुधा.
0: पण खरं सांगू का, मोहित आला की घरामध्ये गप्पा अगदी रंगतात छान. सुखदा अजून आली नाहीये म्हणून घर जरा शांत झालं होतं.
1: ती अजून तिच्या दादाकडेच आहे ना?
0: अगं सहलीवरून परतली, 2 दिवस राहिली घरात आणि मग पुन्हा रक्षाबंधनासाठी म्हणून भावाकडे गेली.
1: वा,
0: म्हणाली यावर्षी भावाकडे जरा निवांत राहणार आहे. म्हटलं जा जा जा जा, अगं शेवटी म्हणजे माहेरची माणसं ही माहेरचीच नाही का?
1: हा, आणि तू परत कधी येशील असं विचारलं नाहीस?
0: नाही म्हणजे मुद्दाम विचारलं नाही असं नाही, उलट मी तिला सांगितलं की राहून ये. कसं आहे की प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा की नाही.
1: बघा बघा बघा, माझा दादा आता कसा शहाणा झालाय.
0: ए, लहानपणापासूनच शहाणा आहे मी, तुला आता कळलं का?
1: नाही रे तसं नाही, पण तू पूर्वी म्हणायचास किती दिवस माहेरी राहणार, आता राहून ये म्हणतोय म्हणून म्हटलं.
0: शर्वरी काय आहे की माणूस वया बरोबर शहाणा होतो.
1: की बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळताना त्याला वास्तव समजतं.
0: तेही असू शकतं.
2: अरे काय चाललंय भावा वहिणींच?
1: अरे
2: माझ्या नावाचा जयघोष चाललाय. माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
1: ये ये ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
2: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
0: अर्थात अरे तुझंच कौतुक सुरू होतं.
2: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होतं तुमचं.
1: नाही नाही नाही, पण बाकी मी नवऱ्याला इतक्या वर्षात ओळखायला शिकले बरं का,
2: आणि मी बायकोला.
1: वा वा.
0: बरं आता आपण तिघं बसलोय तर सांगा काय विषय आजचा.
2: आजचा विषय मला वाटतं नाश्ता हा विषय असेल.
1: तुझ्या आयुष्यात नाश्ता, जेवण आणि झोप या पलीकडे काही विषय आहेत का?
2: आहेत आहेत, पण मी ते योग्य वेळी सांगतो.
0: बघा बघा, श्रावण सुरू झाला, संपत यायला आता पटापट वर्ष संपत येईल. बघता बघता 8 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही.
2: हो ना, यंदा वर्ष मुंगीच्या पावलांनी नाही तर घोड्याच्या वेगानं पळतंय. त्यात आता गोविंद आलाय म्हणजे पाठोपाठ गणपती आलेच आपले.
0: तर काय, आता मुंबईचे रस्ते गोविंद रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा या आवाजाने नुसते अगदी गजबजून जातील.
1: दादा लहानपणीचं आठवतंय का रे तुला, दही हंडी बघायला जाण्याची किती उत्सुकता असायची नाही का आपल्याला?
2: मला तर जास्त काही दिसायचं नाही, फक्त वरची हंडी दिसायची आणि खाली उभे असलेले 100-100 लोक दिसायचे.
1: आणि आता?
2: आता वरची हंडी दिसते पण त्या मागची मेहनत जास्त दिसते.
0: हो अरे, मानवी मनोरा तयार करताना प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्याचा पाय घसरला तर खालच्या माणसाने पकडायचं, किंवा कोणी वर चढताना धडपडलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर आपलं ध्येय गाठायचं.
1: म्हणूनच दही हंडी ही फक्त उत्सवाची गोष्ट नाही, त्यात एकत्रित प्रयत्नांचा सुंदर अर्थ आहे बरं का.
2: हो ना, अगदी एकटा माणूस हंडी फोडू शकत नाही, सगळ्यांनी आपापली जागा नीट सांभाळली तरच गोविंदाचा हात हंडीपर्यंत पोहोचू शकतो, नाही का?
0: यालाच म्हणतात संघ भावना
1: आणि विश्वास
2: आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी.
0: खरंच हे सगळं आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होतं. नाही
2: मला आठवतंय बघ, लहानपणी मला आजोबा गिरगावात हंडी बघायला घेऊन जायचे. एका हातात फुग्याचं पाकिट आणि एका हातात आजोबांचा हात आणि आजोबांच्या दुसऱ्या हातात धोतराचा सोगा, पांढर शुभ्र धोतर आणि सिल्कचा सदरा, वर गांधी टोपी घालून असे आयटीत चालायचे. ते एकदम भारदस्त व्यक्तिमत्व होतं. नंतर आम्ही चपाटीवर जायचो, तिथून मग पुढे घरी.
1: अरे हो, तुझ्या आजोबांना कधी मी पाहिलं नाहीये पण त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी ऐकल्या. फोटो पाहिला एक, फारच देखणे होते ते. आणि गोकुळ अष्टमी आली की आजी आम्हाला कृष्णाच्या गोष्टी

0: सांगायची. ए दादा, तुला कृष्णाच्या बाललीला आवडतात ना?
1: आवडतात म्हणजे विशेषतः त्याच्या खोड्या.
2: म्हणजे तुझ्या बालपणीच्या खोड्या आणि कृष्णाच्या खोड्या यात फारसा फरक नसेलच.
1: तसं काही नाही.
0: हा होतो होता, खोटं बोलू नकोस. आता आईला फोन लावेन नाहीतर.
1: अरे तुम्ही दोघं मिळून म्हणजे काय माझी इज्जत घालवणार का? आली मोठी आईला फोन लावणारी. हे बघ मोहित, तुला सांगतो, लहानपणी ही जरा काही झालं ना की बाबांकडे जाऊन बाबा बघा ना दादा मला कसा करतोय असं रडत रडत सांगायची.
2: मग तुझी चांगली धुराई करत असतील बाबा.
0: आमच्या घरात ना एकाला लोणी फार आवडायचं. तो की नाही सगळे झोपलेले असताना लोणी चोरायचा. घरातले लाडू सुद्धा अचानक
1: शर्वरी. आता तू मार खाशील. हे बघ मग बाबांकडे रडत जाऊ नकोस मला माल म्हणून.
0: आई लोणी आणि लाडू वरच्या कपाटात ठेवायची. हा खुर्चीवर चढून ते काढायचा. मग मला म्हणायचा, तू कुणाला सांगितलंस तर तुला काहीच देणार नाही. हा
2: म्हणजे शर्वरी तू सुद्धा उंदराला मांजर साक्ष होतीच.
0: काय करणार, लोणी मलाही आवडायचं ना.
1: आणि तुम्ही दोघं मिळून अगदी मला चिडवताय तेवढं.
2: नाही पण गोकुळ अष्टमीचा विषय घरात सुरू झाला की लहानपण आठवतच. बघ
0: मला जन्माष्टमीची मध्यरात्र खूप आवडते. दिवसभराची लगबग संपते, घरात शांतता असते आणि 12 वाजण्याची वाट बघताना सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे.
1: आणि 12 वाजले की घंटा, आरती, प्रसाद
2: आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.
0: हो, एक दिवस भक्तीचा, दुसरा दिवस उत्साहाचा.
1: पण दोन्ही दिवसात एक गोष्ट समान असायची, म्हणजे अजूनही आहे की लोक एकत्र येतात या निमित्त.
2: अगदी खरं आहे तुझं.
0: खरं सांगू, मला दहीहंडीचा अजून एक अर्थ आवडतो.
1: आता कोणता?
0: वर पोहोचणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त कौतुक मिळतं. पण तो वर पोहोचतो कारण खाली असंख्य लोक त्याला आधार देत असतात.
2: वा, हे भारी आहे.
0: आयुष्याचंही तसंच आहे, नाही का? आपण एखाद्या माणसाचं यश पाहतो आणि म्हणतो वा किती मस्त कामगिरी केलीस, पण त्याच्या मागे कोण कोण उभं होतं हे फार कमी वेळा विचारतो.
1: म्हणजे आई वडील असतील, शिक्षक असतील, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, जोडीदार.
2: आणि कधी कधी एखादा असा माणूस ज्याचं नाव कुठेच नसतं पण त्याचा आधार आपल्याला फार मोठा असतो.
0: अगदी बरोबर.
1: अरे कोण आलं?
2: सुखदा.
1: अरे सुखदा कशी असेल, ती आली असती तर फोन करून नसती का आली.
0: पण तू आधी दार उघड.
1: थांबा. अच्छा कुरिअर आहे.
2: मला वाटलं सुखदा आली.
1: अरे सर्वांना तिची आठवण येते का?
2: तसं नाही पण आता मला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय.
1: नाही नाही नाही, ती जाताना चिवडा लाडू सगळं करून गेलेली आहे.
0: म्हणून सांगते, सुखदा परत आली की तिचं कौतुक कर.
1: अरे कौतुक कर म्हणजे करतोच की?
2: आत्ताच कर, ती ऐकत नसली तरी.
1: ठीक आहे. सुखदा एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि शिक्षकही आहे बरं का? अरे हो, शिक्षकावरून आठवलं, शिक्षक दिन आहे ना आता.
0: हो, 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
2: शिक्षक दिन आला की तुम्हाला सांगतो, मला माझ्या शाळेतील देशपांडे सर आठवतात.
1: हो, आणि मला आमचे ते जोशी सर.
0: आणि मला कुलकर्णी मॅडम.
2: किती गंमत आहे नाही, शाळा सोडून आपल्याला किती वर्ष झाली आहेत बघ, पण काही शिक्षक लक्षात राहतात ते कायमचे.
1: कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, काही शिक्षक आपल्याला आपण कोण आहोत हे समजण्यासाठी मदत करतात.
0: आणि काही शिक्षकांचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.
2: माझ्या एका शिक्षकांनी मला 10वीत सांगितलेलं एक वाक्य मला आजही आठवतंय.
1: काय बरं?
2: तुला उत्तर माहीत नसेल तर ते मान्य कर, पण चुकीचं उत्तर देऊ नकोस.
1: आणि हे तू आयुष्यभर पाळलंस?
2: नाही, पण वाक्य मात्र लक्षात राहिलं माझ्या.
0: शिक्षकाचं यश हेच असतं, त्याने शिकवलेला धडा विसरला तरी त्याने दिलेला विचार मनात राहतो.
1: खरंय, शिक्षक आणि आई वडील यांच्यामध्ये एक साम्य आहे. आपण
0: काय रे,
1: दोघही आपल्याला पडताना पाहतात पण कायम हात धरून ठेवत नाहीत. म्हणजे एका टप्प्यावर हात सोडतात आणि म्हणतात आता चाल स्वतः.
2: आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळतं की त्यावेळी त्यांनी हात सोडला नव्हता, आपल्यावर विश्वास ठेवला होता.
0: हे छान आहे.
2: माझ्या आयुष्यातल्या एका शिक्षकांची मला अजून सुद्धा आठवण येते. ते म्हणायचे, तुमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा कोण आहे हे महत्वाचं नाही आहे, संकटात मित्राचा हात कोण धरून ठेवतो हे महत्वाचं आहे.
0: वा, किती सुंदर सांगितलं त्यांनी.
1: खरंच म्हणजे शिक्षक दिन आणि दहीहंडी दोन्ही एकाच गोष्टीकडे नेत आहेत.
2: आता कुठे?
1: आधाराकडे.
0: हा, शिक्षक दिशा देतो
2: आणि मित्र भाऊ बहीण कुटुंब हात देतात.
1: करेक्ट. आणि माणूस पुढे जातो.
0: हा दादा ऐकतोयस ना.

0: करतात.
1: पद्धत बदलली तरी भावना तीच आहे
2: आणि तेच तर महत्वाचं आहे.
0: सुखदा म्हणत होती तिच्या माहेरी यंदा सगळे जमले होते, किती दिवसांनी सगळे एकत्र बसले.
2: अगं म्हणूनच तिला म्हटलं निवांत राहून ये, घाई करू नकोस.
0: तू खरोखर बदललास दादा.
2: अरे पुन्हा तेच तुझं काय.
1: आम्हाला अभिमान आहे तुझा रोहित.
2: वा वा वा.
0: खरं सांगू मोहित, तुझ्या शिक्षकांची गोष्ट ऐकून मला एक गोष्ट आठवली.
2: काय काय.
0: माझ्या शाळेत एक मॅडम होत्या, मला एका परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. मला वाटलं आता त्या सगळ्यांसमोर रागवतील, पण त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि म्हणाल्या तुला कमी गुण मिळाले आहेत म्हणून तुला कमीपणा वाटून घ्यायचं काही कारण नाही. त्या एका वाक्यानं माझा सगळा दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की गुण आणि माणसाची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
1: म्हणूनच शिक्षक आयुष्यात इतके महत्वाचे असतात.
2: आणि त्यामुळे शिक्षक दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या शिक्षकाने आपल्याला घडवलं,
0: आणि त्यांना शक्य असेल तर फोन करावा.
1: सर तुम्ही मला तेव्हा ते सांगितलं होतं ना, मी विसरलो नाही अजून.
2: खरंच म्हणजे एवढं एक वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा शिक्षकाला किती आनंद होईल.
1: रोहित एक सांगू का.
2: काय काय.
1: आपल्या घरात हे सगळे सण आले की मला एक गोष्ट जाणवते.
2: काय.
1: आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेलो आहोत. तू माझा मेहुणा आहे, शर्वरी माझी बायको आहे, सुखदा तुझी बायको आहे आणि माझ्यासाठी मेहुण्याची बायको. पण खरं सांगू का, काही नाती इथेच थांबत नाहीत.
0: मग
1: काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचं रूप बदलतं. कोणी मित्र होतं, कोणी भाऊ होतं, तर कोणी बहिणीसारखं होतं
2: आणि कोणी घरचंच होतं. पण मला काय वाटतं, दही अंडीचा खरा अर्थ सुद्धा तसाच आहे. वर चढणारा गोविंदा सगळ्यांना दिसतो, पण त्याला वर नेणारे हात खालीच असतात, नाही का.
0: हो ना. शिक्षकांचं कामही तसंच आहे, ते स्वतः पुढे येत नाहीत, विद्यार्थ्यांना पुढे नेतात.
1: आणि भावंडही तशीच असतात.
2: हो आणि मित्र सुद्धा तसेच.
0: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असतं,
1: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.
2: अरे थांब थांब थांब थांब, सुखदाचा फोन आहे. हॅलो हॅलो सुखदा. काय अजून 2 दिवस राहणार आहेस.
0: काय रे दादा.
2: ठीक आहे ठीक आहे, पण आता लवकर या, करमत नाहीये. काय म्हणतेस, शिक्षक दिनासाठी काहीतरी करायचं.
0: हा तिला सांग, आपण आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करणार आहोत.
2: ऐकलंस ना, शर्वरी म्हणतीये आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करूया आपण. हा ऐकतोय ऐकतोय. अच्छा दही अंडीचं विचारतेस. हो तेही बघूया, तू परत आलीस की सगळे मिळून जाऊया. हो हो ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय. ठीक आहे बाय.
0: काय रे दादा, काय म्हणत होती सुखदा.
2: ऐकलं ना तुम्ही, म्हणत होती तुम्ही तिघ एकत्र आहात ना, मग माझ्याशिवाय माझी चर्चा करू नका म्हणे.
1: पण या वाक्याला उशीर झालाय.
0: हा आपण तर तिच्यावरच बोलत होतो.
2: आणि तिच्यामुळेच तर बोलायला विषय मिळाला.
0: मला वाटतं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: कोणत्या 3?
0: सांगते सांगते. दही अंडी सांगते, एकट्याने वर जाता येत नाही.
2: शिक्षक दिन सांगतो आपल्याला वर नेणाऱ्या हातांना विसरू नका.
1: आणि रक्षाबंधन सांगतं नाती जपण्यासाठी निमित्ताची वाट पाहू नका.
2: वा किती छान.
0: हा आणि गोकुळाष्टमी
1: ती सांगते घरात थोड्या खोड्या असल्या तरी चालतात.
2: अरे पुन्हा तुम्ही माझ्यावर घसरताय. बरोबर नाही.
0: पण खरंच दादा खरंच, कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक निरागस आनंद आहे. घरात हसू असणं, माणसं एकत्र असणं, एखाद्या छोट्या कारणामुळे सगळ्यांनी आनंदी होणं, हेच तर सणांचं खरं सौंदर्य.
1: आणि कदाचित घर मोठं असण्यापेक्षा घरात हसणारी माणसं असणं अतिशय महत्वाचं.
2: आणि घरामध्ये एखादा हात पडला तर दुसरा हात पुढे करणारा असणं हेही महत्वाचं.
0: अगदी.
1: आता मला दही हंडीची उत्सुकता लागली आहे. धाकुमाकुम धाकुमाकुम.
2: अरे अरे अरे तू तर गोविंदच झालास.
0: हा आणि मला शिक्षक दिनासाठी जुन्या मॅडमना फोन करायचा आहे.
2: हो हो कर, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
0: काय रे.
2: म्हणजे गोविंदांनी स्वतःची काळजी घेणं, दरवर्षी पेपरमध्ये बातम्या येतात गोविंदांचे अपघात झाले त्यामुळे मनोऱ्यावर चढताना स्वतःच्या जीवाची काळजी गोविंदांनी घेणं अतिशय गरजेचं.
1: अगदी बरोबर बोललायस, कारण बघ सण जे असतात ते आनंदासाठी असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं.
0: हा, आपण इथे आपला छोटासा गोपाळकाला करूया का?
1: पण हंडी फोडायला कोण जाणार? वर
0: तुम्ही दोघे.
2: अरे आम्ही दोघ.
0: हा म्हणजे

0: कारण मी खाली उभी राहणार आहे
1: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
0: हा नाही, तुम्ही पडू नये म्हणून.
2: आणि आम्ही पडलो तर
0: मग
1: मग मग
0: मग मी हात पुढे करेन.
2: अच्छा ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दहीहंडीची काय गोष्ट असणार आहे.
1: हंडी फुटली नाही तरी चालेल.
0: हा पण हात सुटता कामा नये.

श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोते हो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: तुम्ही आता भारतात परत आल्यानंतर भारतातही काही बदल घडवून यावेत, जसं तुम्ही उल्लेख केलात की आपण रोज अनेक नकारात्मक बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांच्या, तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते कुठेतरी थांबवण्यासाठी जसे तुम्ही भारताच्या बाहेर प्रयत्न केले, तसे आता भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं?
1: मी एक एक्झाम्पल देतो की माझं काम तर भारताच्या बाहेर आहे. मला लॉस एंजलिसमध्ये मेडल मिळालं आहे, मला आता गँगस्टर्स कोपन हेगन मधनं कॉन्टॅक्ट करतात, जोहॅनसबर्ग मधनं कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना ऑनलाईन शिकवतो.
0: बर.
1: ओके. कॉंगो नावाचा एक वेस्ट आफ्रिकामध्ये देश आहे, तिकडे चाइल्ड सोल्जर्स आहेत. केनियामध्ये मी शिकवतो. सो माझं हे काम भारताच्या बाहेर चालू आहे, पण मी दर दिवशी टीव्ही तर बघतोय, बॉदर तर मी पण होतोय. सो मला असं वाटलं की इथे काय करू शकतो, कारण मोस्ट माझ्या जनरेशनची जी आहेत, मी आता 50 इयर्सचा झालो आहे, ते 20 वर्ष त्यांनी काम केलंय, ओके, टॉवरमध्ये राहत असतील, ते काही करत नाही आहेत ग. माझे जे मित्र आहेत ना माझ्या बरोबर जे वाढले आहेत, ते समाज सेवासाठी काही करत नाही आहेत. मॅनेजर आहेत ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, पण अशा माझ्या बरोबर जे वाढलेले आहेत मित्र, त्यांना मी कितीही सांगितलं ना की अरे यार कुछ तो करो, सब मिलके कुछ तो करते हैं, नाही होत फॉर व्हॉट एव्हर रिझन. ना सेवा भाव जो असतो ना तो लहानपणापासूनच यायला लागतो, किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाही आहे ना.
0: बरोबर.
1: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू, त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो, तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो, की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ॲड करतो, त्यांना लिहितो हे मी करतोय, मला तुमचं काम आवडतं, बोलूया ना कधीतरी आपण. त्या 5 पैकी एक माणूस दर दिवशी मी बोलतोय 5 वर्ष. सो नेटवर्क तर आहे, चांगली माणसं तर आहेत, मला आता ते परिचयात आली आहेत. तशी माझी एक मैत्रीण आहे सविता राव म्हणून, मला खूप आदर आहे तिच्याबद्दल, ती अंधेरीला राहते. तिने पॅशन प्रोजेक्ट घेतलं आहे, मुंबईमधल्या ट्रॅफिकचा आवाज बंद झाला पाहिजे.
0: वा.
1: ओके. सो आपण हे तर दर दिवशी मी बघतो की प्रत्येक सिग्नलवर पॅ पॅ पी पी पी पी, जसा व्हायरस आलाय ना तसं छोट्या छोट्या गोष्टीवर पी पी पी पी पी चालू असतं, आपण करत काही नाही होत. त्या बाईनी नॉट जस्ट विचार केलाय, एक पुस्तक लिहिलंय,
0: बर,
1: नॉइझी नेशन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून मला असं माय गॉड, तिने मला वाचायला दिलं, कारण ती म्हणाली की तू मेडिटेशन टीचर आहेस, त्यामुळे तुला शांततेची व्हॅल्यू माहिती आहे, तू माझा रिव्ह्यू कर ना पुस्तक.
0: बर.
1: आणि मला एवढं शिकायला मिळालं तिचं पुस्तक वाचून की आपल्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा असतात ना, त्याच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला असतो, नॉइज हॉर्न नाही, हॉस्पिटल असतं कोणीही पाळत नाही, तो असं होतच ना, कुठेतरी आवाज जास्ती असेल तर नॉईज जर कमी झाला नाही ना तर व्हायलंट टेंडन्सी सुरू होते.
0: बरोबर.
1: हे तिने मला पटवून दिलं आणि मला कळलं ते जर नॉईज कमी झाला तर तुझं जे मिशन आहे पीस किंवा व्हायलन्स रिडक्शन, याचा डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हटलं हो यार बरोबर आहे, कधी विचारच नाही केला. सिम्पल गोष्ट आहे, जर कोणी ड्रायव्हिंग करताना पी पी पी चालू असेल ना, आपलं पण ब्लड प्रेशर वाढतं. अरे साइड देना यार, पे पे पे. आणि साइड देना यार बॉस, कुठे जाणार तू? ठीक आहे 2-3 गाड्या पुढे सोडून जाणार, पुढे पण ट्रॅफिकच आहे ना, शांत बस. की मी माझ्या बिहेवियरमध्ये हा चेंज आणलाय की मी जी पण काळी पिळी टॅक्सी घेतो मी त्या ड्रायव्हरला आधीच सांगतो भैया हॉर्न नाही बजाने काय.
0: बर.
1: त्याने काय मुंबई चेंज नाही होणार पण तो माणूस चेंज होणार, कारण मी त्याला पटवून देतोय की बघ तू हॉर्न मार, कोणाला फरक पडला नाही पडला, तू कशाला पाहतोय आता 5 हॉर्न ऐक,

0: तुला काय फरक पडला? नाही, ट्रॅफिक तर तसाच आहे. हे बिहेवियर चेंजला ना थोडं हँड होल्डिंग लागणार लोकांना. आपल्या गावामध्ये ना अजूनही कल्चर आहे.
1: बरोबर.
0: तर गावामध्ये मला रिसर्चमध्ये दोन व्यक्ती म्हणजे पर्सोना मिळाले. एक असते अंगणवाडी वर्कर, एक असते आशा वर्कर. दोन्ही बायकाच असतात मोस्टली. एक छोट्या मुलांची काळजी घ्यायला असते, एक प्रौढ माणसांची काळजी घ्यायला असते. सो मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं म्हणून. माझे एक डॉक्टर मित्र आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी मला अशा 75 बायकांची परिचय करून दिला.
1: बर,
0: मग मी संभाजीनगरला गेलो, 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, ताई तुम्हाला ट्रॉमाबद्दल काय माहिती आहे? तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी जेव्हा समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा, ते तर मी एव्हरीडे 30-30 स्टोरीज ऐकते ना. 30 लोकांशी ती गावात भेटते, सासूला पण भेटते, सुनेला पण भेटते, राईट. ड्रग्स घेत असतात लोक. तर तिचा जॉब काय असतो? प्राथमिक हेल्थ.
1: बरोबर.
0: नर्स लावा, क्रोसिन द्या, प्रेग्नन्सी टेस्ट, बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सो तिचं ट्रस्ट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतो गावकऱ्यांमध्ये की आशाताई आहेत ना त्या चांगल्या आहेत, त्या आमची चांगली काळजी घेत आहेत आशाताई. तर ट्रस्ट ज्याच्यावर असतो ना त्याच्याकडनं आपण काही पण ऐकतो. ती सांगेल क्रोसिन घे तर क्रोसिन घेतो, ती सांगेल हे नको खाऊ तर हे नको खाऊ. सो सेकंडरी ट्रॉमा म्हणतात. तर त्या बाईला भरपूर आहे, भरपूर स्टोरीज ऐकून ती त्यांचे ट्रॉमा ऐकते. मग मी त्यांना विचारलं प्रायमरी ट्रॉमा आहे का तुम्हाला? तर त्यांनी ब्लाऊज वरती केला आणि बघ दादा मला मारलं काल, दारू पितो, नशा करून येतो. मग मी त्यांना विचारलं ताई तुम्ही हे ट्रॉमा हिलिंग कसं करता हो? ते म्हणाला नाही आम्ही मंदिरात जातो, थोडं हरिपाठ म्हणतो, तेवढंच. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला प्राणायाम विद्याबद्दल काय माहिती आहे? मला शॉक बसला त्या दिवशी धुईता. गावातल्या बायकांना प्राणायाम माहिती नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वीकेंडला परत येतो, आपण प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रियाचा वर्कशॉप घेऊ. 75 बायकांचा मी वर्कशॉप घेतला.
1: बर.
0: आणि या अतिशय प्रेमळ असतात. त्यांना पगार मिळतो फक्त 4000 रुपये, नथिंग येतो. 4000 रुपयामध्ये काय होतं? नथिंग. पण त्या बाईचं ना डेडिकेशन असतं तिच्या गावासाठी.
1: बरोबर.
0: सो माझ्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही हे क्रिया शिकली, आवडलं, तुम्हाला याचं टीचर बनायचं आहे का हो? कारण मी लॉस एंजलिसमध्ये गँगस्टर्सना मेडिटेशनचा टीचर बनवतो, तुम्ही बनाल? 75 हात वरती आले. ओके, मीन्स जर आपण असल्या अशा ताईला अंगणवाडीला प्राणायाम ध्यान विद्येचा टीचर बनवलं तर तिची हेल्थ तर नक्कीच ती सुधरेल. पण ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ना, तिचा विश्वास तर जुडलेला आहे त्या माणसाशी, नशा तर आहे गावात, ती गावाला पण सुधारू शकेल. कारण जर प्रत्येक गावामध्ये हे दोन बायका असतात ना,
1: हो असतातच,
0: 10 लाख गावं, ह्यांना जर आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मेंटल वेलबिईंग ह्याचे थोडे जरी आपण शिक्षक बनवलं ना, वणवा पेटू शकतो. प्रायमरी हेल्थ गावामध्ये आणायचं पॅशन आहे त्यांचं.
1: बरोबर.
0: मेंटल वेलबिईंग बद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे. आहे इम्पॅक्टर आहे, त्यांना मारलंय. सो हे काम मला करायला खूप आवडेल. कारण ह्याच्यामुळे लाईक आपल्याला जर कल्चर आपलं वाचवायचं असेल ना तर ते गावामध्ये अजून आहे असं आपण म्हणू शकतो, होप ठेवू शकतो.
2: हिंसेकडून शांतीकडे नेणारा हा जो ध्यानधारणेचा मार्ग आहे त्याबद्दल मंदार आपटे आपल्याशी संवाद साधतायत. आणि या सगळ्या गप्पांना अनुसरूनच हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐकायलाच हवं.

0: आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा, ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का?
1: तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितले आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ऍप्लिकेशन आहे. व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव, माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असंच डिनरमध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. म्हटलं का? तो म्हणाला नाही, त्याला फोनची ॲडिक्शन झालंय आणि आम्ही दोघं कामाला जातो, तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते, आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ॲडिक्शन? म्हणा अरे पॅन्डेमिकमध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मिटिंगवर होतो, त्यामुळे ती ॲडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही, त्याला हरायला आवडत नाही, तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्ट बद्दल त्याला नाही खेळायचं.
0: ही एक खूप मोठी समस्या आहे.
1: म्हटलं अरे यार, तू ह्या तुझ्या मुलाबरोबर, तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्समध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे, कर क्या रहा है. त्याने केलं की नाही माहित नाही, पण आता 2 वर्षानंतर त्याने मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिंग व्हायचं. व्हॉट एव्हर, तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवला आहे.
0: बर.
1: सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलं आहे की Day 1 असं करा, Day 2 असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आईबाबांना विचारून कसं होणार, त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ॲटमॉस्फिअरच चेंज झालंय ना. इथे सगळे Gen Z Gen Alpha सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्स ना होऊ शकेल की येस मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनिटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाइम मिळेल. राईट, बिझी बिझी बिझी टाइम नाही, क्वालिटी टाइम मिळेल. सो 20 मिनिटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रूव्हन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनिटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी, माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आला आहे घरी. म्हटलं की त्याचे डोळे एकदम असे, मंदार काका आलाय, वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो, कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना.
0: बापरे.
1: आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहीत नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो. ओके, पाठ आहे सगळे रॅप आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वा. म्हटलं बॉस,
0: बापरे.
1: मग त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी आहे त्यांची? त्याचे डोळे एकदम असे बाब्बा लाऊड होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो. सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली, कारण मला त्या रॅप आर्टिस्टचं वन कॉल अवे आहे तो. मग मी त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉंगमध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिला आहे. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्समध्ये मला असं कळलंय की बापरे हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्यालाच शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ

0: माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंड तर हवा आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे, त्याला जीवन जिने की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशामध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे.
1: बरं.
0: कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने. कारण बाहेरची लोकं आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत. प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ॲज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्स, ॲडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
1: बरं.
0: कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळेल तुम्हाला तो व्हॉट्सॲप फॉरवर्ड करून नाही मिळणार. कारण माणसाला माणसाची गरज आहे. आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहिती आहे का? जो माणूस दर्दमध्ये आहे ना, ज्या मुलांना 12वीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलं किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. मी फोकस कोणावर ठेवलाय? ज्याला व्हायलन्सचा विक्टिम आहे तो किंवा क्रिमिनल आहे. दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं गेलेली आहेत चाइल्डहुड मध्ये. त्यांना हिलिंगची गरज आहे. त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ते तुम्ही पण अनुभवा.
1: हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं?
0: मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा. त्याला श्री श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला. आणि आता त्या संस्थेचे 15-20 हजार टीचर असतील जगामध्ये. त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉपमध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही होत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो. बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेअर आहे आपल्या जीवनाची, आपला श्वास, ब्रीदिंग. चालू आहे ब्रीदिंग, सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न यूज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. तर मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ हे माझं मन आहे. पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकाळामध्ये जातं की अरे यार माझ्याशी चांगलं नाही झालं, अरे मी 20 वर्षापूर्वी केमिकल इंजिनियर झालो पण मला आवडलं नाही ते, पण ते झालं ना, ते भूतकालमध्ये झालं. सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. किंवा फ्युचरमध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार. पण खरं जीवन कुठे असतं? वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी. जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी अनालाइज करतेय. काही काही गोष्टींना ती येस म्हणतेय, काही काही गोष्टींना ती नो म्हणतेय. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय.
1: बरोबर.
0: म्हणजे नवीन काही शिकतच नाही आहात. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही येस म्हणत असाल तर ऍक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची? कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट? सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन्स चांगले. पण त्या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. हां. सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉपमध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. पाचवी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश्त खूप डेडली आहे. कारण याददाश्त काय असतं? ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने ना तुमचा बर्थडे विसरला. आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला. पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता. एक बर्थडे ती विसरली करायला. ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते, 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात ते मन विसरून जाते, म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते, ह्याच्याबद्दल आपण काय करू नाही शकत, जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं.
1: ओके,
0: लहान मुलासारखं, लहान मुला फ्रेश असतो ना, मोठा माणूस झाला की मेमरीजमध्ये अडकलेला असतो. सो आणि 6वी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकतं, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलतं, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा, कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला, म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णांनी तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नमः शिवाय, शिवाय मोठं रूप आहे. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा माझ्या आयुष्यात, तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो, की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल, यार मैं किसको पकड के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात.
1: बरोबर. आतापर्यंत तुम्ही अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्या बद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्या बरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत, किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे. हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का, आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का?
0: सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलंय त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकड ABCD शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, राईट? नाहीतर मग शिकायचा काय फायदा. वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार, कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला. एकदा वर्कशॉप केला, थोडा प्रॅक्टिस केलं, तरच ते पटतं ना तुला की अरे नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे, त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ॲज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. हा 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही ते तू ठरव. सो असे मी 1000 लोक शिकवले. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिसमधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे, आणि तो 25 जेलमध्ये राहिला आहे.
1: बापरे.
0: आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे, आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो, तेव्हा मी आंद्रे, माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की ओ मला तर खूप पीसफुल तर वाटतं, पण आमच्या नेबरहूडमध्ये एका 5 मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली, कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आईबाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिव्हेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँगमध्ये जाऊन व्हॉटएव्हर किलिंग करायला.
1: बर.
0: तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला, जो तू मला शिकवला होतास, आणि मी 5 त्यांच्याबरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले, आणि मग त्या पीसफुल स्टेटमध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि व्हॉटएव्हर तिकडे कोणाला मारलत पण, तर तुम्ही जेलमध्ये जाणार, तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली आहे, तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तींनी माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास.
1: बर.
0: कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावानी माझ्या मामाला मारलं होतं, आणि हे कशाला असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी, मी ट्रॉमा पास नाही करणार.
1: बरोबर.
0: आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर, क्या बड़ी बात है यार. लाइक

0: फॉर एक्झाम्पल, लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल, हे काय येडायस करे, उद्या मराठीचा पेपर आहे, फटॅक, मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलेलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं
1: कौतुकाचं,
0: अरे दुहिता काय मस्त दिसतेस ग तू, अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा काय क्रिकेट खेळतोस रे तू मस्त, आता एक काम कर ना, आता ठेव आणि चल चहा देते मी तुला, अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात, ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल की ओके, कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला की नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही, ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार पण तेव्हा. पण हे जे पेरेंटिंग, अगेन कमिंग बॅक टू पेरेंटिंग, इट कॅन बी नॉन व्हायलंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कम्पॅशन पेरेंटिंग, हे करायला सेल्फ कम्पॅशन पहिलं लागणारच.
1: बरोबर,
0: त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत.
1: बरोबर,
0: म्हणून आपण करत राहायचं हे काम, कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं.
1: नक्कीच, अतिशय उत्तम सुरू असलेली चांगल्या पगाराची, चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्त्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
0: तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस, टेक्निक्स, क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव, दुसऱ्यांची मदत करावी ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे.
1: बरोबर,
0: आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगातनं जायला लागलं पर्सनल लाईफमध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्समधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीचं कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम, एका वडिलांचं मुलीवरचं प्रेम, हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्समध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्समध्ये मारली गेली आहेत, कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा ट्रॉमा असतो. त्याला $5, $50, $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमामधनं जातोय, गेलोय, मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाही आहे त्यांच्या बरोबर. सो ह्या दोन कारणासाठी मी माझं जे शिकत होतो प्राणायाम, ध्यान, विद्या, भारताचं कल्चर, ते मला दुसऱ्यांपर्यंत पोचवायची इच्छा होती.
1: म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो, जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि FM गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्त्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मंदार आपटे सर तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

पुरस्कार योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत, त्याचा पण ऐकलात या मुलाखतीचा भाग दुसरा। श्रोतेहो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती।

सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, एक निवेदन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं जोगवा या चित्रपटातील गीत. संजय पाटील यांची रचना आहे आणि अजय अतुल यांचं संगीत.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार श्रोते हो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया उदय भवाळकर आणि गौरी पाठारे यांनी गायलेलं माय बाप या चित्रपटातील गीत. गजेंद्र अहिरे यांची रचना आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मला आई व्हायचं आहे या चित्रपटातील गीत कुणाल गांजावाला यांच्या स्वरात. समृद्धी पोरे यांची रचना आहे आणि अशोक पत्की यांचं संगीत.

मी तुझ पिल्लूग, तू माझी चिमणी. मी तुझ रोपट, तू माझी धरणी. मी मातीचा गोळा ग, तू माझा कुंभार. तुझ्या रूपाने देवच आला, बनून पालनहार.

मला आई व्हायचं आहे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं कुणाल गांजावाला यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या. आणि 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारं अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. त्याआधी सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. संघटनेच्या बाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे. सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करायचं आवाहन त्यांनी केलं. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांनी युद्ध आणि संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून संवाद आणि मुत्सद्देगिरीनं हे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केलाय. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिलेली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतलेला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावर म्हटलंय. भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हेग इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे. 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं. मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच करारातल्या अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. मुंबईमध्ये आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली असून तो 88 रुपये दरानं उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलो 2 रुपयांनी महागलाय तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 10 रुपयांनी वाढ झाली आहे. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेता येतं हे भारतानं दाखवून दिलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलंय. अमेरिकेत अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद भरली. त्यात त्यांनी भारताची भूमिका मांडली. खतं, इंधन यांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली असं त्यांनी सांगितलं. या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर भर दिला जातोय. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन श्रेडर यांच्या सहअध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गतच्या वार्षिक तत्वावरील सकल संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. याअंतर्गतचं एकूण संकलन सुमारे 2,00,000 कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूल देखील 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं, तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. ऑगस्ट महिन्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं सकल संकलन 38,413 कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. ऑगस्ट महिन्यातल्या करपरताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचं मंत्रालयानं कळवलंय. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ झाली आणि ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलंय. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलंय. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7.8 कोटी जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली. यात 31 जुलै या अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेल्या 5.90 कोटी जास्त विवरणपत्रांचाही अंतर्भाव असल्याचं विभागानं म्हटलंय. मागच्या करनिर्धारण वर्षाच्या 16 सप्टेंबर 2025 या अखेरच्या मुदतीपर्यंत 7.30 कोटी जास्त विवरणपत्र दाखल झाली होती अशी माहितीही विभागानं दिली आहे. करदात्यांनी वेळेच्या नियमाचं पालन केल्याबद्दल विभागानं त्यांचे आभारही मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24.31 अब्ज विक्रमी पातळीवर पोहोचली. ही संख्या जून महिन्यात 22.72 अब्ज इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारझनं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. रशियाच्या रोमन साफिलिनला त्यानं 6-4, 6-4, 6-4 असं सरळ सेट्समध्ये हरवलं. महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंकानं कोलंबियाच्या कॅमिला हिला 6-2, 6-4 असं हरवून तर पोलंडच्या इगा

स्युआन टेकनं चीनच्या वांग यी शियूचा 6-2, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातल्या उर्वरित 712 किलोमीटर अंतरासाठी कवच 4.0 प्रणालीला भारतीय रेल्वेनं 170 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या कामामुळे स्वदेशी निर्मित स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून रेल्वे सुरक्षा अधिक बळकट होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. गडचिरोलीतल्या सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जानेवारी 2023 त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप गडलिंग यांच्यावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारास, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांच्याकडून विद्यापीठ गटात ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सलग तिसऱ्यांदा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील दुष्काळप्रवण भागाकडे वळवणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्याला वेग येऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यात प्रकल्पाच्या सुरुवातीच्या कालव्यांच्या कामासाठी पातूर बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 12 अधिक गावांमध्ये सुमारे 223 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना सूचना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजस्थान कृषी संशोधन संस्था जयपूर इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत देशपातळीवरील उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या केंद्रानं विकसित केलेल्या WMM 138 गहू वाणाच्या विकासासाठी विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. अकोला जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं अडचणीत सापडलेली खरीप पिकं कोमेजण्याच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर दमदार पावसाकडे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे. जलसंधारण आणि जलमुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या जनजागृती रॅलीचं शहरात उत्साहात आयोजन करण्यात आलं. नागरिक स्वयंसेवी संस्था विद्यार्थी आणि जलप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी होत जलसंधारणाचा संदेश दिला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. कर्तव्यनिष्ठा उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेसाठी अकोला पोलीस दलातील 8 अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरवण्यात आलं. अकोला पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस शिपायांच्या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत

0: पालकमंत्री आकाश मुंडकर यांच्या हस्ते अतिउत्कृष्ट सेवा पदक देण्यात आले. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत आदर, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान देखील राबवण्यात आलं. पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीनं राज्यातील वाशिम, गडचिरोली, धाराशिव आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील निवडक 12 पत्रकारांचा मुंबई दिल्ली अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात वाशिम जिल्ह्यातील पत्रकार सुनील कांबळे, प्रमोद लक्रस आणि दत्ता महाले यांची निवड झाली होती. त्यांनी कृषी अनुसंधान केंद्र आणि नीती आयोगासमोर आपल्या जिल्ह्यातील शेती, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांविषयी प्रश्न मांडले आणि त्यावर उपाययोजनाही सुचवल्या. वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 48 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला. त्यात रस्त्यांसाठी 18 कोटी, पाणी पुरवठ्यासाठी 16 कोटी आणि एमएसएमई पार्कसाठी 10 कोटी 85 लाख रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे वाशिममध्ये उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत 341 कोटी रुपये मंजूर नियत व्यय असून बीडीएसवर 204 कोटी 60 लाख रुपये निधी प्राप्त आहे. 34 कोटी 24 लक्ष रुपये निधीची प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 76 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद आहे अशी माहिती देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात पावसानं गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारल्यानं जिल्ह्यातील खरीप पिकं संकटात सापडली असून जिल्ह्यातील सिंचन तलावांनी तळ गाठलेला आहे. विहिरीतील पाणी देखील कमी होत चाललं आहे, त्यामुळे पुढील रब्बी पिकाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं राम गणेश गडकरी यांचं गीत आपण ऐकलं दुपारचं 1 वाजून. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आणखीन एक गीत.

0: मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
2: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आज ज्या कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहोत तिच्या पहिल्याच पानावर लेखक हे पुस्तक मी लिहिलेलंच नाही असं चक्क म्हणतो. आणि या भन्नाट कादंबरीचं नाव आहे द सिमेट्री टीचर. लेखक आहे प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव. आंद्रे बितोव हा रशियन साहित्यातला एक प्रयोगशील आणि बुद्धिमान आधुनिकोत्तर लेखक मानला जातो. द सिमेट्री टीचर ही त्याची एक अत्यंत गुंतागुंतीची अशी कादंबरी. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला एक मोठा चकवा देतो. तो सांगतो की त्यानं ही कादंबरी मुळी लिहिलेलीच नाही. अ ट्रेडवेल नावाच्या एका ब्रिटिश लेखकानं मूळ इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिलं आणि आपण फक्त त्या इंग्रजी पुस्तकाचा रशियन भाषेत अनुवाद करत आहोत असा तो दावा करतो. पण श्रोते हो, खरी गंमत इथंच आहे. ए ट्रेडवेल नावाचा कोणताही ब्रिटिश लेखक या जगात अस्तित्वातच नाहीये. तो आंद्रे बितोवच्या सुपीक डोक्यातून जन्मलेला एक पूर्णपणे काल्पनिक असा लेखक आहे. स्वतःच एक काल्पनिक मूळ लेखक उभा करायचा आणि मग आपण त्याचा अनुवादक असल्याचं नाटक करायचं हा एक भन्नाट साहित्यिक खेळ त्यानं या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. लेखकानं या पुस्तकात आणखी एक विलक्षण कल्पना वापरली आहे. आपण हे काल्पनिक इंग्रजी पुस्तक फक्त एकदाच वाचलं होतं आणि नंतर कुठेतरी ते हरवलं असं तो सुरुवातीला सांगतो. त्यामुळे आता हा सगळा अनुवाद फक्त आणि फक्त आपल्या अंधुक आठवणींच्या आधारावर करतो आहोत असं तो सांगतो. विचार करा, आठवणीतून लिहिताना किती चुका किती बदल होत असतील. आणि हाच तर त्याचा मुख्य हेतू आहे. मानवी स्मृती कशी फसवी असते आणि त्यातून वास्तवाचं कसं एक नवं विस्कळीत रूप जन्माला येतं हेच तो यातून दाखवून देतो. या कादंबरीतला मुख्य नायक उर्बिनो व्हॅनोस्की हा सुद्धा असाच एक गोंधळलेला माणूस आहे. तो आपल्या विस्कटलेल्या अर्थहीन आयुष्यात सममिती म्हणजेच एक प्रकारचा सुसंवाद शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण जसजसं तो पुढे जातो तसतसं त्याला जाणवतं की जगात परिपूर्ण सममिती

0: ही केवळ एक माया आहे. द सिमेट्री टीचर म्हणजेच सममिती किंवा प्रमाणबद्धता शिकवणारा शिक्षक. आंद्रे बितो या पुस्तकातून मानवी आयुष्यातल्या सममितीचा वेध घेतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना एकमेकांशी कशा पुनरावृत्ती असतात, भूतकाळ आणि भविष्यकाळ कसे एकाच आरशातल्या दोन हुबेहूब प्रतिमांसारखे भासतात यावर त्याने खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकात अनेक छोट्या छोट्या एकमेकात गुंफलेल्या अशा कथा आहेत. वास्तव आणि भ्रम यांच्यातली पुसट सीमारेषा तो इतक्या शिताफीनं पुसून टाकतो की वाचक म्हणून आपण अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकतो. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका रहस्यमय आरशांच्या महालात हरवून जाण्यासारखं आहे. तिथं खरं काय आणि प्रतिबिंब कोणतं हे कळतच नाही. एक प्रतिभावंत लेखक वाचकांशी कसा वाङ्मयीन खेळ खेळू शकतो याचं हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. कादंबरी नक्की कोण लिहितंय, मूळ लेखक, अनुवादक की स्वतः वाचक, असा एक गमतीदार प्रश्न तो आपल्यासमोर उभा करतो. या कादंबरीच्या घडणीत वाचकाचाही सहभाग असतो. तो वाचता वाचता त्याची अशी एक कादंबरी रचत जातो. त्यामुळे बितोची कादंबरी ही सक्रिय वाचकाची कादंबरी आहे असं म्हणता येईल. तर श्रोतेहो, जर तुम्हाला सरळ सोट एकरेषीय कथा वाचून कंटाळा आला असेल ना, तर रूढ वास्तववादी कादंबरीपेक्षा वेगळं बौद्धिक आव्हान हवं असेल तर आंद्रे बितोची ही अजब आणि जादुई कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितो यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: दुपारचे 2 वाजलेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये ऐकूया सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं. वाचन केलं आहे स्वप्निता शिंदे यांनी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात पसवून लागेल आणि दाणे भरू लागतील तर भात खाचरात पाणी राहील या बाबींकडे लक्ष द्यावं. पिकाची कीड आणि रोग यांच्या प्रादुर्भावासंबंधी पाहणी करावी. भात पिकातील तण काढून घ्यावं. नत्र खताची तिसरी मात्रा हेक्टरी 20 किलो या प्रमाणात द्यावी. ही मात्रा निमगरव्या भात जातीबाबत लावणीनंतर 80 ते 90 दिवसांनी आणि गरव्या भात जातीबाबत 105 ते 110 दिवसांनी द्यायची आहे. भाताची लागवड उशिरा झाली असल्यास 10 किलो नत्राची मात्रा वाढवून द्यावी. भात पसवलेल्या क्षेत्रात पाणी खेळतं ठेवावं. भात पक्व होऊ लागलेल्या शेतातील पाणी काढून टाकावं. पिंगट ठिपका या रोगाची लक्षणं दिसून येताच प्रति हेक्टरी 1 किलो झायनेब किंवा 1.25 किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 1250 ग्रॅम किंवा डायथेनझेड 78 1 किलो किंवा 500 ग्रॅम कार्बेडॅझिम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. कर्पा दिसून आल्यास नत्राची मात्रा रोग आटोक्यात आल्यानंतर करावी. उदबत्त्या या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगट लोंब्या काढून एकत्रित जाळाव्यात. 5% खोडकिडीचं प्रमाण असल्यास आणि भाताचं पीक गरव्या किंवा निमगरव्या जातीचं असल्यास 1600 मिली क्लिनॉलफॉस 25 प्रवाही 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर पाऊस नसताना फवारावं. पाने गुंडाळणाऱ्या अळीचा उपद्रव दिसून आल्यास कार्टॅप हायड्रोक्लोराईड 500 ग्रॅम किंवा ॲसिफेट 76% 500 ग्रॅम किंवा क्लोरपायरिफॉस 20% 1875 मिली किंवा क्लिनॉलफॉस 25% 1000 मिली प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारावं. पाणी साचून राहणाऱ्या भात खाचरात तपकिरी तुडतुडे आणि पानावरील तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. रोपांच्या बुंध्यावर 10 पेक्षा जास्त तुडतुडे आढळल्यास ट्रायझोफॉस 40 प्रवाही 750 मिली कार्टॅफ हायड्रोक्लोराईड 50 SP 1000 ग्रॅम क्लोरोपायरिफॉस 20 प्रवाही 2000 मिली ॲसिफेट 76 SP 660 ग्रॅम यापैकी 1 औषध 500 लिटर पाण्यातून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावं. पावसामध्ये ऊस लोळत असल्या

0: त्यास 4 ते 5 ऊस एकत्र बांधून उभा करावा. नागलीची बेंडणी करावी. लष्करी अळींच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्यामुळे पिकांचं चांगलं निरीक्षण करावं. प्रादुर्भाव दिसून येताच मिथिल पॅराथिओनची भुकटी 20 किलो प्रति हेक्टरी धुरळावी. धुरळणी सायंकाळी उशिरा करावी. वरीच्या लोंब्या तयार होऊ लागतील. पक्व लोंब्या काढून घ्याव्यात आणि चांगल्या वाळू द्याव्यात. तुरीची बेंडणी करावी आणि किडींचं नियंत्रण करावं. कारळा क्षेत्रात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अमरवेलीचा प्रादुर्भाव झाला असल्यास अमरवेल हाताने वेचून त्याचे अवशेष नष्ट करावेत. अमरवेल ग्रस्त कारळा बियाण्यासाठी वापरू नये. काजूच्या मागील वर्षी लागवड केलेल्या कलमांना प्रत्येकी 125 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्पुरद आणि 50 ग्रॅम पालाश या प्रमाणात खतं द्यावीत. खतं झाडांभोवती 30 सेंटीमीटर अंतरावर 15 सेंटीमीटर खोल गोलाकार चरामध्ये टाकावी आणि मातीने झाकावी. मागील वर्षी लागवड केलेल्या माडात 1 घमेलं शेणखत अधिक 250 ग्रॅम नत्र अधिक 100 ग्रॅम स्पुरद अधिक 195 ग्रॅम पालाश झाडाभोवती सर्वसाधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीच्या वरच्या थरात देऊन मातीत मिसळावी. काडी कचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी. कुजलेला कोंब स्वच्छ करून त्यावर 1% बुरडू मिश्रण ओतावं. या महिन्यात श्रीवर्धन रोठा या सुपारीच्या जातीची लागवड करावी. रोपं निरोगी आणि जोमदार असावीत. रोपं 12 ते 18 महिने वयाची असून त्यांचा बुंदा जाड असावा. परसामधील आणि बागेतील सुपारी झाडाजवळ प्रत्येकी मिरीची 2 रोपं लावावीत. मिरी लागवडीसाठी पनीर 1 जातीची निवड करावी. मिरी लागवड जून किंवा जुलैमध्ये केली असल्यास 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम स्पुरद आणि 25 ग्रॅम पालाश द्यावं. मिरीची पांगाऱ्यावर स्वतंत्रपणे लागवड करावी.
1: सप्टेंबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय. आज आपण याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीनही आवश्यक असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. आणि पचनसंस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देतात आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली, मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजेच शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
1: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
0: मॅडम, आजचा आपला हा जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
1: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असून सुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवडनिवड, वैयक्तिक आवडनिवड यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे आणि

लक्षात घ्या, जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या

श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:15 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती प्रकाश वगळ यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील

0: त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
3: दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचे प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथे शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. 2029 राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यातून जवळपास 1,45,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सोलापूर शहरातल्या जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानचा उन्नत मार्ग निकडीच्या सार्वजनिक प्रकल्प म्हणून मंत्रिमंडळानं जाहीर केला. यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4,000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. गेल्या काही दिवसात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे साखर कारखान्यांमधल्या साखरेची किंमत 20% कमी झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी

आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातून कोकण आणि गोव्यातल्या विविध ठिकाणांपर्यंत या गाड्या चालवल्या जाणार असल्याचं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षा कक्ष, पिण्याचं पाणी, खाद्यपदार्थ, शौचालयांची सुविधा तसंच रांग व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही सोयीसुविधांचं नियोजन केलं असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सुमारे 10 रुपये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत आता व्यावसायिक वापरासाठीचा सिलेंडर 2,701 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. एकूण महसूल सुमारे 2,00,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूलही 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं संकलन 38,413 कोटी रुपये तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ऑगस्ट महिन्यातल्या कर परताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलन वार्षिक तत्वावर 8.3% वाढ होऊन ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलं आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7,80,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली आहे. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 7,30,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली होती. करदात्यांनी वेळेच्या नियमांचं पालन केल्याबद्दल प्राप्तिकर विभागानं आभार मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24,51 कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. ही संख्या जून महिन्यात 22,72 कोटी इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून आता त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. देशात झपाट्यानं होत असलेल्या नागरीकरणातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक संस्थेनं भविष्यातल्या नागरी प्रशासन क्षेत्रातलं उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. या संस्थेच्या पदवीदान समारंभात ते आज मुंबईत बोलत होते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालीन कौशल्यवृद्धी कार्यक्रम विकसित करावे असंही त्यांनी सुचवलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.

0: आंदोलकांनी यावेळी आयोगांच्या सचिवांचीही भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. सिंधुदुर्ग किल्ल्यामागच्या खडकाळ समुद्रात गेलेली ही बोट आज सकाळी 7 सुमाराला मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटली. आकाशवाणी एफ एम गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते, दुपारचे 3:10 आणि 11 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

AIR मराठी डीटेच उपग्रवाहिनी श्रोते हो, आपण ऐकत आहात दुपारचे 3:11 झालेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कोकण गोवा येथे का बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यांची स्थिती, कोकणात अलिबाग येथे 44 किलोमीटर ताशी, सांताक्रूज 37, दापोली 35, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 48, बारामती 44, मराठवाड्यात आंबेजोगाई येथे 39 आणि बदनापूर जालना येथे 37 किलोमीटर ताशी वादळी वारे वाहिले. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकण आणि गोवा येथे, देवगड 3, लांजा 2, मंडणगड 2, रत्नागिरी 2, म्हाळसा म्हासला 2, कणकवली 2, कुडाळ 2, सावंतवाडी 2, पणजी 2, खेड 1 सेंटीमीटर, रामेश्वर 1, मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे 3 सेंटीमीटर, महाबळेश्वर 2, त्र्यंबकेश्वर 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. घाट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद कोयना, पोफळी, ताम्हिणी या घाटात 3 सेंटीमीटर, शिरगाव 2, लोणावळा, वाळवंट, डोंगरवाडी, दवडी 1 सेंटीमीटर. तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद अप्पर वैतरणा येथे 1 सेंटीमीटर. येत्या 24 तासात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. September 3 सकाळपर्यंत मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळलेले राहील. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येतील. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर

0: 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:14 झाली आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखिका कोमल कुंभार.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपण आता लगेच ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: शर्वरी,
1: हां
0: अगं मोहित अजून उठला नाहीये का?
1: अरे उठलाय रे तो, पण उठल्यापासून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. त्याला उठवायला मी गेले तर म्हणतो महत्वाचं काम सुरू आहे.
0: महत्वाचं काम आत्ता का बरं?
1: मी विचारलं त्याला काय रे कसलं महत्वाचं काम, तर म्हणतो आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी काही गोष्टी बघायच्या आहेत.
0: वा वा वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जणू काही याच्यावरतीच अवलंबून आहे.
1: तसंच काहीतरी असेल बहुधा.
0: पण खरं सांगू का, मोहित आला की घरामध्ये गप्पा अगदी रंगतात छान. सुखदा अजून आली नाहीये म्हणून घर जरा शांत झालं होतं.
1: ती अजून तिच्या दादाकडेच आहे ना?
0: अगं सहलीवरून परतली, 2 दिवस राहिली घरात आणि मग पुन्हा रक्षाबंधनासाठी म्हणून भावाकडे गेली.
1: वा,
0: म्हणाली यावर्षी भावाकडे जरा निवांत राहणार आहे. मी म्हटलं जा जा जा जा, अगं शेवटी म्हणजे माहेरची माणसं ही माहेरचीच नाही का?
1: हा, आणि तू परत कधी येशील असं विचारलं नाहीस?
0: नाही म्हणजे मुद्दाम विचारलं नाही असं नाही, उलट मी तिला सांगितलं की राहून ये. कसं आहे की प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा की नाही.
1: बघा बघा बघा, माझा दादा आता कसा शहाणा झालाय.
0: ए, लहानपणापासूनच शहाणा आहे मी, तुला आता कळलं का?
1: नाही रे तसं नाही, पण तू पूर्वी म्हणायचास किती दिवस माहेरी राहणार, आता राहून ये म्हणतोय म्हणून म्हटलं.
0: शर्वरी काय आहे की माणूस वया बरोबर शहाणा होतो.
1: की बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळताना त्याला वास्तव समजतं.
0: तेही असू शकतं.
2: अरे काय चाललंय भावा वहिनींचं?
1: अरे
2: माझ्या नावाचा जयघोष चाललाय. माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
1: ये ये ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
2: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
0: अर्थात अरे तुझंच कौतुक सुरू होतं.
2: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होतं तुमचं.
1: नाही नाही नाही, पण बाकी मी नवऱ्याला इतक्या वर्षात ओळखायला शिकले बरं का,
2: आणि मी बायकोला.
1: वा वा.
0: बरं आता आपण तिघं बसलोय तर सांगा काय विषय आजचा.
2: आजचा विषय मला वाटतं नाश्ता हा विषय असेल.
1: तुझ्या आयुष्यात नाश्ता, जेवण आणि झोप या पलीकडे काही विषय आहेत का?
2: आहेत आहेत, पण मी ते योग्य वेळी सांगतो.
0: बघा बघा, श्रावण सुरू झाला, संपत यायला आता पटापट वर्ष संपत येईल. बघता बघता 8 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही.
2: हो ना, यंदा वर्ष मुंगीच्या पावलांनी नाही तर घोड्याच्या वेगानं पळतंय. त्यात आता गोविंद आलाय म्हणजे पाठोपाठ गणपती आलेच आपले.
0: तर काय, आता मुंबईचे रस्ते गोविंद रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा या आवाजाने नुसते अगदी गजबजून जातील.
1: दादा लहानपणीचं आठवतंय का रे तुला, दही हंडी बघायला जाण्याची किती उत्सुकता असायची नाही का आपल्याला?
2: मला तर जास्त काही दिसायचं नाही, फक्त वरची हंडी दिसायची आणि खाली उभे असलेले 100-100 लोक दिसायचे.
1: आणि आता?
2: आता वरची हंडी दिसते पण त्या मागची मेहनत जास्त दिसते.
0: हो अरे, मानवी मनोरा तयार करताना प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्याचा पाय घसरला तर खालच्या माणसाने पकडायचं, किंवा कोणी वर चढताना धडपडलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर आपलं ध्येय गाठायचं.
1: म्हणूनच दही हंडी ही फक्त उत्सवाची गोष्ट नाही, त्यात एकत्रित प्रयत्नांचा सुंदर अर्थ आहे बरं का.
2: हो ना, अगदी एकटा माणूस हंडी फोडू शकत नाही, सगळ्यांनी आपापली जागा नीट सांभाळली तरच गोविंदाचा हात हंडीपर्यंत पोहोचू शकतो, नाही का?
0: यालाच म्हणतात संघ भावना
1: आणि विश्वास
2: आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी.
0: खरंच हे सगळं आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होतं. नाही
2: मला आठवतंय बघ, लहानपणी मला आजोबा गिरगावात हंडी बघायला घेऊन जायचे. एका हातात फुग्याचं पाकिट आणि एका हातात आजोबांचा हात आणि आजोबांच्या दुसऱ्या हातात धोतराचा सोगा, पांढरं शुभ्र धोतर आणि सिल्कचा सदरा, वर गांधी टोपी घालून

0: SIT चालायचे ते एकदम भारदस्त व्यक्तिमत्व होतं. नंतर आम्ही चपाटीवर जायचो, तिथून मग पुढे घरी.
1: अरे हो, तुझ्या आजोबांना कधी मी पाहिलं नाहीये, पण त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी ऐकल्यात. फोटो पाहिला एक, फारच देखणे होते ते. आणि गोकुळ अष्टमी आली की आजी आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायची. ए दादा, तुला कृष्णाच्या बाललीला आवडतात ना?
2: आवडतात म्हणजे विशेषतः त्याच्या खोड्या.
0: म्हणजे तुझ्या बालपणीच्या खोड्या आणि कृष्णाच्या खोड्या यात फारसा फरक नसेलच.
2: तसं काही नाही. हा
1: हा, होतो होता, खोटं बोलू नकोस. आता आईला फोन लावेन नाही तर.
2: अरे तुम्ही दोघं मिळून म्हणजे काय माझी इज्जत घालवणार का? आली मोठी आईला फोन लावणारी. हे बघ मोहित, तुला सांगतो, लहानपणी ही जरा काही झालं ना की बाबांकडे जाऊन बाबा बघा ना दादा मला कसा करतोय असं रडत रडत सांगायची.
0: मग तुझी चांगली धुराई करत असतील बाबा.
1: आमच्या घरात ना एकाला लोणी फार आवडायचं. तो की नाही सगळे झोपलेले असताना लोणी चोरायचा. घरातले लाडू सुद्धा अचानक
2: शर्वरी. आता तू मार खाशील. हे बघ मग बाबांकडे रडत जाऊ नकोस मला मारलं म्हणून.
1: आई लोणी आणि लाडू वरच्या कपाटात ठेवायची. हा खुर्चीवर चढून ते काढायचा. मग मला म्हणायचा, तू कुणाला सांगितलंस तर तुला काहीच देणार नाही. हा
0: म्हणजे शर्वरी, तू सुद्धा उंदराला मांजर साक्ष होतीच.
1: काय करणार, लोणी मलाही आवडायचं ना.
2: वा वा, आणि तुम्ही दोघं मिळून अगदी मलाच चिडवताय तेवढं.
0: नाही पण गोकुळ अष्टमीचा विषय घरात सुरू झाला की लहानपण आठवतच. बघ
1: मला जन्माष्टमीची मध्यरात्र खूप आवडते. दिवसभराची लगबग संपते, घरात शांतता असते आणि 12 वाजण्याची वाट बघताना सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे.
2: आणि 12 वाजले की घंटा, आरती, प्रसाद
0: आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.
1: हो, एक दिवस भक्तीचा, दुसरा दिवस उत्साहाचा.
2: पण दोन्ही दिवसात एक गोष्ट समान असायची, म्हणजे अजूनही आहे की लोक एकत्र येतात या निमित्त.
0: अगदी खरं आहे तुझं.
1: खरं सांगू, मला दहीहंडीचा अजून एक अर्थ आवडतो.
2: आता कोणता?
1: वर पोहोचणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त कौतुक मिळतं, पण तो वर पोहोचतो कारण खाली असंख्य लोक त्याला आधार देत असतात.
0: वा, हे भारी आहे.
1: आयुष्याचंही तसंच आहे नाही का? आपण एखाद्या माणसाचं यश पाहतो आणि म्हणतो वा किती मस्त कामगिरी केलीस, पण त्याच्या मागे कोण कोण उभं होतं हे फार कमी वेळा विचारतो.
2: म्हणजे आई वडील असतील, शिक्षक असतील, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, जोडीदार.
0: आणि कधी कधी एखादा असा माणूस ज्याचं नाव कुठेच नसतं पण त्याचा आधार आपल्याला फार मोठा असतो.
1: अगदी बरोबर.
2: अरे कोण आलं?
0: सुखदा.
2: अरे सुखदा कशी असेल, ती आली असती तर फोन करून नसती का आली.
1: पण तू आधी दार उघड.
2: थांबा. अच्छा, कुरिअर आहे.
0: मला वाटलं सुखदा आली.
2: अरे सर्वांना तिची आठवण येते का?
0: तसं नाही, पण आता मला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय.
2: नाही नाही नाही, ती जाताना चिवडा लाडू सगळं करून गेलेली आहे.
1: म्हणून सांगते, सुखदा परत आली की तिचं कौतुक कर.
2: अरे कौतुक कर म्हणजे करतोच की?
0: आत्ताच कर, ती ऐकत नसली तरी.
2: ठीक आहे. सुखदा एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि शिक्षकही आहे बरं का. अरे हो, शिक्षकावरून आठवलं, शिक्षक दिन आहे ना आता.
1: हो, 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
0: शिक्षक दिन आला की तुम्हाला सांगतो, मला माझ्या शाळेतील देशपांडे सर आठवतात.
2: हो, आणि मला आमचे ते जोशी सर.
1: आणि मला कुलकर्णी मॅडम.
0: किती गंमत आहे नाही, शाळा सोडून आपल्याला किती वर्ष झाली आहेत बघ, पण काही शिक्षक लक्षात राहतात ते कायमचे.
2: कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, काही शिक्षक आपल्याला आपण कोण आहोत हे समजण्यासाठी मदत करतात.
1: आणि काही शिक्षकांचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.
0: माझ्या एका शिक्षकांनी मला 10वीत सांगितलेलं एक वाक्य मला आजही आठवतंय.
2: काय बरं?
0: तुला उत्तर माहीत नसेल तर ते मान्य कर, पण चुकीचं उत्तर देऊ नकोस.
2: आणि हे तू आयुष्यभर पाळलंस?
0: नाही, पण वाक्य मात्र लक्षात राहिलं माझ्या.
1: शिक्षकाचं यश हेच असतं, त्याने शिकवलेला धडा विसरला तरी त्याने दिलेला विचार मनात राहतो.
2: खरंय, शिक्षक आणि आई वडील यांच्यामध्ये एक साम्य आहे. आपण
1: काय रे,
2: दोघही आपल्याला पडताना पाहतात पण कायम हात धरून ठेवत नाहीत. म्हणजे एका टप्प्यावर हात सोडतात आणि म्हणतात आता चाल स्वतः.
0: आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळतं की त्यावेळी त्यांनी हात सोडला नव्हता, आपल्यावर विश्वास ठेवला होता.
1: हे छान आहे.
0: माझ्या आयुष्यातल्या एका शिक्षकांची मला अजून सुद्धा आठवण येते. ते म्हणायचे, तुमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा कोण आहे हे महत्वाचं नाही आहे, संकटात मित्राचा हात कोण धरून ठेवतो हे महत्वाचं आहे.

0: किती सुंदर सांगितलं त्यांनी.
1: खरंच म्हणजे शिक्षक दिन आणि दहीहंडी दोन्ही एकाच गोष्टीकडे नेत आहेत.
2: आता कुठे?
1: आधार, आधाराकडे.
0: हा, शिक्षक दिशा देतो
2: आणि मित्र, भाऊ, बहीण, कुटुंब हात देतात.
1: करेक्ट. आणि माणूस पुढे जातो.
0: हा दादा, ऐकतोयस ना? आवाज येतोय बघ, कुठेतरी दही हंडीची तयारी सुरू झाली असावी बहुतेक.
2: हो, मला पण आवाज येतोय. आणि या दिवसामध्ये मुलांना फार उत्साह असतो.
1: मला एक गोष्ट आवडते, म्हणजे दही हंडीच्या सरावात एकमेकांना सोडू नकोस असं नुसतं सांगत नाहीत, तर ते पुरेपूर पाळतात.
0: आणि मैत्रीतही असंच असतं
2: आणि नात्यांमध्ये सुद्धा. पण कधी कधी आपण स्वतःच लोकांना सोडून देत असतो.
1: तर काय, कधी रागामुळे,
0: कधी गैरसमजामुळे,
2: कधी प्रचंड कामामुळे.
1: हो, आणि कधी कधी अहंकार आड येतो.
0: म्हणूनच सणांची गरज असते. ते म्हणतात चला भेटूया.
2: हे सण किती छान असतात नाही?
1: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळी भावंड वर्षातून एकदा का होईना पण एकत्र येतात.
0: हो, आणि काही जण दूर असतात म्हणून फोनवर राखी बांधतात, व्हिडिओ कॉल करतात.
2: पद्धत बदलली तरी भावना तीच आहे.
1: आणि तेच तर महत्वाचं आहे.
0: सुखदा म्हणत होती तिच्या माहेरी यंदा सगळे जमले होते, किती दिवसांनी सगळे एकत्र बसले.
1: अगं, म्हणूनच तिला म्हंटल निवांत राहून ये, घाई करू नकोस.
0: तू खरोखर बदलला असं दादा.
1: अरे पुन्हा तेच तुझं काय?
2: आम्हाला अभिमान आहे तुझा रोहित.
1: वा वा वा.
0: खरं सांगू मोहित, तुझ्या शिक्षकांची गोष्ट ऐकून मला एक गोष्ट आठवली.
1: काय काय?
0: माझ्या शाळेत एक मॅडम होत्या, मला एका परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. मला वाटलं आता त्या सगळ्यांसमोर रागवतील, पण त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि म्हणाल्या तुला कमी गुण मिळाले आहेत म्हणून तुला कमीपणा वाटून घ्यायचं काही कारण नाही.
1: वा.
0: त्या एका वाक्यानं माझा सगळा दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की गुण आणि माणसाची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
2: म्हणूनच शिक्षक आयुष्यात इतके महत्वाचे असतात.
1: आणि त्यामुळे शिक्षक दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं,
0: आणि त्यांना शक्य असेल तर फोन करावा.
2: सर, तुम्ही मला तेव्हा ते सांगितलं होतं ना, मी विसरलो नाही अजून.
1: खरंच, म्हणजे एवढं एक वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा शिक्षकाला किती आनंद होईल.
2: रोहित, एक सांगू का?
1: काय काय?
2: आपल्या घरात हे सगळे सण आले की मला एक गोष्ट जाणवते.
1: काय?
2: आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेलो आहोत. तू माझा मेहुणा आहे, शर्वरी माझी बायको आहे, सुखदा तुझी बायको आहे आणि माझ्यासाठी मेहुण्याची बायको. पण खरं सांगू का, काही नाती इथेच थांबत नाहीत.
0: मग
2: काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचं रूप बदलतं. कोणी मित्र होत, कोणी भाऊ होत, तर कोणी बहिणीसारखं होत
1: आणि कोणी घरचंच होत. पण मला काय वाटतं, दही हंडीचा खरा अर्थ सुद्धा तसाच आहे. वर चढणारा गोविंदा सगळ्यांना दिसतो, पण त्याला वर नेणारे हात खालीच असतात, नाही का?
0: हो ना, शिक्षकांचं कामही तसंच आहे. ते स्वतः पुढे येत नाहीत, विद्यार्थ्यांना पुढे नेतात.
2: आणि भावंडही तशीच असतात.
1: हो, आणि मित्र सुद्धा तसेच.
0: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असतं.
2: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.
1: अरे थांब, सुखदाचा फोन आहे. हॅलो, सुखदा. काय अजून 2 दिवस राहणार आहेस?
0: काय रे दादा.
1: ठीक आहे, पण आता लवकर या, करमत नाहीये. काय म्हणतेस, शिक्षक दिनासाठी काहीतरी करायचं?
0: हा, तिला सांग आपण आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करणार आहोत.
1: ऐकलंस ना, शर्वरी म्हणतीये आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करूया आपण. हा, ऐकतोय. अच्छा, दही अंडीचं विचारतेस? हो, तेही बघूया. तू परत आलीस की सगळे मिळून जाऊया. हो, ये लवकर, ये, आम्ही वाट बघतोय. ठीक आहे, बाय.
0: काय रे दादा, काय म्हणत होती सुखदा?
1: ऐकलं ना तुम्ही, म्हणत होती तुम्ही तिघ एकत्र आहात ना, मग माझ्याशिवाय माझी चर्चा करू नका म्हणे.
2: पण या वाक्याला उशीर झालाय.
0: हा, आपण तर तिच्यावरच बोलत होतो.
1: आणि तिच्यामुळेच तर बोलायला विषय मिळाला.
0: मला वाटतं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
2: कोणत्या 3?
0: सांगते. दही अंडी सांगते, एकट्याने वर जाता येत नाही.
1: शिक्षक दिन सांगतो आपल्याला वर नेणाऱ्या हातांना विसरू नका.
2: आणि रक्षाबंधन सांगतं नाती जपण्यासाठी निमित्ताची वाट पाहू नका.
1: वा, किती छान.
0: हा, आणि गोकुळाष्टमी
2: ती सांगते घरात थोड्या खोड्या असल्या तरी चालतात.
1: अरे, पुन्हा तुम्ही माझ्यावर घसरताय, बरोबर नाही
0: पण खरंच आहे दादा, खरंच कृष्णा

0: त्यांच्या बाललीलांमध्ये एक निरागस आनंद आहे. घरात हसू असणं, माणसं एकत्र असणं, एखाद्या छोट्या कारणामुळे सगळ्यांनी आनंदी होणं, हेच तर सणांचं खरं सौंदर्य.
1: आणि कदाचित घर मोठं असण्यापेक्षा घरात हसणारी माणसं असणं अतिशय महत्वाचं.
2: आणि घरामध्ये एखादा हात पडला तर दुसरा हात पुढे करणारा असणं हेही महत्वाचं.
0: अगदी.
1: आता मला दहीहंडीची उत्सुकता लागली आहे. धक्कुमाकुम
2: अरे अरे अरे, तू तर गोविंदच झालास.
0: हा, आणि मला शिक्षक दिनासाठी जुन्या मॅडमना फोन करायचा आहे.
2: हो हो कर, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
0: काय रे?
2: म्हणजे गोविंदांनी स्वतःची काळजी घेणं. दरवर्षी पेपरमध्ये बातम्या येतात गोविंदांचे अपघात झाले त्यामुळे मनोऱ्यावर चढताना स्वतःच्या जीवाची काळजी गोविंदांनी घेणं अतिशय गरजेचं.
1: अगदी बरोबर बोललायस. कारण बघ, सण जे असतात ते आनंदासाठी असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं.
0: हा, आपण इथे आपला छोटासा गोपाळकाला करूया का?
1: पण हंडी फोडायला कोण जाणार? वर
0: तुम्ही दोघे.
2: अरे आम्ही, म्हणजे आम्ही दोघं.
0: हा, म्हणजे कारण मी खाली उभी राहणार आहे
1: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
0: हा नाही, तुम्ही पडू नये म्हणून.
2: आणि आम्ही पडलो तर
0: मग?
1: मग
0: मी हात पुढे करेन.
2: अच्छा, ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दहीहंडीची काय गोष्ट असणार आहे?
1: हंडी फुटली नाही तरी चालेल.
0: हा, पण हात सुट्टा कामा नये.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.
1: दुपारचे 3:31 झाली आहेत. आता ऐकूया एक भावगीत. हे गीत गायलं आहे सी रामचंद्र यांनी. सुरेश भट यांची रचना आहे.

0: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. आजच्या कार्यक्रमामध्ये युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन आणि त्यानंतर कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. तर श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन.
1: नमस्कार. गझल घेतो. वनवा मोठा त्यास विझवणे इतके सोपे नसते, उभ्या पिकाला जळत पाहणे इतके सोपे नसते. पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, बाकी महिना हसत थांबणे इतके सोपे नसते. गझला कविता पाठांतर मी ठेवत नाही हल्ली, गझला कविता पाठांतर मी ठेवत नाही हल्ली, शब्दांसोबत मेळ साधणे इतके सोपे नसते. सागरास्तर सगळे मिळती त्यात नवलते कसले, होऊन नदी सतत वाहणे इतके सोपे नसते. आणि शेर बघा की येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, जखम कुणाची भरून काढणे इतके सोपे नसते. जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, खिसा रिकामा घेऊन फिरणे इतके सोपे नसते. आणि बघा शेरे पुढचा की शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, सोमवारला लोकल धरणे इतके सोपे नसते. बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, खोटे खोटे सुंदर म्हणणे इतके सोपे नसते. आणि पुढचा शेर बघा की भार्या माझी रुसल्यानंतर खूपच सुंदर दिसते, आनंदाने तिला मनवणे इतके सोपे नसते, इतके सोपे नसते. पुढची गझल घेतो की ठरवून मार्ग माझा मी गाठले नभाला, तेव्हा कुठे जगाला हा चेहरा कळाला. दुःखामध्ये जगाचा माझाच भाग आला, नशिबास आज माझ्या दोषी धरू कशाला. आणि जरा वेगळा शेर आहे की पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला. ना ओळखी कुणाची ना साथ सावलीची, हा एकटाच रस्ता मग सोबतीस आला. या सावली समाजा मी पाहिलेच नाही, या सावली समाजा मी पाहिलेच नाही, अंधार सोबतीला अन दीप तो मिळाला. आणि मग त्याचा शेर आहे असा आहे, शेवटचा शेर आहे गझलेचा की गझले तुझ्यामुळेही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला. एक गझल ठेवतो आपल्या समोर की मनात माझ्या फिरण्यासाठी तुला

तुलाच आहे मुकसंमती, मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मुकसंमती, प्रीत पाखरू तुझ्याच असते सखे नेहमी अवतीभवती, कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, मरण्यासाठी दोर टांगला मी झाडाच्या फांदीवरती, नशिबानेही थट्टा केली आभाळाने वैर साधले, मरण पाहिले उभ्या पिकाचे दगड ठेवला हृदयावरती, ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, आळ सात जो बुडेल त्याची होते फक्त दुर्गती, संवाद किती मनासारखा मिठतल्या त्या मौनामध्ये, संवाद किती मनासारखा मिठितल्या त्या मौनामध्ये, हवा हवासा म्हणून असतो प्रेमामध्ये एक सोबती, शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, पाहून किती नुकसान असे डोळ्यांमधूनी नीर ओघळती, जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, गर्दीमधल्या हजार नजरा इथे तुलाही रोज झोंबती। अनलज्वाला वृत्तामधली गजल ठेवतो आपल्यासमोर, स्वभाव शीर्षक आहे, बघा। स्वभाव त्याचा समजत जातो नंतर नंतर, प्रेमामध्ये फसवत जातो नंतर नंतर, कधी कोवळा कधी खडतर उमगत नाही, कधी कोवळा केव्हा खडतर उमगत नाही, भल्या भल्यांना हिनवत जातो नंतर नंतर, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, मलम शब्दांचे लावत जातो नंतर नंतर, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, कविता त्याची फुलवत जातो नंतर नंतर, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर। गजल ठेवतो आपल्यासमोर, मतला असा आहे त्याचा की कष्टपित्याचे जीवनात मी पाहत गेलो, कष्टपित्याचे जीवनात मी पाहत गेलो, मनास माझ्या दुःख मनाचे सांगत गेलो, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, आयुष्याला घडवत घडवत बदलत गेलो, खूप यातना सोसत होता बाबा माझा, बाबांनाही सुखामध्ये मी ठेवत गेलो, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, स्वाभिमान मी मनासारखा मिरवत गेलो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो। एक तरही गजल घेतो, यातला जो मिसरा आहे, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, हा जळगाव येथील प्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांचा मिसरा आहे, बघा। मतला असा आहे गझलेचा की दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, बायको का वागते आता जराशी वेगळी, बायको का वागते आता जराशी वेगळी, शोधण्याला आज थोडा वेळही नाही मला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, भेटलेले सुख जरासे मान्यही नाही मला, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, भेटलेल्या या सुखाचा गर्वही नाही मला,
का अशी तू याचना

0: करतोस आहे वेगळी का अशी तू याचना करतोस आहे वेगळी देव म्हणतो थांबलो मी अंतही नाही मला हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी रागही नाही मला अन शेतही नाही मला रागही नाही मला अन शेतही नाही मला नाव मोठे होत आहे भग सुधीर आता तुझे नाव मोठे होत आहे बग सुधीर आता तुझे भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला पुढची गजल ठेवतो लवंगला तारोत्तामध्ये आहे स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी दुःखामध्ये साथ भेटली सांगत आहे वेडी खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली तेथे सुद्धा खोट्या गोष्टी बोलत आहे वेडी प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा सोबत माझी जीवनातया सजवत आहे वेडी रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा मनात माझ्या प्रेमरंग का भरवत आहे वेडी हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी धन्यवाद
1: श्रोते हो आताच आपण युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन ऐकलं साहित्य सौरव या कार्यक्रमात आता ऐकूया कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन
2: नमस्कार मी कवी गोकुळ शिवाजी पाटील नगरदेवा मी आपल्या समोर माझ्या काही कविता सादर करीत आहेत माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाण्या पावसाचे दिस पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी भोळ्या शंकराचं आवत हाके गोरापाननंदी भोळ्या शंकराचं आवत हाके गोरापाननंदी पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे वृक्षांचे कर मुलांप्रमाणे लाड माणसा तुझ्या कृपेने नग्न जाहली वसुंधराही बागेच्या जागी दिसते रेताड माणसा हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा करावा सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा करावा हीच भावना कुठेतरी तू गाढ माणसा हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा परपिळेचे दुःख जाणण्यासाठी केवळ परपिळेचे दुःख जाणण्यासाठी केवळ एक घाव तू पायावरती पाड माणसा एक घाव तू पायावरती पाड माणसा दिसेल नंदनवनापरी मग धरती माता दिसेल नंदनवनापरी मग धरती माता थांबव या झाडांची तू चिरफाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा. महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, सृष्टीच्या जखमेचे बुज भगदाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे जीवन सरिता. काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी. काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक. कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सुरू जाहला गार महोत्सव. चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता. दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, गर्जत गर्जत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी, गर्जत गर्जत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी. आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव. ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, आनंदाने भरून गेल्या मृगसरी धरणीची झोळी. धावत आल्या सरी सावळ्या, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे. पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा, पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा, अशी राहू दे कृपाबळीवर आभाळाच्या काळ्या मेघा, आभाळाच्या काळ्या मेघा. सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून, सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून, छचोरधारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून, छचोरधारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संध्याकाळचा सूर्योदय. पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय, पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय, सूर्य फुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय, सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर, पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर, अलगद हसून सूर्य भाळतो सूर्यफुलांच्या रंगावर, अलगद हसून सूर्य भाळतो सूर्यफुलाच्या रंगावर. टोंगल कंगन हार बांगड्या, टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला, टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला, डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला, डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला. हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण पिवळी लय, हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण

0: पिवळीलय सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय, सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय। माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे घाट माथ्याची कौलारू घरे। घाट माथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे, घाट माथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे, इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे, इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे, मुक्त मोरांचा संचार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं, मुक्त मोरांचा संसार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं, नदी नात्याची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं, नदी नात्यांची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं, आम्ही डोंगर वस्तीचे वासी आम्ही शिवारी मथुरा काशी, आम्ही डोंगर वस्तीचे वासी आमचे शिवार मथुरा काशी, आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी, आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी, काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्याच दुधाची धार, काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्यात दुधाची धार, ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार, ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार, आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची आमची माय, आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची माय, आमचं डोंगर माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोय राहाय, आमचं डोंगरी माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोय राहाय। माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे माय सरस्वती। कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी, कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी, कसं जगावं जगात शिकवते तिची वाणी, तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले, तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले, जणू भर उन्हाळ्यात पाना दाटला ढगाले, जणू भर उन्हाळ्यात पानं दाटला ढगाले, खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस, खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस, आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस, आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस, तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात, तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात, देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात, देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात, माझ्या बहिणाबाईची वती सरस होती माय, माझ्या बहिणाबाईची वती सरस होती माय, तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय, तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय। माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे बिन पंखाचं पाखरू। मन दिसेना डोळ्याले कसं हातामध्ये धरू, मन दिसेना डोळ्याले कसं हातामध्ये धरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान, त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान, कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदान, कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदान, भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं, भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं, देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई समावलं, देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई सामावलं, कोसा कोसाला हिंडते त्याचा कानाबाना येग, कोसा कोसाले हिंडते त्याचा कानाबाना येग, भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग, भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग, अरे मना मना तुझा कुठे साच्या सापडला, अरे मना मना तुझा कुठे साच्या सापडला, ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला, ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला, बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत.

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

0: गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आणि आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेह नमस्कार. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आज या कार्यक्रमाचा 14वा भाग आपण ऐकणार आहोत.
3: राम कदम यांनी गावगुंड या चित्रपटाला संगीत देऊन जवळपास 3 वर्ष होत आली, तरी देखील त्यांना दुसरा चित्रपट काही संगीत देण्यासाठी मिळत नव्हता. खरं तर दैवच कधीकधी परीक्षा घेतं म्हणतात, तसंच झालं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या बहिणीच्या बांगड्या हा चित्रपट त्या काळात चांगलाच चालत होता. या चित्रपटासाठी देखील सुधीर फडके यांना सहाय्यक म्हणून राम कदम यांनी मदत केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते शांताराम आठवले आणि या चित्रपटातली गाणी देखील शांताराम आठवले यांनीच लिहिली होती. बहिणीच्या बांगड्या या चित्रपटात संगीतकार राम कदम हे सुधीर फडकेंचे सहाय्यक असले तरी त्यातल्या बऱ्याचशा गाण्यांना एकट्या राम कदम यांनी चाली लावल्या होत्या आणि त्यामुळेच सुधीर फडके आणि शांताराम आठवले हे दोघंही राम कदम यांच्यावरती जाम खुश होते. त्यावेळेला शांताराम आठवले यांनी राम कदमांना आश्वासन दिलं होतं की यापुढं जो चित्रपट त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी मिळेल त्याचं संगीत देण्यासाठी मी तुझंच नाव दिग्दर्शकांना सांगेन. आणि लवकरच चित्रगंगा या निर्मिती संस्थेनं नाह आपटे यांच्या कथेवर एक चित्रपट तयार करण्यासाठी शांताराम आठवले यांना दिला आणि अर्थातच त्यावेळेला शांताराम आठवले यांनी संगीत देण्याचं काम राम कदम यांच्याकडे पोहोचवलं. गावगुंड या चित्रपटानंतर तब्बल 3 वर्षांनी हा दुसरा चित्रपट त्यांना गाणी संगीतबद्ध करण्यासाठी मिळाला होता. पुढं काय झालं ते जाणून घेऊया. डोंगरची मैना चित्रपटातल्याच आणखीन एका गाण्यानंतर कृष्णा कल्याणी सहकार्यांनी गायलेली ही ढंगदार अशी लावणी.

शांताराम आठवले यांनी नवीन चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी राम कदम यांच्यावर सोपवली. मग ही बातमी त्यांनी सुधीर फडके यांना सांगितली, पण त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसली, कारण सुधीर फडकेंनाही वाटत होतं की या चित्रपटाची संगीताची जबाबदारी आपल्याला मिळेल. अर्थात व्यावसायिक स्पर्धा असल्यामुळं हे चालायचंच हे राम कदम जाणून होतेच. चित्रगंगा या निर्मिती संस्थेनं हा जो चित्रपट तयार करण्याची जबाबदारी राम कदम यांच्यावर दिली होती, त्या चित्रपटाचं नाव होतं संसार करायचा आहे मला. आणि यातल्या सातही गाण्यांना अगदी मन लावून परिश्रम घेऊन राम कदम यांनी चाली लावल्या. पण पुन्हा एकदा राम कदम यांचं दुर्दैव आड आलं. पुण्याच्या मिनर्व्हा टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण कथेमध्ये फारसा दम नव्हता, त्यामुळं हा चित्रपट फक्त 4 आठवड्यातच बंद करावा लागला. आणि राम कदम यांना पुन्हा एकदा निराशा आली, कारण हाही घाव त्यांना पचवायचा होता. राम कदम यांचे जवळचे मित्र वसंत पवार हे दोघंही मिळून काम करत होते, त्यामुळं दोघांचं चांगलं जमायचं. वसंत पवार यांचं देखील लग्न झालेलं होतं, त्यांची बायको नर्स होती, पण वसंत पवारांचं आणि त्यांच्या बायकोचं फारसं पटत नसे. वसंत पवार यांना देखील अनेक चित्रपट मिळत, पण त्यातून त्यांना फारशी प्राप्ती होत नव्हती. त्यानंतर संगीतकार राम कदम यांना आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरती कलाकार म्हणून नोकरी मिळाली. संगीतकार वसंत पवार यांना देखील आकाशवाणीवरती काम मिळालं आणि दोघंही तिथं काम करत होते. दोघांच्याही संसाराला सुखदुःखाची झालर होतीच. आणखीन एक गाणं आपण ऐकूया डोंगरची मैना चित्रपटातलं.

ज्या वेळेला त्यांना आकाशवाणीमध्ये बाह्य कलावंत म्हणून नोकरी मिळाली त्यावेळेला देखील त्यांची परिस्थिती बरीच हलाखीची होती. पैशाची त्यांना अत्यंत जरुरी असे आणि अशा काळामध्येच आकाशवाणीमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळेला आकाशवाणी ही जुन्या जागेमध्ये म्हणजे स्टेशनजवळच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती. आकाशवाणीवरती राम कदमांना काम मिळावं म्हणून त्यांची मानलेली बहीण कुमुदिनी पेडणेकर हिनं देखील प्रयत्न केले होते. आकाशवाणीला त्यावेळेला केंद्राधिकारी श्रीयुत चावला हे होते आणि कार्यक्रम अधिकारी अवस्थी नावाचे एक उत्तर हिंदुस्थानी गृहस्थ होते. तसं 1946 साली मुंबई आकाशवाणीवरती राम कदम यांचा क्लॅरोनेट वादनाचा कार्यक्रम झाला होता. तो 10 मिनिटाचा झाला होता आणि त्याच वेळेला त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं होतं की रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम करायचा आहे ना, मग अगदी वेळेवर जा, कारण तिथले डायरेक्टर जे आहेत बुखारी साहेब ते अत्यंत कडक आहेत. हे सगळं लक्षात घेऊन राम कदम आकाशवाणीवरती गेले आणि त्यांनी कार्यक्रम केला. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरती म्युझिक डायरेक्टर नावाची पोस्ट नव्हती, पण बाहेरचे आर्टिस्ट म्हणून राम कदम अनेक त्यांच्या गाण्यांना चाली लावत असत. त्यामुळं त्यावेळेला त्यांचा स्टाफ देखील राम कदमांच्यावरती खुश असायचा. त्या काळामध्ये गजानन वाटवे, कुमुदिनी पेडणेकर, दत्ता बाळवेकर या ज्येष्ठ गायकांव्यतिरिक्त रामभाऊ गुळवणी, मालती पांडे, जानकी अय्यर, विजय करंदीकर, बाबूराव गोखले, अशोक जोगळेकर, सुमन नाशिककर, उषा तळवलकर असे अनेक गायक होते. त्याच वेळेला व्यंकटेश माडगुळकर देखील आकाशवाणीवरती काम करत होते आणि ग्रामीण कार्यक्रमांसाठी ते फार कष्ट घेत होते. आकाशवाणीतल्या त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलूया गणगौळण चित्रपटातल्या एका गाण्यानंतर.

लावण्यरंग कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या सध्या आपण ऐकतोय आणि त्यांच्या जीवनातले विविध प्रसंग देखील जाणून घेतोय. आकाशवाणीमध्ये असताना बाबा पाठक, माडगुळकर आणि राम कदम यांनी हुताशनी नावाचा एक कार्यक्रम तयार केला. त्याचं संगीत राम कदम यांनीच चालू तयार केलं. गावकरी मंडळ या कार्यक्रमाची जी संकेतधून लागत होती ती देखील राम कदमांनीच तयार केली असं त्यांनी लिहिलेलं आहे. आकाशवाणीमध्ये ध्वनिमुद्रित होणाऱ्या कितीतरी लावण्या, गवळणी आणि अभंग यांना राम कदम यांनीच चाली लावलेली आहेत. कसा सूर्याचा रथ चालेना या कवी सुधांशू यांच्या पहिल्या गाण्याला देखील राम कदम यांनीच चाल लावली होती. या मुरलीने कौतुक केले, पंचकल्याणी घोडा अबलख, सख्यासाठी झुरते ग बाई, राजसा राग काहो असा, अशी अनेक गाणी राम कदम यांनी संगीतबद्ध करून पुणे केंद्रामध्ये ध्वनिमुद्रित केलेली आहेत. आकाशवाणीमध्ये काम मिळाल्यामुळं राम कदमांना पैसे देखील चांगले मिळत होते. सुप्रसिद्ध भावगीत गायक दत्ता बाळवेकर हे देखील त्यावेळेला आकाशवाणीमध्ये काम करत होते. तिथं काम करत असताना देखील एक वेगळाच प्रसंग राम कदम यांच्यावरती आला होता. तोही किस्सा त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. आणि त्या काळामध्ये कर्वे रोड भागामध्ये अजिबात वस्ती नव्हती. घरफोड्या वाढल्यामुळं पोलिसांची गस्त रात्री चालू होती. राम कदम यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी.

एके दिवशी रात्री राम कदमांना त्यांच्या नातेवाईकांनी तिथं जेवायला बोलवलं. जेवण झाल्यानंतर गप्पा मारत उशीर झाला निघायला राम कदमांना, आणि मग त्यांनी फाटकातून बाहेर न पडता समोरच्या भिंतीवरून थेट रस्त्यावर उतरावं म्हणून ते भिंतीवर चढले आणि खाली उडी मारली. दुर्दैवानं नेमकं त्याच वेळेला पोलिसांची गस्त चालली होती आणि पोलिसांच्या गाडीचा उजेड राम कदमांनी जिथं उडी मारली त्यांच्यावर पडला, आणि भिंतीवरून उडी मारताना पोलिसांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना पकडलं. त्यावेळेला ते पोलिसांना सांगत होते, अहो मी राम कदम आहे, म्युझिक डायरेक्टर आहे वगैरे सांगितलं. पण त्यावेळेला त्या राम कदमांचं नाव झालेलं नव्हतं, केवळ एक दोन चित्रपट आले होते आणि तेही पडले होते. त्यांना पोलीस चौकीवर नेलं. शेवटी त्यांनी सांगितलं की मी नातेवाईकांकडे जेवायला गेलो होतो, तरी देखील त्यांनी चौकीतच राम कदमांना डांबून ठेवलं. आणि तेवढ्यात राम कदमांना आठवलं की 7:30 वाजता त्यांचं आकाशवाणीवरती रेकॉर्डिंग आहे. तसं त्यांनी पोलिसांना सांगितलं, पण सकाळी बघू असं म्हणून त्यांचा मुक्काम रात्रभर चौकीतच झाला. सकाळ झाल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी एक जीप मागवली आणि सोबत 2 पोलीस बंदोबस्तात देऊन त्यांना आकाशवाणीवरती नेलं. रेकॉर्डिंगच्या वेळेला पोलीस देखील उपस्थित होते. बाकीच्या वादकांनाही भानगड काही कळत नव्हती आणि रेकॉर्डिंग झाल्यावर पुन्हा ते बंदोबस्तातच चौकीवरती गेले. आणि मग पुढं 2 तासानंतर मित्रमंडळींच्या मध्यस्थीनं त्यांची सुटका झाली. अशा अनेक गमती जमती त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. चला आणखीन एक लावणी ऐकूया गणगौळण या चित्रपटातली.

श्रोते हो, मालिका विशेष या अंतर्गत आपण ऐकत होतो लावण्यरंग या मालिकेचा भाग 26वा. सादर करते अभिराम सराफ. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून केलं आहे. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे तसंच सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं. 2019 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 जादा गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 7 च्या सुमाराला ही घटना घडली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विवेक नवरे यांचं सरोदवादन राग गावती. मध्यलयगत रूपक ताला, द्रुतगत एक ताला, तबला साथ अमित मिश्रा. विवेक नवरे यांचं सरोदवादन राग गावती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक नवरे यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग गावती त्यांना तबला साथ केली अमित मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी

म्हणजे एखाद्या सुंदर ठिकाणी केलेला प्रवास, समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त, एखाद्या महागड्या कॅफेमध्ये बसून घेतलेला कॉफीचा आस्वाद, की एखादी मोठी अचीवमेंट, की सोशल मीडियावर मिळालेले हजारो लाईक्स, की मग आपल्या आयुष्यात घडणारा एखादा मोठा लक्षात राहणारा प्रसंग. पण जरा विचार करा, आपल्या आयुष्यातले असे किती दिवस असतात जे खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी असतात? वर्षात काही दिवस, पण बाकीचे दिवस? बाकीच्या दिवशी उठणं, तयार होणं, कामाला किंवा कॉलेजला जाणं, प्रवास करणं, लेक्चर्स, असाइनमेंट्स, मीटिंग्स, मित्रांशी बोलणं, घरी परतणं, जेवणं, मोबाईल पाहणं आणि झोपी जाणं, आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाला सुरुवात. म्हणजे बघा ना काय गंमत आहे, आपण आयुष्य जगतो ते ह्या ऑर्डिनरी डेजमध्ये. मग प्रश्न असा पडतो की आपण आपल्या या साध्या ऑर्डिनरी दिवसांना सुंदर बनवू शकतो का? तर उत्तर आहे हो, कारण त्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नाही आहे, कदाचित फक्त आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलण्याची गरज आहे. यालाच आपण दी एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफ म्हणू शकतो. एस्थेटिक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर कदाचित सुंदर फोटोग्राफ्स, नीटली डेकोरेटेड रूम्स, फ्लावर्स, कॅन्डल्स, कॉफी मग्स अशा बऱ्याच गोष्टी येतात. पण एस्थेटिक म्हणजे फक्त एखादी गोष्ट दिसायला सुंदर असणं नाही. आपल्या रोजच्या अनुभवांमध्येही अर्थ, सौंदर्य आणि आनंद जाणवणं, त्यांना जाणीवपूर्वक अनुभवणं, ही देखील एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफची एक महत्त्वाची संकल्पना आहे. मंडळी, तुम्ही मला सांगा, आपल्या आयुष्यातल्या साध्या क्षणांकडे आपण किती वेळा खरंच लक्ष देतो? म्हणजे सकाळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, पावसानंतर मातीचा सुगंध, ट्रेनमध्ये बसल्यावर खिडकीतून दिसणारं शहर, आईनं केलेला चहा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून मारलेल्या गप्पा, रस्त्यावरून जाताना अचानक ऐकू आलेलं आवडतं गाणं, काम संपल्यानंतर मिळणारा शांत अर्धा तास, आणि रात्री दिवसभरानंतर आपल्या खोलीत मिळणारी शांतता. हे क्षण खूप साधे आहेत, पण साधं असणं म्हणजे निरर्थक असणं नाही. कधीकधी आपण मोठ्या आनंदाच्या शोधात इतके व्यस्त होतो की लहान आनंदाकडे पाहायलाच विसरतो. आपल्याला वाटतं, जेव्हा मला जॉब मिळेल तेव्हा मी खुश होईन, जेव्हा माझ्याकडे गाडी असेल तेव्हा लाईफ एन्जॉय करेन, जेव्हा मला माझं ड्रीम कॉलेज किंवा ड्रीम करिअर मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मला पुरेसे पैसे मिळतील तेव्हा मी प्रवास करेन, जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी शांत बसेन. पण आयुष्यात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे, सगळं व्यवस्थित असा काळ कायमस्वरूपी येत नाही. एका समस्येनंतर दुसरी समस्या येते, एक गोल अचीव्ह केल्यानंतर दुसरं गोल आपल्यासमोर येतं, एका डेडलाईननंतर दुसरी डेडलाईन येते. जर आनंद नेहमी पुढे ठेवला तर वर्तमानातलं आयुष्य कधी जगणार? म्हणूनच हे ऑर्डिनरी डेज सुंदर बनवण्याची कला ही महत्त्वाची आहे. यामध्ये सायकोलॉजी आपल्याला एक महत्त्वाची संकल्पना सांगते, ती म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणी काय घडतंय याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं, आपले थॉट्स, फिलिंग्स आणि आसपासच्या अनुभवांकडे त्यांना लगेच जज न करता लक्ष देणं. आपण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर ध्यानधारणा करत बसलं पाहिजे. तुम्ही चहा पीत असाल तर त्या चहाची चव जाणवू द्या. तुम्ही पाऊस पाहत असाल तर 2 मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवा आणि फक्त पावसाच्या सरी हातावर झेलून पहा. तुमचे मित्र काहीतरी सांगत असतील तर त्याचं उत्तर काय द्यायचं याचा विचार करण्यापेक्षा खरंच त्याला काय नक्की म्हणायचंय त्या रीडिंग बिटवीन द लाईन्स समजून घ्या. ही छोटीशी जाणीव आहे, पण आपल्याला आपल्या दिवसात ती पुन्हा आणते. कारण आज आपण विचित्र सवयीचं झालोय, आपण असतो एका ठिकाणी आणि आपलं मन भलतीचकडे असतं. म्हणजे कॉलेजमध्ये असतो पण लक्ष फोनवर असतं, मित्रांसोबत बसतो पण नोटिफिकेशन्स पाहत असतो, जेवताना व्हिडिओ पाहायची सवय आपल्याला हल्ली लागली, प्रवास करताना हेडफोन्स किंवा स्क्रीनमध्ये हरवलेलं असतो, आणि मग दिवस संपतो. आपण म्हणतो आजचा दिवस कधी गेला कळलंच नाही. खरं तर दिवस गेला नाही तर आपण तो पूर्णपणे अनुभवलाच नाही. म्हणून ऑर्डिनरी डे सुंदर करण्याचा सगळ्यात पहिला नियम आहे, तोही अगदी सोपा, नोटीस. लक्ष द्या, तुमच्या दिवसात काय काय घडतंय ते पहा. उद्या सकाळी उठल्यावर पहिली 5 मिनिटं फोनकडे नका पाहू, तर खिडकी उघडा, बाहेर बघा,

हवामानातला बदल अनुभवा, आजूबाजूचे आवाज ऐका आणि स्वतःला विचारा, आज माझ्या दिवसात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मी जाणीवपूर्वक अनुभवणार आहे? कदाचित ती सकाळची चहा असेल, कदाचित बस किंवा ट्रेनचा प्रवासही असेल, किंवा एखाद्या मित्राशी होणारी भेट, किंवा आपल्या आवडत्या गाण्याचा एखादा क्षण, काहीही असू शकतं. कारण ब्युटी ही नेहमी मोठी नसते, ती फक्त लक्ष देण्याची वाट पाहत असते. याच संदर्भात सायकोलॉजीमध्ये ग्रॅटिट्यूडवरही मोठ्या प्रमाणावर संशोधन झालंय. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमधल्या संशोधनानुसार कृतज्ञतेची जाणीव म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी ओळखणं आणि त्याबद्दल अप्रिसिएशन व्यक्त करणं हे वेलबिईंगशी सकारात्मकरित्या संबंधित असू शकतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा, आजच्या दिवसात अशी कोणती गोष्ट घडली की ज्यासाठी मी ग्रेटफुल आहे? गोष्ट मोठी असण्याची गरज नाही आहे ती, आज मला माझ्या मित्रानं हसवलं, किंवा आज मला आईसोबत शांतपणे बसून चहा घेता आला, माझं खूप दिवसापासून रखडलेलं काम आज पूर्ण झालं, किंवा आज ना मी माझ्या कलीगकडून एक नवीन गोष्ट शिकलो, यापैकी काहीही असू शकतं. हां, आता यामुळे समस्या नाहीशा होणार नाहीयेत, पण आपलं लक्ष फक्त समस्यांवरनं हटून आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडेही वळेल. मंडळी, आणखी एक महत्वाची गोष्ट, आपल्या ऑर्डिनरी डेला एस्थेटिक बनवण्यासाठी नेहमी पैसे खर्च करण्याची गरज नसते. काय आहे ना, आजच्या सोशल मीडियामुळे ब्युटिफुल लाईफची एक विशिष्ट इमेज तयार झाली आहे. सुंदर घर, परफेक्ट वॉर्डरोब, फॅन्सी कॉफी, एक्सपेन्सिव्ह ट्रॅव्हल, मिनिमलिस्टिक डेस्क आणि परफेक्ट मॉर्निंग रुटीन. आता हे सगळं पाहून आपल्याला वाटू शकतं की माझं आयुष्य इतकं सुंदर नाही आहे. पण एस्थेटिक लाईफ म्हणजे महागडं आयुष्य नसतं, एस्थेटिक लाईफ म्हणजे जाणीवपूर्वक जगलेलं आयुष्य. म्हणजे खोलीत मोठं फर्निचर नसलं तरी ती आपण स्वच्छ ठेवू शकतो, एक्सपेन्सिव्ह कॉफी मशीन नसलं तरी शांतपणे चहाचा अनुभव तर नक्कीच घेता येऊ शकतो, फॉरेन ट्रिपवर जाता येत नसेल तर शहरातलं जवळचं एखादं नवं ठिकाण शोधू शकतो, किंवा एखादा महागडा कॅमेरा नसेलही तरी मोबाईलमधून रोजच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चरही करू शकतो. इतकंच कशाला तर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता येत नाही आहे, पण घरचं जेवण जाणीवपूर्वक शांततेनं घरच्या आपल्या माणसासोबत कृतज्ञतेनं खाऊही शकतो. काय ना, ब्युटी इज नॉट ऑलवेज अबाउट हॅव्हिंग मोर, समटाईम्स इट इज अबाउट नोटिसिंग मोर. आणि ही गोष्ट आपल्या तरुणाईसाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण या वयात आपण फ्युचरच्या विचारात खूप जगतो, पुढे काय, जॉब काय करायचा, करिअर काय असेल, सॅलरी किती मिळेल, रिलेशनशिपबद्दल काय आहे, घर कधी घेणार, सक्सेस कधी मिळेल, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण त्यांच्यामध्ये आजचा दिवस हरवून जाता कामा नये. कारण फ्युचर तयार करण्यासाठी प्रेझेंटचा वापर करायला लागतो, पण त्या प्रेझेंटचा त्याग करून ते कसं काय जमणार? काय आहे ना, आपल्या आयुष्याची मोठी कथा ही फक्त मोठ्या घटनांनी तयार होत नाही, ती तयार होण्यासाठी लहान लहान दिवस गरजेचे असतात. कॉलेजच्या कॉरिडॉरमधल्या कॉन्व्हर्सेशनने, मित्रांसोबतच्या रॅन्डम जोक्सने, एक्झामच्या आधी आलेल्या टेन्शनने, किंवा पहिल्या सॅलरीच्या आनंदाने, किंवा पहिल्या रिजेक्शनच्या दुःखाने आणि घरी परतताना केलेल्या प्रवासाने, हे सगळे क्षण असतात जे आपल्या आयुष्याच्या मोठ्या कथेचे लहान लहान भाग असतात. आज ज्या क्षणाला आपण ऑर्डिनरी म्हणतो तोच काही वर्षांनी मेमरी बनणार आहे. म्हणजे लहानपणी पावसात भिजणं, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत घरी जाणं, सुट्टीच्या दिवशी सकाळी उशीरा उठणं, पहिल्यांदा सायकल चालवणं, तेही आजसारखी टेक्नॉलॉजी नसताना. म्हणजे जर विचार केला ना तर लहानपणी ज्या गोष्टी अगदी साध्या वाटायच्या, म्हणजे पावसात भिजणं असेल, किंवा शाळा सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारत घरी जाणं असेल, किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी उशीरा उठणंही असेल, ह्या गोष्टी ऑर्डिनरी होत्या, पण त्या आता आपल्या मेमरी झाल्या, गोल्डन मेमरीज. म्हणून आपले हे जे ऑर्डिनरी डेज आहेत ना, ते स्पेशल करण्यासाठी खूप काही मोठं करण्याची गरज नाही आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते आपण स्पेशल बनवू शकतो. रोज ज्या रस्त्यावरून कॉलेजला जातो त्या रस्त्यात काहीतरी वेगळं नोटीस केलंय का? त्यात कदाचित रस्त्याच्या कडेला असलेलं झाड असू शकतं, किंवा जुनी इमारतही, नेहमी तिथे असणारा चहावालाही असू शकतो, किंवा त्याच रस्त्यावर

जाणारी शाळेतली मुलंही, म्हणजे हे सगळं आपल्या शहराचं एक रोजचं जीवन आहे. पण आपण त्यातून किती काही पाहतो, कदाचित फार कमी. एक दिवस फोन बाजूला ठेवून हे फक्त निरीक्षण आपण केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला जाणवेल की आपण ज्या जगातून रोज जातो ते जग आपल्या लक्षातच आलेलं नाही आहे. मग त्यासाठी आपण काय बरं करू शकतो आता? तर हा एक चॅलेंज आपण नक्की घेऊ शकतो. स्वतःसाठीच एक सिरीज सुरू करूया, वन ब्युटिफुल थिंग अ डे. दररोज फक्त एक सुंदर गोष्ट शोधायची. मग ती फोटोग्राफ असू शकते किंवा एखादं वाक्य, एखाद्या व्यक्तीचं हसू किंवा आकाशाचा रंग, एखादं गाणं, एखादं झाड, एखादं चांगलं कॉन्व्हर्सेशन किंवा एखादी छोटी अचीवमेंट. पण यात महत्त्वाचं काय आहे की दररोज एक गोष्ट नोटीस करणं. आणि मग महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा ह्या सिरीजकडे मागे वळून पाहायचं आणि तेव्हा आपल्याला कळेल की या एका महिन्यात आपल्याकडे 30 सुंदर क्षण आहेत. आणि कदाचित तेव्हा आपल्याला जाणवेल की आपलं आयुष्य हे पूर्णपणे ऑर्डिनरी नव्हतंच, फक्त आपल्याला ना त्याकडे पाहता आलं नव्हतं. मंडळी, जपानी संस्कृतीमधील इचिगोईची ही संकल्पना प्रत्येक भेट किंवा प्रत्येक क्षण हा युनिक आहे म्हणून तो जाणीवपूर्वक अनुभवा असं सांगते. म्हणजेच अगदी साधी भेट सुद्धा पुन्हा तशीच घडेलच असं नाही. कदाचित मित्रांसोबत झालेलं कॉन्व्हर्सेशन पुन्हा कधीही तसं होणार नाही. कदाचित आज आईसोबत मिळालेला शांत वेळ पुन्हा त्याच परिस्थितीत मिळणार नाही. कदाचित आजचा सूर्यास्त पुन्हा त्याच रंगात दिसणारही नाही. म्हणून साध्या क्षणांना नंतर आठवू म्हणून पुढे ढकलून देऊ नका, ते आत्ताच जगा. आणि याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक क्षण आनंदी असला पाहिजे. ऑर्डिनरी लाईफमध्ये दुःखही असतंच की थकवा असतो, अपयश असतं, एकटेपणा असतो, पण हेही नॉर्मल आहे. ब्युटिफुल लाईफ म्हणजे सतत हॅपी लाईफ असं नाही आहे. ब्युटिफुल लाईफ म्हणजे आपल्या अनुभवांना पूर्णपणे जगण्याची क्षमता देणं. कधी हसणं, कधी रडणं, कधी थांबणं, कधी पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, कधी लोकांमध्ये राहणं तर कधी स्वतःसोबत वेळ घालवणं, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे आयुष्य परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात जगणं विसरता कामा नये. आपली रूम परफेक्ट नसेल, आपलं करिअर अजून क्लिअर नसेल, आपल्याकडे अजून भरपूर पैसे नसतील किंवा आपले प्लॅन्स अजून पूर्णही झाले नसतील, पण तरीही आजचा दिवस हा सुंदर नक्की असू शकतो. त्यामुळे आज मी खरंच जगलो का की फक्त दिवस संपवला, हा प्रश्न कायम स्वतःला विचारा, त्यावर लक्ष केंद्रित करा. कदाचित या एका प्रश्नामुळे आपली आपल्या दिवसाकडे पाहण्याची पद्धत बदलू शकते. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला फक्त मोठ्या अचीवमेंट्स आठवत नाहीत, आपल्याला त्या अचीवमेंटसोबत काही क्षण आठवतात, माणसं आठवतात, गाणी आठवतात, प्रवास, हसू, चव, वास, संवाद आणि त्या साध्या दिवसांची ऊब, या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे आजपासून ऑर्डिनरी डेजला कमी लिखायचं नाही. कारण हे ऑर्डिनरी डेज म्हणजे आपल्या आयुष्याचा बॅकग्राऊंड नाही आहेत, तर तेच आपल्या आयुष्याचं मुख्य चित्र आहेत. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझं आयुष्य खूप बोरिंग आहे, तेव्हा थोडंसं थांबा, आजूबाजूला बघा. कदाचित आयुष्य बोरिंग नाही आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष पुरेसं दिलेलं नाही आहे. तेव्हा सुंदर दिवस मिळवण्याची वाट पाहू नका हा. तुमच्या साध्या दिवसातच थोडं सौंदर्य सुद्धा. कारण आयुष्य सुंदर म्हणजे मोठ्या प्रसंगांनी बनत नाही. तेव्हा सुंदर दिवस मिळण्याची वाट पाहू नका, तर साध्या दिवसातच थोडं सौंदर्य शोधा. कारण आपण ज्या एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफची वाट पाहतो ना, ती पुढे नसतेच, ती इथेच असते, या आजच्या क्षणात, या आजच्या दिवसात आणि या श्वासात, या साध्या आयुष्यात. फक्त आपण तिच्याकडे पाहायचं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं दीपक पाटेकर यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत, काही क्षणातच आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निवृत्तीनंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा कल हा पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो आणि ते बरोबरही आहे, पण आताच्या वाढत्या महागाईच्या काळात पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबरोबरच इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का हे जाणून घेणं फायदेशीर ठरू शकतं. थोडी रक्कम जर अभ्यासपूर्वक गुंतवता आली आणि आपण अधिक परतावा मिळवू शकलो तर ते लाभदायक ठरतं. श्रोते हो, असा एक पर्याय शेअर बाजाराच्या अभ्यासातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का आणि त्यामध्येही म्युच्युअल फंड सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो यासारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज अमृत कलश कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत वित्त तज्ज्ञ गजानन फडकले. 20 वर्षांहून अधिक काळ ते वित्त प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत होते. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर गजाननजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार सगळ्या आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना, मंडळींना आमचा प्यार भरा नमस्कार.
0: पारंपरिक जे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते तर जवळजवळ सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना माहितीच आहे आणि आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल असतो. तर शेअर बाजाराची संबंधित आज आपण तोंड ओळख करून घेताना तुम्ही शेअर बाजार म्हणजे नेमकं कशा प्रकारे त्याचं वर्णन कराल?
1: मला जर विचारलं तर शेअर बाजार हा मी माझ्या दृष्टिकोनाचे मी अलीबाबाची गुहा समजतो.
0: बरं,
1: दुर्दैवाने काय की या संदर्भामध्ये ज्या मिसकन्सेप्शन असल्यामुळे शेअर बाजारला ही जुगारी संकल्पना दिली आहे, पण गेल्या 12-15 वर्षांमध्ये पूर्वी जो श्रीमंताचाच ओढा या वर्गात होता तर हळूहळू याच्यामध्ये मध्यमवर्गीय सुद्धा आकर्षित व्हायला लागलेले आहेत. साधारणतः कोरोना काळानंतर याच्यामध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याचं कारण असं की वेगवेगळी माध्यमं, मग वृत्तपत्र असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत, डिबेट्स आहेत, या सगळ्या गोष्टीतून बऱ्यापैकी आता नॉलेज मिळालेलं आहे. परंतु हे नॉलेज जे आहे हे माहिती स्वरूपामध्ये आहे, याला ज्ञान नाही म्हणू शकत आपण. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला एखादा ट्युटर लागतो, शिक्षक लागतो, किंवा एखादा आपल्याला मार्गदर्शक मेंटॉर लागत असतो. तर या संदर्भामध्ये बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ब्रोकिंग हाऊससुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि भारत सरकारने सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून यांना प्रोत्साहन दिलं आहे.
0: बरोबर.
1: आज जर आपण पाहिलं तर पूर्वी यामध्ये हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रामध्येच फक्त फायनान्शियल बद्दल माहिती मिळत असे, पण आता जवळपास सर्वच मराठी पेपरमध्ये आठवड्यातून एक तरी सदर फायनान्स सेक्टरवर असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना एज्युकेशन करायचा प्रयत्न असतो. वेगवेगळे तज्ज्ञसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद अरेंज करत असतात. तर हा एक प्रयत्न आहे की समाजातला हा जो तळागाळातला वर्ग आहे, मध्यमवर्गीय आहे, जेणेकरून याच्याकडे आकर्षला जावा. कारण आज जर आपण पाहायला गेलो की 140 कोटी लोकसंख्या आपला देश आहे, आपण हे पॉप्युलेशनच्या अनुषंगाने बघतोय, तर आज एवढ्या मल्टीनॅशनल कंपन्याकडे आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण काय? ते पॉप्युलेशनची देखभाल करण्यासाठी, केअर करण्यासाठी येत नाहीये. त्यांना 140 कोटीचं मार्केट दिसतंय.
0: बरोबर, एकदम बरोबर.
1: हे मार्केटमध्ये आपण इन्कॅशमेंट कसं करू शकतो यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट, वेगवेगळे जाहिराती करून आपल्यावर लादले जाते. म्हणजे ती वस्तूची गरज नसताना सुद्धा वस्तू क्रिएट केली जाते. तर त्याच्यामागचं जे अर्थशास्त्र आहे ते आपण जर समजून घेतलं तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो.
0: बरं, आता ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेमकं काय जाणून घेतलं पाहिजे, कसा अभ्यास करायचा, म्हणजे कुठून सुरुवात करायची?
1: छान प्रश्न आहे. तर आज जे मार्केटमध्ये जे पर्याय उपलब्ध आहेत, जसं पोस्टाचं सेव्हिंग्स आहे, बँकांचं सेव्हिंग किंवा FD आहेत, त्याचप्रमाणे काही युनिट ट्रस्ट सारखे काही स्कीम, म्युच्युअल फंड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे सोव्हरेनिटी बॉन्ड, गोल्ड बॉन्ड, अशा तऱ्हेचे पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामध्ये शेअर मार्केट सुद्धा एक बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मी याला पर्याय उपलब्ध या अनुषंगाने म्हणेन की शेअर मार्केटमध्ये बघण्याचा रोल हा ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त फोकस झाला आहे आणि त्यामुळे तिथे एका दिवसात करोडपती कसं होऊ ही संकल्पना तिथे आली आहे.
0: बरोबर.
1: पण दुर्दैवाने इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काही एवढा अवेअरनेस झालेला नाही आहे. तर शेअर मार्केटमध्ये तो अवेअरनेस जास्त होणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. तर हा एक प्रयत्न आहे. आता जर मला म्हणाला ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये कशा संधी उपलब्ध होऊ शकतात, तर मुळात ज्येष्ठ नागरिकांचं जसं वय आहे, जे आता मी पण त्या कॅटेगरीमध्ये आता आलो आहे 60, तर आपला हा जो काळ आहे हा आपला निवृत्तीचा काळ सुखासमाधानाचा काळ आपण म्हणतो.
0: बरोबर, म्हणजे मुद्दल सुरक्षित राहणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं.
1: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर मी पहिल्यांदा तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय याची पहिली संकल्पना देतो, त्या अनुषंगाने मग ज्येष्ठ नागरिकांकडे येतो. ओके, आता एक जर विचार केला तर एक सर्वसाधारण उदाहरण आहे. मी बँकेमध्ये पैसे ठेवले, साधारणतः 1,00,000 रुपये मी FD ठेवले 1 वर्षासाठी. सरकारी बँका जास्त करून 4-5% व्याज देतात. ते 4-5% आपल्याला मिळतं. आता ते बँका आपल्याकडनं पैसे घेतात आणि बँका दुसऱ्या कोणाला कर्ज स्वरूपात किंवा हुंडी ओडी या स्वरूपामध्ये देत असतात. म्हणजे बँका तिथे 12-15% कमवतात. ओके, अशा वेळेला हा ग्राहक 1 वर्षानंतर मॅच्युरिटी घ्यायला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याला त्याचं FD वरचं त्याला व्याज मिळेल. पण जर त्यांनी तसा क्लेम केला की तुम्ही बँकवाल्यांनी माझ्या 1,00,000 केले तर त्याचा पण फायदा मला द्यावा, असं होतं का?
0: नाही होत.
1: लॉजिकली बरोबर असलं तरी टेक्निकली ते चुकीचं आहे. कारण बँकेने तुमच्याशी खातेधारक म्हणून व्यवहार केलेला आहे आणि बँकेने जे कर्जदर्शी व्यवहार हा दुसरा पटडीतला आहे, तर तुमच्याशी सांगड घालता येत नाही. म्हणजे तुमच्या पैशावर ते लोक मोठे होत आहेत. तर ही सगळी संकल्पना व्यवस्थित समजून घेतली. तुमच्या अधिक मी थोडं माहितीसाठी सांगतो की ग्राहक हा राजा मानला जातो. आता हा ग्राहक राजा का, त्याची संकल्पना मी माझ्या पद्धतीने मांडतो की उत्पादक उत्पादन वस्तू तयार करतो. ओके, मग सर्वसाधारण कुठली वस्तू असो ती ग्राहकांना पोहोचेपर्यंत मध्ये काही चॅनल असतं, जसं सोल डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, या माध्यमातून रिटेलर कडून कस्टमरकडे जातं. म्हणजे जर बघायला गेलं तर अल्टिमेटली कस्टमर पेमेंट करतोय, पण पेमेंट करताना या सगळ्यांना तो पोहोचतोय. रिटेलर पासून होलसेलर पासून सगळ्यांना पोहोचतोय. या अर्थाने तो ग्राहक राजा आहे. पण खऱ्या अर्थाने बघितलं त्या राजाला काहीच मिळत नाही, फक्त वस्तूचा उपभोग शिवाय. जर त्याने त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं तर ग्राहकाने कसं, तर आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही वस्तू असतात, जसं आपण रोज सकाळी उठलो की आपण टूथपेस्ट लावतो. कुठली लावतोय तुम्हाला माहिती आहे. त्या कंपनीचा शेअर आपण घेतला तर
0: बर.
1: आपण आंघोळ केली तर आंघोळीचा साबण आपण वापरतो, कपडे धुतो त्याची पावडर आहे, त्या पावडरचं पण कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. प्लस घरामध्ये आपण ब्रेकफास्ट करतो, चहा बिस्किट, चहा सुद्धा एका कंपनीचा बनतो, त्याचे शेअर्स आपण घेतले तर. म्हणजे आपण ते कन्झ्युम करता करता त्याचे जर जो वस्तू ते घेतलं तर त्यामुळे आपल्या त्या कंपन्यांमुळे आपण सुद्धा मोठे होऊ शकतो.
0: बरोबर.
1: उदाहरण द्यायचं झालं तर आज जर आपण कपडे पण तसे घेतो, पण एक उदाहरण देतो, तुम्ही उद्या गाडी घेतलीत, एक ब्रँडेड कंपनीची गाडी घेतलीत, तर साधारणतः 8-10,00,000 रुपये खर्चाची गाडी घेतलीत. त्याच्यावर तुम्ही इंटेरियर करणार, कारण गाडी म्हणजे एक प्रत्येक काही लोकांना ऑफिस म्हणजे एक प्रकारचं घरच असतं, दुसरं घर असतं, तर त्याच्यावर तुम्ही सजावटीवर खर्च करणार, पण त्याच्यावर 2-3 लाख रुपये खर्च करता. तर मी म्हणेन त्याच्यामध्ये आणखी 2 लाख रुपये खर्च करा आणि ज्या कंपनीची गाडी घेतली त्या कंपनीचे शेअर्स घ्या.
0: बरं,
1: म्हणजे काय होईल, 5 वर्षाने जे गाडीचं डिप्रिशिएशन होतं, म्हणजे गाडीची जी डिप्रिशिएशन ती तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, प्लस तुम्ही 5 वर्षापूर्वी शेअर्स घेतलेले होते त्याचे ॲप्रिशिएशन व्हॅल्यू झाली. म्हणजे गाडी तुम्हाला तसं बघायला स्वस्तातच पडली.
0: बरोबर.
1: अशा रीतीने हा अँगल बघण्याचा दृष्टिकोन जर बदललात तर तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आज आपण म्हणतो अमेरिका सर्व गर्भश्रीमंत आहे, तर त्यांचं गर्भश्रीमंत होण्याचं कारण काय, की त्यांची जनता त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आज आपला देश, आज आपण GDP बाबतीत 5व्या नंबरवरून आता 3रा नंबरकडे झेप घेतोय. आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास, 5व्या आणि 3रा वर आपण झेप घेतोय. पण त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य जनता इन्वॉल्व्ह आहे का? नाही आहे. का नाही आहे? कारण ह्या ज्या GDP रेशोमध्ये शेअर मार्केटचा बराचसा हिस्सा आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये नसल्यामुळे जे सर्वसामान्य लोक शेअर मार्केट आहेत त्यांना त्याचा फायदा मिळतोय.
0: म्हणजे तुम्ही म्हणता की अभ्यासपूर्वक जर एखादा शेअर आपण चांगल्या कंपनीचा विकत घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
1: नक्की नक्कीच. बरं, हे तर 100% सत्य आहे, फक्त ते गळी उतरवायचं कसं हा फक्त प्रश्न आहे. कारण आमची जी मानसिकता आहे जी अशी आहे की ग्रॅज्युएशन व्हायचं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, नोकरी करायची. व्यवसाय हा विषय डोक्यातच येत नाही. व्यवसाय करायला शिक्षण लागतं ही संकल्पनाच कोणाला माहीत नाही, त्यामुळे व्यवसाय एवढं पटकन शिरत नाही. आपण का नाही करत?
0: बरोबर.
1: हा विषय त्याच्यामध्ये
0: आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं झालंय.
1: एक्झॅक्टली.
0: आता ह्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की शॉर्ट टर्म गुंतवणूक आपण म्हणतो किंवा लॉंग टर्म म्हणतो, तर ते म्हणजे विविध प्रकार असतात, ते नेमके कशा प्रकारचे असतात,
1: त्याच्याबद्दल येतो. आता आपण एक सुरुवात करूया शेअर मार्केट म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. शेअर मार्केट म्हणजे काय वेगळं काही नाही आहे, ही एक प्रकारची जागा आहे जिथे कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी आणि विक्रेते एका ठिकाणी होतात. ओके, आता आपल्याकडे जे शेअर बाजार आहे ते 3 पद्धतीचे शेअर बाजार आहे. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके, आणि 3रा आहे MCX म्हणजे कमोडिटीचा एक्सचेंज आहे. अर्थ या दैवाने या सगळ्यांचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईलाच आहे. काय उदाहरण देतो की जवळपास याचे जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, जो आता माझ्याकडे रिपोर्ट आहे, दिवसामध्ये जे दोन्ही एक्सचेंजला म्हणजे NSEला आणि BSEला साधारणतः 1.5 ते 2 लाख करोडचे दिल्लीचे सौदे होतात, आणि या सौद्यामध्ये जवळपास 30% आसपास आपण टॅक्स रेव्हेन्यू म्हणू शकतो तो गव्हर्नमेंटला मिळतो.
0: बरं,
1: विचार करा 2 लाखावर 30% म्हणजे 60,000 जर पकडलेत तर 60,000 करोड गव्हर्नमेंटला टॅक्स स्वरूपात मिळतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला कुठली मशिनरी वापरावी लागत नाही.
0: बरोबर.
1: आता हे टॅक्सेस कुठले आहेत? GST आहे, स्टॅट्युटायझेशन टॅक्स आहेत, टर्नओव्हर टॅक्स आहेत, ब्रोकरेज आहेत. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ही केवढी मोठी इंडस्ट्री आहे ही दिवसाचं मी तुम्हाला सांगितलं. आता हे ऑप्शन मार्केटात 200 करोडचं डेलीचं टर्नओव्हर आहे.
0: बापरे,
1: विचार करा. म्हणजे आज जे आपण म्हणतो ना मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, जी 40% फंड आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटला देते ते एकट्या शेअर मार्केटमध्ये मिळतोय. 10,000 व्यवसाय समजून घ्यायचा असेल तर शेअर मार्केटची कॉन्सेप्ट समजायलाच पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: ओके, तर शेअर मार्केटमध्ये BSE NSE हे जे स्टॉक एक्सचेंज आहेत. BSE जे आता जवळपास 150 वर्ष जुनी आपली एक्सचेंज आहे, त्याच्यावर बऱ्याचपैकी आता लोकांचं अवेअरनेस झालेलं आहे. पण याच्यावर एक गव्हर्नमेंटने दुसरे एक NSE एक्सचेंज 1992 सुरू केली आणि डे 1 पासून ती टोटली

0: मॉडरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टमने काम करायला सुरुवात केली.
1: बरं,
0: ओके. तर पूर्वी काय व्हायचे, शेअर्स हे फिजिकल स्वरूपात असायचे, पण आता हे इलेक्ट्रॉनिकली झाल्यामुळे ते आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे येतात. तर या शेअर मार्केटमध्ये NSE BSE मधून तुम्हाला जे शेअर्स येतात, या शेअर मार्केटला कंट्रोल करणारी जी SEBI आहे, ज्याला आपण शेअर एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया म्हणतो, ही SEBI पूर्ण सरकारच्या नियंत्रणाखाली काटेकोर पद्धतीने देखरेख करतात. त्यांचं काम आहे, ते कुठल्याही कंपनीची गॅरंटी घेत नाही, पण त्याचं काम व्यवस्थित चालतं की नाही ह्याची देखरेख करणं त्यांची वेळोवेळी होत असतं.
1: बरं, म्हणजे सरकारी लक्ष ठेवणं गरजेचं जे आहे ते SEBI करते.
0: यस यस, त्याच्यामुळे काय बरीचशी खात्री आणि बराचसा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. वेळोवेळी आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा ऐकत असतो की त्याला काय कर्टन गेलं या सगळ्या गोष्टी, ते जेणेकरून प्रत्येक वेळा SEBI याच्यावर ऍक्शन घेत असते. नुसते एक्सचेंजवरच नाही तर ब्रोकर सुद्धा ऍक्शन घेत असते. ब्रोकरने सुद्धा काही पसं केलं त्यालाही त्याप्रमाणे धडा मिळतो. तर याच्यामध्ये आपल्याला जर शेअर्स मार्केटमध्ये घ्यायचे असेल तर शेअर्स मिळतात. आता शेअर्स म्हणजे काय हे आपण समजूया. शेअर्स म्हणजे एक हिस्सा, एक पार्ट, एक तुकडा. ओके, तर मार्केटमध्ये कंपनी जेव्हा भांडवल उभारणी करते, ते समजा एक साधारणतः आपण समजूया की 1,000,000 रुपये उभे केले कंपनीने, 1,000,000 रुपये कंपनी जेव्हा उभे करते ती एकदम एका माणसाकडून घेत नाही किंवा एखाद्या संस्थेकडून, कंपनीकडून, बँकेकडून घेत नाही, तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स करते, त्याला आपण म्हणतो शेअर्स. आणि त्याची किंमत आता उदाहरण आपण गृहीत धरूया की समजा एक 1,000,000 फंड आहे, हे जर आपण त्याची जर फेस व्हॅल्यू 100 रुपये जर धरली, 100 रुपयाप्रमाणे 1,000,000 भागिलं तर जवळ 10,000 लोकांमध्ये ते शेअर्स वाटले जातील. ते 10,000 हे त्याचे शेअर होल्डर झाले आणि 100 रुपयाचा हा एक शेअर झाला. आता ही शेअर्स मध्ये कसं व्यवहार कसे काय होतात ते आपण सुरुवात करूया. याची सुरुवात होते IPO पासून. कुठलीही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आपला बिझनेस प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा काही नवीन मशिनरी सांडण्यासाठी जेव्हा सुरुवातीला भाग भांडवलाची जास्त गरज लागते, त्यावेळेला ती कंपनी प्रायव्हेट असते आणि प्रायव्हेट आल्यानंतर ती SEBI-कडे ते अर्ज करते. अर्ज करताना कंपनीला एक DRHP द्यावा लागतो. DHRP म्हणजे काय, एक प्रकारे ते त्याचा सातभार आहे.
1: बरं,
0: त्याची कुंडली आहे, म्हणजे कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय, टर्नओव्हर काय, आतापर्यंत त्याचं कामकाज कसं झालं, त्या सगळा ब्युरो DHRP द्यावा लागतो.
1: आणि ते SEBI पडताळून
0: SEBI पडताळून पाहते. त्याचप्रमाणे म्हणजे त्या कंपनीला आम्ही इश्युअर बोलतो. तर कंपनी इश्युअर झाली, ज्या कंपनीला भागभांडवल उभं करायचं ती इश्युअर झाली. आता हे करताना फायनान्शियल मॉनिटरी करावं लागतं, म्हणून एक ना त्यांना एक अंडर रायटर लागतो. त्याचं काम ते मर्चंट बँक करत असतात. म्हणजे कोणतीही एक मर्चंट बँक ही त्याचं फायनान्शियल सगळं काम पाहत असतं, तर त्याला मर्चंट बँक पण आवश्यक आहे. त्या SEBI सगळ्या काटेकोर गोष्टी तपासून घेते. तसंच त्याला एक लीड करणारा, लीड म्हणजे त्याचं मार्केट म्हणजे प्रमोशन करणं, जाहिरात करणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. तर अशा तऱ्हेचं लीड मॅनेजर, अंडर रायटर आणि इश्युअर हे तीन आपल्या SEBI-कडे अर्ज करतात. आणि SEBI जेव्हा त्याला परमिशन देते, IPO परमिशन तुम्ही लॉन्च करू शकतात, तर त्यावेळेला ते तीन टाईपच्या कॅटेगरीमध्ये लोकांना इन्व्हॉल्व्ह करतं. एक असतं रिटेलर, सर्वसामान्य लोक. दुसरे असतात HNI, HNI म्हणजे हाय नेटवर्क इन्व्हेस्टर, जे मोठ्या रकमेचे जे लोक आहेत. आणि तिसरा एक क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल, मग त्याच्यामध्ये बँका येतात, म्युच्युअल फंड येतात, इन्शुरन्स येतात, LIC म्हणजे सारखी सारखी विमा कंपन्यासुद्धा येतात. तर अशा तर वेगवेगळ्या सगळ्या कंपन्या, त्या FI पण त्याच्यामध्ये येतात, फॉरेन इन्व्हेस्टर पण त्याच्यामध्ये येतात. साधारणतः ते 3 ते 4 दिवसाच्या कालावधी रिटेलर ते फॉर्म वगैरे भरतात ब्रोकिंग मार्फत, आणि त्यानंतर तो साधारणतः 20 ते 21 दिवसांनी तो लॉन्च होतो.
1: अशी प्रक्रिया असते. आता गजाननजी, मग ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सगळं जाणून घेऊन मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, बरोबर?
0: एक्झॅक्टली.
1: त्यापेक्षा जर त्यांनी चांगले म्युच्युअल फंड स्वीकारले आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर ते फायदेशीर ठरू शकतं.
0: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आता कसं आहे, ज्येष्ठ नागरिकांचं तसं वयोमानाप्रमाणे थोडं कॅल्क्युलेशन किंवा ऍब्झॉर्प्शन थोडंसं वीक असतं. तर मी त्यांना म्हणेन की तुम्ही म्युच्युअल फंड पासून सुरुवात केली तरी काय हरकत नाही. म्युच्युअल फंड एक प्रकारचा शेअर मार्केटचा दरवाजा आहे. ओके, जेणेकरून जे इनिशियल स्टेजला जे आम्ही पेपर मॉडरेटिंग वगैरे करतो तर म्युच्युअल फंडमध्ये येऊ शकतात. आता त्याच्या 3 पद्धतीचे की रिस्क फॅक्टरवाले आहे की बॅलन्सवाले आहे, जे हायब्रिडवाले आहे, जसे तरीचे त्यांचे म्युच्युअल फंड हाऊस आहे. जसं तुमच्या एज वाईज तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, तो तो म्युच्युअल फंडचा जो ॲडवायझर आहे तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतो.
1: म्हणजे त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यामार्फत आपण घेऊ शकतो.
0: तो सर्टिफाईड जो SEBI डायरेक्ट कनेक्टर, त्याला रॉंग कमिटमेंट किंवा रॉंग फॉल्स कमिटमेंट त्याला देत देता येत नाही, तर तो प्रॉपर पद्धतीने तुमचं सगळं फायनान्शियल किंवा फॅमिली किंवा तुमचे हेल्थचा इश्यू हे सगळं कॅल्क्युलेशन करून तो तुम्हाला एक चांगला म्युच्युअल फंडचा ऑप्शन देऊ शकतो. आता जे रिस्क फंड्स असतात, जे इक्विटी फंड म्हणतो आम्ही त्याला रिस्क फंड म्हणतात, जसं मार्केट चालतं तसं ते वर जातात, मार्केट खाली पडलं की म्हणजे एखादी न्यूज जरी बॅड आली तरी खाली पडतात, तर हे जेणेकरून आम्ही ज्येष्ठ नागरिकाला ते आम्ही अप्रोच करत नाहीत, कारण त्यांचं

0: जो कष्टाचा कमाईचा पैसा असतो ते जास्त करून ते बॅलन्स फंड, ज्याला हायब्रिड फंडसुद्धा नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मग सरकारी बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स किंवा इतर काही म्हणजे सेमी एकदम सुरक्षित असलेले इक्विटी शेअर्स असे त्याच्या यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देत असतात.
1: हे म्युच्युअल फंडचं किंवा शेअर बाजाराशी संबंधित आपण गुंतवणूक चा जेव्हा विचार करतो तेव्हा सोशल मीडियावरून होणारी फसवणूक सुद्धा तितकीच म्हणजे दुर्लक्षता येत नाही असं आहे, तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये कशा प्रकारची सावधानता आपण बाळगू शकतो?
0: आजकाल प्रत्येकाचं जे आता बरेचसे ज्येष्ठ नागरिक म्हणा आपले रिटर्न्स वर भरतात, फायलिंग करतात, तर प्रत्येकाचा एक सीए असतो किंवा काही लिगल मॅटर असेल तर लिगल ऍडवायझर असतो.
1: बरं,
0: आता बहुतांश वेळेला आम्ही पाहिलंय हे ज्येष्ठ नागरिक काय करतात की कोणीतरी सांगण्यावरून, कोणातरी मित्रांच्या बोलण्यावरून किंवा एखादा कुठेतरी गॉसिप आलेला असेल पेपर न्यूज किंवा सोशल मीडियावर, त्याचं बघून त्याचं अट्रॅक्ट होऊन ते लोक येत असतात, पैसे गुंतवतात. तर तसं करू नये असं आमचं मत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी भरे थोडासा तुम्हाला खर्च होईल तर याच्यासाठी काही ब्रोकिंग हाऊस आहेत, म्हणजे ब्रोकर जे आहेत. आता आमच्या मार्केटमध्ये ब्रोकिंग कंपल्सरी, कारण ब्रोकिंग शिवाय व्यवहारच होत नाही. तर दोन पद्धतीचे ब्रोकर्स आहेत आमच्याकडे. एक आहे फुल टाईम ब्रोकर, जो तुम्हाला फुल टाईम तो शेअर मार्केटचं तुम्हाला नॉलेज देत नाही, तर तुम्हाला तो ऍडवाइस करतो, गाईड करतो, एज्युकेट करतो आणि प्रसंगी तो तुम्हाला कोऑपरेट करतो. त्याचे ब्रोकरेज थोडे जास्त असतात, पण तुमच्या फंड पण तेवढा फार सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच फंडिंगची तुम्ही ब्रोकरशी मदत घेतली तरी चालेल. डिस्काउंट ब्रोकरच्या बाबतीत असं काही नसतं. इवन काही म्युच्युअल फंड ऍडवायझर पण आहेत, खूप चांगल्या पद्धतीने मार्केटला करत आहेत. आणि आता बऱ्याचशा अंशी मी बघितलं आता म्युच्युअल फंड आता आहे ना बराचसा बाल्यावस्थेतून आता बरा मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये आला.
1: बऱ्याच जणांना हा पर्याय आता चांगल्या प्रकारे माहीत
0: सुद्धा झालेलं आहे, कारण आज ज्येष्ठ नागरिक मी जे पाहतो की पूर्वी ते पोस्टात किंवा बँकेत आरडी करायचे, रिकरिंग डिपॉझिट आपण म्हणतो, ते आता म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या स्वरूपात आलेत. तर एसआयपीचा फायदा त्यांना चांगला मिळू शकतो, जेणेकरून कसं की मार्केट ज्या वरती जात असतं तर त्याचे जे युनिट्स असतात ते थोडे त्यांना कॉस्टली होत असतील, काय हरकत नाही, पण जेव्हा ते मार्केट खाली करेक्शन मोडला येतं तर त्यावेळेला तुम्हाला युनिट्स जास्त मिळतात, म्हणजे तुमची रिस्क मॅनेज होते, तिचे इक्विलिब्रियम होतं आणि तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अचीवमेंट करू शकता.
1: आता गजाननजी तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहात, तर तुम्ही गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी विचारात घेता?
0: तसं पाहिलं तर आज या जे सिनियर सिटीज आपण म्हणतो 60+ आहेत, या सगळ्याचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो हेल्थ इश्यू. तर हेल्थ इश्यूवर बाबतीत मध्ये बघायला गेलं तर आज क्रिटिकल डिसीजचे बरेचसे इफेक्ट लोकांमध्ये होत आहेत, तर त्याचा खर्च खूप जास्त आहे. तर हेल्थ इश्यूवर मी म्हणेन की त्याच्यासाठी मी मेडिकल इन्शुरन्स आहे तो जास्त प्रेफर करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो. किंवा तुम्ही सिनियर सिटीजनच्या एंट्रन्स लेवलला असाल तर काही कंपन्या पण टर्म इन्शुरन्स कंपन्या देतात, तर त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तो हेल्थ इश्यूसाठी तुम्ही फंड ॲलोकेशन करू शकता. त्याचं एक वेगळं मॅनेजमेंट आहे, तर आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणतो. तर तुमचा जो ॲडवायझर असेल तो PMSचा जर असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी कोऑपरेट करतो की तुमचं हेल्थ इश्यू आहे किंवा तुम्हाला लिक्विड कॅश, जेव्हा काही गरजेला तुम्हाला फिरायला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे, तर अशा वेळेला पैशाची गरज लागते, किंवा इतर काही कारण असेल, मॅरेज आहे किंवा कोणाला सेलिब्रेशन आहे तुम्हाला द्यायचं आहे, तर अशासाठी तुम्ही काही फंड सेपरेट करू शकता. त्याचं बायफिगरेशन त्या याच्यामध्ये होऊ शकतं. आम्ही जास्त करून त्याला लिव्हरेजला जास्त प्रेफर करतो. म्हणजे लिव्हरेज म्हणजे काय, जर तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट मेजर असेल तर त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो ते इंटरेस्ट नाही, तुमचं लिव्हरेज आहे. ते जास्त शक्य तुम्ही लिव्हरेज वापरा, प्रिन्सिपल हात लावू नका.
1: बरोबर. हा, आर्थिक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक सल्लागाराच्या मदतीने सगळं करणं हे खूप गरजेचं आहे, आणि ते आपण आपल्याला त्याची तितकीशी गरज वाटत नाही, पण ती घेणं खूप उपयुक्त ठरते.
0: पण एवढ्यासाठी आहे की आज आपण जे आम्ही शेअर मार्केटला आम्ही म्हणतो दोन गोष्टीचा आम्हाला शाप आहे, थोडक्यात ओपनलीच बोलतो आणि सगळ्यांना माहित आहे. एक आहे लालच, ग्रीडनेस, आणि एक आहे फिअर, भीती. ह्याचे सगळे शिकार आहेत आणि ह्याला कारण आहे आम्ही सोशल मीडिया. फुकट देणारे सल्ले जे आहेत त्यांचं काही जात नाही. ओके. आणि सोशल मीडियावरले जे आहेत त्यांचे अचीवमेंट म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो दाखवतात, फेल्युअर रेशो कधीच सांगत नाही, कारण त्यांना माहिती फेलर जाईन तर लोक आपल्याकडे येणार.
1: बरोबर.
0: तर अशासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला हेच सल्ला देतो की तुम्ही तुमचं कॉन्फिडेंटली तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर, तुमचा PMS असेल किंवा तुमचा एखादा CA असेल, तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करेल, मॅनेजमेंट करून देईल. आणि आज ही काळाची गरज आहे, कारण आज बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आलेला आहे पण त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं माहीत नाही आहे. एखाद्याकडे पैसा आला की लगेच त्याच्याकडे कोणीतरी एक इन्शुरर असला टच होतो, म्युच्युअल फंडवाला येतो, त्यांचा इश्यू वेगळा असतो. त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं, सिलेक्ट कोटा पूर्ण करायचं आहे की कुठेतरी व्हॉलंटियर अचीवमेंट करायचं, त्याच्यामुळे त्या स्कीम गळ्यात मारल्या.
1: बरोबर. आपण डॉक्टर चांगला आहे की नाही त्याची थोडीशी पार्श्वभूमी तपासतो. तसं वित्त

0: तज्ज्ञ जो आपण की तपासलं गेलं पाहिजे,
1: तपासलं गेलं पाहिजे. आणि आम्ही आमच्या ज्या प्रोग्राम्स आहेत, आता आम्ही एक माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मी जवळजवळ 20 वर्ष आम्ही फायनान्स सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने केलं, ऍडमिनिस्ट्रेशन आणि फील्डवर दोन्हीकडे काम केलं. 2015 पासून आम्ही याच्यामध्ये आलो. माझे मित्र आहेत सोनू परब, ते टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्याने आणि आम्ही मिळून भांडुपमध्ये आम्ही शेअर मार्केट अवेअरनेस असा प्रोग्राम सुरू केला. त्या लोकांना आम्हाला पकडून पकडून आणावं लागायचं. आम्ही तुम्हाला फुकट शिकवतोय, पैसे काही तुम्ही आम्हाला देऊ नका, इव्हन तुम्हाला काही मदत तरी सुद्धा लोक यायला म्हणत नव्हते. पण करोनाचा काळ आला, करोनाच्या काळानंतर लोकांना याचा अवेअरनेस चांगला आला की आता आपल्याला प्रत्येकाला एक इन्कम बरोबर सेकंड इन्कम असणं गरजेचं आहे, म्हणजे पार्ट टाइम इन्कम असणं गरजेचं आहे. त्यावेळेला लोकांनी शेअर मार्केटला अप्रोच झाले आणि त्यानंतर बऱ्यापैकी अवेअरनेस झाला आणि मार्केटने जे करोनानंतर जी झळाळी घेतली त्याच्यामुळे बऱ्याचशे लोकांचं अर्निंग पण छान झालं, तर त्याचा फायदा आम्हाला मिळाला. तर त्यावेळेला आम्ही लोकांना लक्षात आलं की लोकांना पैसा आला की ते पैसे खर्च करायकडे जातात. कोणत्याही माणसाचा तो एक ॲटिट्यूड आहे, पैसे आले की खर्च करायचे मार्ग लगेच सुचतात. तर त्याला आम्ही एक डायव्हर्शन दिलं, एक वळण दिलं की पहिला तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय निवडा आणि उरलेल्या पैशात तुम्ही एक्सपेंडिचर करायचा विचार करा. त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. अवेअरनेस करत असताना आम्ही त्याच्यामध्ये NISM एक्झामला पण आम्ही लोकांना बसवलं. आतापर्यंत आम्ही जवळ 350-400 मुलांना बसवलं. NISM आम्ही त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि त्यांना अशा ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहे किंवा ॲसेट मॅनेजर सर्व्हिस आहे त्यांना तिथे जॉब करायची त्यांना संधी मिळाली.
0: बरोबर.
1: कारण काय, हातामध्ये NISM सर्टिफिकेट आहे, जे स्वतः R&D करू शकतात किंवा टेक्निकल अनालिसिस म्हणून काम करू शकतात किंवा प्रॉपर ऑपरेटर म्हणून काम करू शकतात, अशा तऱ्हेचं त्यांना बेनिफिट मिळालेला आहे. तर हा एक प्रयत्न आमचा आहे, अर्थात ही सुरुवात आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आमच्याकडे अनेक जे लोक आहे, युट्यूबर असो काही असो, मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो प्रॉपर गाईड करा, लोक तुमच्याशी खूप जवळ सपोर्ट देतील.
0: वा बरं. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडस वेगळा असा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण अभ्यासपूर्वक जर त्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर नक्कीच ती फायदेशीर ठरू शकते. गजाननजी, ह्या सगळ्याबद्दलची तुम्ही जी छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलंय. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल, असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं, सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.

0: आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबद्दल किमान एक धडा समाविष्ट करायचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून ते राबवलं जाणार असून ग्रामपातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक या प्रणालीचा प्रारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FRI रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्यानं एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि दर मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,06,88,000 जास्त नावं वगळली आहेत. राज्यातल्या 12 मतदारसंघांमधून प्रत्येकी 2,00,000 जास्त नावं वगळली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर

0: कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,000,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघांमधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
1: एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये यासाठी मुद्दाम 10 उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकंदर 6 जणांना पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 mm पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 mm पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगाव, बुलडाणा, छत्रपती संभाजी नगर, भंडारा आणि गोंदिया या 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस नोंदवला गेला. उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आगामी रणजी करंडक हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शार्दूल ठाकूरच्या जागी फलंदाज सिद्धेश लाड याची निवड झाली आहे. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये उपलब्धतेनुसार श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एक जण संघाचं नेतृत्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेली FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.
4: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्याविषयीची माहिती आज जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. हा त्यांचा उझबेकिस्तानचा चौथा दौरा आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून हा राजकीय दौरा झाला. ताश्कंदमध्ये स्वतः राष्ट्रपती विमानतळावर स्वागताला आले होते आणि मोदी यांनी याला विशेष सन्मान असं म्हटलं आहे. यावेळी उद्योग आणि व्यापारविषयक अनेक करार झाले. दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक करार आणि परस्पर संबंध याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. भारत उझबेकिस्तान या संबंधांबद्दल आपण काय सांगाल? आणि आतापर्यंत दोन्ही देश स्ट्रॅटेजिक पार्टनर होते, आता या चर्चेनंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाली आहे, म्हणजे नेमकं काय झालंय?
1: उझबेकिस्तान हा मध्य आशियातला अत्यंत महत्वाचा देश आहे. हा जगातला एकमेव देश आहे की ज्याच्या स्वतःच्या सागरी सीमा नाही.

0: सोव्हिएत रशियाच्या विघटनातून उझबेकिस्तान स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर काही महिन्यातच म्हणजे मार्च 1992 भारताने उझबेकिस्तानची राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आज या दोन्ही देशामध्ये पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर काम करतं. भारतातून आठवड्याला 7 विमानं ताशकंदला जातात आणि त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये मोठं सहकार्य आहे. या सहकार्याचा दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी वापर करण्याचा निर्णय नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान भेटीमध्ये घेण्यात आलेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशा प्रकारचे द्विपक्षीय संबंध होते. त्याला आता 15 वर्ष झाली म्हणून या संबंधांचा स्तर वाढवून त्याचं रूपांतर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजनैतिक संबंधांचे वेगवेगळे स्तर असतात आणि खास करून जेव्हा दोन देशांमधल्या राजनैतिक संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हटलं जातं तेव्हा हे संबंध मुख्यतः राजकीय तसंच संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रांपुरते मर्यादित असतात. जेव्हा त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या संबंधांना पर्यटन, शिक्षण, संस्कृती, क्रीडा असे वेगवेगळे आयाम जोडले जातात. स्ट्रॅटेजिक पार्टनर असताना जी चर्चा असते ती मुख्यतः परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्यामध्ये होते. जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असते तेव्हा दोन्ही देशांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसंच वेगवेगळ्या शैक्षणिक तसंच सामाजिक संस्था यांच्यामध्येही सहकार्यावर भर देण्यात येतो.
1: सध्या भारत उझबेकिस्तान व्यापार सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. आता दोन्ही देशांनी 2030 हा व्यापार 5 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं ठरवलंय. तो कसा साध्य होऊ शकतो?
0: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातला वार्षिक व्यापार हा सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. 2030 हा व्यापार वाढवून 5 अब्ज डॉलर करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. उझबेकिस्तानचं मध्य आशियातील स्थान अतिशय महत्वाचं आहे कारण हा असा देश आहे की ज्याचा मध्य आशियातील सर्व देशांची थेट सीमा आहेत आणि त्यामुळे उझबेकिस्तानहून रस्ता मार्गे किंवा रेल्वे मार्गे तुम्ही कझाकस्तान, किर्गिझिस्तान, तुर्कमेनिस्तान किंवा ताजिकिस्तान येथे जाऊ शकता. हा देश एका प्रकारे चीन बांधत असलेल्या बेल्ट रोड प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, त्याच्या जुन्या रेशीम मार्गावर हा देश असल्यामुळे या देशाद्वारे रशिया युरोपपर्यंत वाहतूक करणं शक्य होतं. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला आता लक्षात आलेलं आहे की मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी इराणपेक्षा उझबेकिस्तान हे अधिक चांगलं प्रवेशद्वार होऊ शकेल आणि म्हणून उझबेकिस्तानच्या द्वारे भारत आणि मध्य आशियातील आणि भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापार वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा आहे, त्याची कदाचित संख्या वाढेल आणि त्याच्याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यापार वाढवण्याला प्राधान्य देण्यात येईल.
1: या दोन्ही देशात झालेल्या चर्चेत सर्वात महत्वाचा आहे ऊर्जा क्षेत्रात झालेला करार. या भेटीत युरेनियम पुरवठ्याबाबत दीर्घ मुदतीचा करार झालाय. उझबेकिस्तानकडे मोठा युरेनियम साठा आहे, त्यासंदर्भात या कराराचं महत्व काय सांगता येईल?
0: भारत आणि उझबेकिस्तान यांच्या मध्ये ऊर्जा क्षेत्रात अनेक करार करण्यात आले, त्यातला युरेनियम पुरवठा करार हा सगळ्यात महत्वाचा आहे. उझबेकिस्तान हा जगातील 5वा सगळ्यात मोठा युरेनियम असलेला देश आहे. सध्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राचा बोलबाला आहे, तसंच सेमीकंडक्टर क्षेत्र, इलेक्ट्रिक मोबिलिटी या सगळ्यामुळे विजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारताने सौर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती साधली असली तरी सौर ऊर्जेच्या काही मर्यादा असतात. रात्री सौर ऊर्जा वापरता येत नाही आणि चांगलं बॅटरी स्टोरेज असल्याशिवाय ही ऊर्जा साठवून ठेवणं शक्य नसतं आणि त्यामुळे जग पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे वळलेलं आहे. अणुऊर्जेमध्ये जे नवीन आविष्कार आहेत, ज्यामध्ये खास करून स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे छोटे अणुऊर्जा प्रकल्प, ते सुटसुटीतही आहेत आणि सुरक्षितही आहेत आणि त्यामुळे एक प्रकल्प एका मोठ्या इमारत संकुलाला किंवा एका कारखान्याला वीज पुरवठा 20 वर्षांसाठी करू शकतो आणि त्याच्यापासून किरणोत्सर्ग होण्याचा धोकाही कमी असतो आणि त्यामुळे भारत पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे वळत आहे. नुकताच ऑस्ट्रेलियासोबतही आपला अणु इंधन म्हणजे युरेनियम पुरवण्याबाबत करार झाला. उझबेकिस्तानशी हा करार झाल्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये रेअर अर्थ मिनरल्सचे प्रचंड साठे आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक करायला त्यांनी आपल्याला बोलावलंय, याचा भारतीय कंपन्यांना काय फायदा होईल?

0: उझबेकिस्तान आकारांनी महाराष्ट्र अधिक छत्तीसगड एवढा मोठा आहे. देशाची लोकसंख्या जेमतेम 4.25 कोटी आहे आणि देशामध्ये अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीचे मोठे साठे आहेत. भारताने उझबेकिस्तान बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीमध्ये खनिज संपदा विकसित करण्याबाबत करार केलेले आहेत. खास करून त्यातलं जे दुर्मिळ खनिज आहेत, रेअर अर्थ आहेत, त्याचा भारतातल्या इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर आणि अन्य क्षेत्रांसाठी खूप महत्वाचं आहे. कारण या रेअर अर्थ क्षेत्रावर चीनचं प्रभुत्व आहे. जवळपास 80% खनिज संपदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चीनी कंपन्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे भारताला आणि इतर देशांना या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर त्यांचे स्वतःचे खनिज संपदा हवी आणि त्या दृष्टीने उझबेकिस्तानशी खनिज रेअर अर्थ मिनरल बाबत जो करार झालेला आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला गुंतवणूक करायला बोलवलेलं आहे. त्याचा भारतीय कंपन्यांना तर फायदा होणारच आहे कारण त्याचं मार्केट जगभर आहे, पण त्याच्याबरोबर भारतालाही त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
1: सोलार तसंच ग्रीन हायड्रोजन संदर्भातील झालेल्या करारांचं महत्व आपण काय सांगाल? कारण आपण हरित ऊर्जेबाबत नेहमीच आपलं टार्गेट पूर्ण करत आहोत आणि या करारामुळे त्यामुळेच आणखी कसा काय आपल्याला बूस्ट मिळू शकेल.
0: ग्रीन हायड्रोजन हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण हायड्रोजनचा जर आपण इंधन म्हणून वापर करू शकलो तर जगामध्ये मुबलक हायड्रोजन उपलब्ध आहे आणि त्याच्यातनं जे उत्सर्जन होतं ते पाण्याची वाफ म्हणून बाहेर पडत असल्यामुळे ग्रीन हायड्रोजनमुळे शून्य प्रदूषण होतं. अर्थात ग्रीन हायड्रोजन तयार करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते आणि उझबेकिस्तान हा ऊर्जा संपन्न देश आहे. देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे आहेत. देशामध्ये युरेनियम आहे आणि त्याच्यामुळे उझबेकिस्तान सोबत ग्रीन हायड्रोजन संदर्भात झालेला करार आहे तो भारताला स्वच्छ ऊर्जेचं किंवा त्याच्या पुढे जाऊन 2070 सालापर्यंत नेट झिरो साध्य करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये मदत करणार आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय, त्यामुळे आपल्या औषध कंपन्यांना रशिया आणि मध्य आशियाची बाजारपेठ मिळेल का?
0: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय. आतापर्यंत भारतीय कंपन्यांचा खास करून जेनेरिक्स औषधांच्या क्षेत्रामध्ये दबदबा होता आणि पूर्व युरोपातलं मार्केट तसंच मध्य आशियातलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी, तिथली बाजारपेठ मिळवण्यासाठी अनेक भारतीय कंपन्यांनी रशिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्ये आपले उत्पादन प्रकल्प सुरू केले होते. आता मध्य आशियाही वेगाने वाढतोय आणि त्यामुळे मध्य आशियात जर औषध क्षेत्रामध्ये, फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर उझबेकिस्तानचं स्थान महत्वाचं आहे. उझबेकिस्तानहून सर्व मध्य आशियाई देशांशी व्यापार करणं सहज शक्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन भारत फार्मा क्षेत्रात केवळ जेनेरिक्सवर अवलंबून न राहता एपीआय मॅन्युफॅक्चरिंगसाठीही प्रयत्न करत आहे. कारण या क्षेत्रामध्ये चीनचा मोठा दबदबा आहे आणि चीनला पर्याय म्हणून आज भारत स्वतःकडे बघत आहे. आणि असं करायचं झालं तरी मध्य आशियाच्या बाजारपेठेच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं विशेष महत्व आहे.
1: आणि सगळ्यात शेवटी सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता? जागतिक स्तरावर सध्या घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं महत्व कसं सांगाल?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी या देशामध्ये सध्या चीन आणि तुर्की यांच्याकडनं स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हजारो वर्षांपासून उझबेकिस्तानचे भारताशी चांगले संबंध आहेत. कुशाण साम्राज्य याच भागात होतं ज्यांचा बौद्ध धर्म होता आणि त्यामुळे बुद्ध संस्कृतीच्या द्वारे भारत आणि उझबेकिस्तान एकमेकांशी जोडले गेले होते. भारतावर आक्रमण करणारे अनेक परकीय आक्रमक मूळचे उझबेकिस्तानमधनं होते, त्या भागातनं आलेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोव्हिएत रशियाचा या भागावर अंमल असताना भारतीय चित्रपट संगीत या भागात पोहोचलं असल्यामुळे उझबेक लोकांना भारताबद्दल विशेष प्रेम आणि ममत्व आहे. आता मात्र दोन गोष्टी उझबेकिस्तानमध्ये होत आहेत. चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं महत्व आहे, कझाकस्तानचं महत्व आहे आणि त्यामुळे इथे चीनी कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये काम करत आहेत. उझबेकिस्तानमधल्या अनेक सांस्कृतिक केंद्रांच्या संगोपन तसंच पुनरुज्जीवनाचं काम चीन सरकारकडनं केलं जात आहे आणि हे करत असताना त्याला एक चीनी रंग देण्याचं प्रयत्न देखील करण्यात येत आहे. तुर्की हा देशही महत्वाचा आहे कारण सध्या मक्का करार करण्यामध्ये तुर्कीची भूमिका महत्वाची आहे. उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारचे अनेक देश हे मूळतः तुर्की वंशाच्या लोकांचे देश आहेत आणि सध्याचे तुर्कीचे

0: अध्यक्ष रजीब तय्यब अर्दवान यांचा असा प्रयत्न आहे की तुर्कीचा जुन्या ओटोमन साम्राज्याप्रमाणे सर्व तुर्की भाषिक लोकांवर पुन्हा एकदा प्रभाव निर्माण व्हावा, त्यासाठी तुर्की चित्रपट संगीत सांस्कृतिक आदानप्रदानाद्वारे उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये स्वतःचा प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही गोष्टी भारतासाठी थेट धोकादायक नसल्या तरी भूराजकीय संबंधांमध्ये बदलणारी समीकरणं आणि भारताचे चीन आणि तुर्कीशी असलेले संबंध लक्षात घेता सांस्कृतिक क्षेत्रातही भारताने उझबेकिस्तानमध्ये आपला प्रभाव अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या तरुणांबरोबर संवाद साधला, त्यांच्यासोबत त्यांनी योग प्रशिक्षण वर्गात देखील सहभाग घेतला आणि तिथली बुद्ध संस्कृती परंपरा जपण्यासाठी भारत सरकारची मदत केली आणि तसंच संस्थात्मक सहकार्याद्वारे भारत आणि उझबेकिस्तान संबंध चांगले राहतील या दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली आहेत.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उझबेकिस्तान दौरा हा केवळ एका देशाचा दौरा नाही तर मध्य आशियातील भारताची वाढती ताकद दाखवणारा दौरा ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय तसंच निवेदन शिबानी जोशी.

0: ऐकणार आहोत आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याकडे विविध पद्धतीनं आपण शेतीला पाणी देत असतो. पूर्वापार पद्धती आपल्याकडे आहेतच, पण या पद्धतींमध्ये काही वेळेला आपल्याला पाण्याचा जास्त अपव्यय झालेला दिसत असतो किंवा शेतीला वारेमाप पाणी दिलं जात असतं, याच्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होत असतं. त्यासाठी म्हणून आधुनिक सिंचन प्रणाली ही खरं तर खूप महत्त्वाची ठरत असते. तर त्याची काय आवश्यकता आहे, काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ सुधाकर पाध्ये सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता आधुनिक सिंचन प्रणालीचं शेती करताच जे महत्व आहे आणि जी आवश्यकता आहे, तर ही नेमकी कशा स्वरूपाची आहे, काय सांगाल?
2: कुठल्याही प्रकारची शेती असू दे, म्हणजे फळबाग असू दे किंवा जिरायती शेती असू दे, त्यामध्ये सिंचन हा एक महत्त्वाचा घटक आहे.
1: बरोबर.
2: आणि सिंचनासाठी जी पाण्याची उपलब्धता हवी असते, तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत अनेक लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत, तसंच काही पाणलोट विकास कार्यक्रम घेतले गेले आहेत आणि इथून पुढे चालू आहेत. यामार्फत आपण शेतीसाठी जे पाणी लागतं त्यासाठी जलस्रोतांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. परंतु हे जे उपलब्ध केलेलं पाणी आहे याचा देखील योग्य प्रकारे नियोजन होणं आवश्यक आहे किंवा त्याचा काटेकोर वापर हा पिकासाठी केला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहेत, या आपण जसं आता म्हणाल की प्रवाही किंवा पारंपरिक ज्या सिंचन पद्धती आहेत, यामध्ये पाण्याचा अपव्यय होतो, त्याचबरोबर जे पाण्याचं वितरण आहे ते एक समान होत नाही, अशा अनेक अडचणी आपल्याला या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये येतात.
1: बरोबर.
2: तर या पद्धतीमध्ये बाष्पीभवन असेल किंवा पाणी खोल जमिनीत मुरून त्याचा जो ऱ्हास होतो, हे जर आपण बघितलं साधारणपणे 60% पाणी हे पारंपरिक किंवा प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये हे थोडक्यात सांगायचं तर पिकापर्यंत पोहोचत नाही. तर या दृष्टिकोनातून आपण आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत ह्या पिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम अधिक चांगल्या कार्यक्षमतेने करतात किंवा साधारणपणे त्यांची कार्यक्षमता ही 80-90% दरम्यान, आपण ज्याला वॉटर डिस्ट्रीब्युशन एफिशियन्सी म्हणतो, ही इतकी असते. त्यामुळे तुम्ही पुढच्या काळामध्ये आपल्याला जलस्रोतांचा योग्य किंवा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी आधुनिक सिंचन प्रणालींचा अवलंब हा करणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर. पण आता या प्रणालीचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला तर साधारण काय फायदे शेतकऱ्यांना यासाठी होऊ शकतात?
2: जसं आता आपण चर्चा केली की पाणी हा शेवटी एक महत्वाचा नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे प्रत्येक मानवजातीला निश्चितपणे आपण जेवढं योग्य किंवा नियोजनबद्ध पाणी वापरू तेवढं सर्व मानवजातीला त्याचा उपयोग होणार आहे. शेतीचा विचार जर केला तर ह्या आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत ह्या आपण काटेकोरपणे आणि पिकाला ज्या पद्धतीची गरज आहे तेवढ्या मात्रेमध्ये आपण पाणी हे या सिंचन प्रणालीमधून देत असतो. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच आणि त्याचबरोबर जर योग्य वाणाची निवड केलेली असेल तर पिकाच्या उत्पादनात देखील वाढ ही आढळून आलेली आहे. तर साधारणपणे आपल्या भारतामध्ये विविध संशोधन केंद्र आहेत किंवा कृषी विद्यापीठ आहेत आणि आपण यामार्फत अनेक पिकांवरती ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन या आधुनिक प्रणाली ज्या आहेत यांचं संशोधन सुरू असतं.
1: बरोबर.
2: साधारणतः आपण जर बघितलं तर या प्रणालींद्वारे साधारणपणे 40-60% इतकी सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते आणि त्याचबरोबर 30-50% पर्यंत पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ ही अनेक प्रयोगांमध्ये आढळून आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे उत्पादित फळफळावर असेल किंवा उत्पादित जो शेतमाल आहे याच्या गुणवत्तेमध्ये देखील या सिंचन प्रणालींच्या माध्यमातून सुधारणाही होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील निश्चितपणे जरी सुरुवातीला काही प्रमाणात गुंतवणूक असली तरी पुढच्या काळामध्ये ही प्रणाली ज्या आहेत या शेतकऱ्यांना देखील अधिक फायदा देणार आहेत.
1: नक्कीच. सर, आता या आधुनिक सिंचन प्रणालीचे काही प्रकार असतील तर ते साधारण कोणकोणते आहेत? मग
2: आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत यामध्ये मुख्यत्वे करून दोन प्रणाली आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, त्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन प्रणालींचा मुख्यत्वे समावेश होतो. तर ह्या दोन्ही पद्धती ज्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दाब नियंत्रित पद्धतीवर चालतात. दाब नियंत्रित म्हणजे थोडक्यात काय, जे आपण पाणी पिकापर्यंत पोहोचवतोय हे आपल्या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये ते साधारण दाबाला असतं, म्हणजे त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, तर त्या दाबावरती ते जात असतं. परंतु ह्या ज्या प्रणाली आहेत ह्या आपण पाइपिंग किंवा इतर ज्या फिटिंग्स असतील या माध्यमातून त्याचा पुरवठा करत असतो पिकाच्या ओळीपर्यंत. त्यामुळे ह्या ठराविक दाबावरती कार्यरत असतात, म्हणजे थोडक्यात प्रेशर आपण ज्याला म्हणतो. ह्या प्रेशराइज इरिगेशन सिस्टम्स असल्यामुळे ह्याला पंप असेल किंवा इतरही काही ऊर्जा स्त्रोत जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर या ऊर्जा स्त्रोताचा वापर करून आपण त्या पाण्याला एक ठराविक दाब किंवा प्रेशर देतो आणि ह्या प्रेशरद्वारे पाण्याचं जे वितरण आहे हे नियंत्रित केलं जातं. तर ही सर्वसाधारणपणे या दोन्ही प्रणालीमध्ये पाण्याचं जे नियंत्रण आहे हे करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या दोन मुख्य प्रणाली या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये आहेत. ह्या दोन प्रणालीमध्ये देखील अनेक उपप्रकार आहेत, जसं की ठिबकमध्ये ऑनलाईन आहे, इनलाईन आहे, सबसर्फेस आहे किंवा मायक्रो ट्यूब वगैरे आहे. तसं तुषार सिंचनमध्ये मिनी स्प्रिंकलर आहे, मायक्रो स्प्रिंकलर आहे, त्याचबरोबर रेनगन पद्धत आहे, रेन पाईप पद्धत आहे. या अशा अनेक विविध प्रणाली या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये देखील आता उपलब्ध आहेत.
1: आता सर, ठिबक सिंचन ही महत्वाची अशी पाणी देण्याची पद्धती आहे किंवा प्रणाली आहे, तर ह्याचं जे कार्य आहे आणि साधारण याचे प्रकार जे आहेत हे कोणकोणते आहेत? मग
2: ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या प्रणालीमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचनचा वापर हा तुषार सिंचनच्या पेक्षाही जास्ती प्रमाणात आपल्याला आढळून येतो. कारण ती पिकांसाठी उपलब्धता किंवा पिकांसाठी उपयोगिता ज्याला आपण म्हणतो, तर ठिबक सिंचनाचे हा अनेक प्रकारच्या पिकांसाठी आपण वापरू शकतो. या प्रणालीमध्ये सर्वसाधारणतः पिकाच्या जो रूट झोन असेल किंवा पिकाची जी मुळं असतील, तर या मुळा भोवतच्या भागामध्ये आणि पिकाला हव्या त्या मात्रेमध्ये आपण थेंबा थेंबाद्वारे पाणी देतो, म्हणून त्याला ठिबक सिंचन असं म्हटलं जातं. त्यामुळे पिकाची जशी गरज असेल तर त्याप्रमाणे आपण त्याला योग्य मात्रेत पाणी देतो आणि त्याचबरोबर पाण्याचा थेंब थेंब थोडक्यात सांगायचं झालं तर वाचवला जातो किंवा
1: वापरला जातो
2: आणि त्यामुळे आपल्याला काटेकोरपणे पाण्याचा वापर करता येतो. आता जसं आपण ऐकलं असेल की आपली जी एक केंद्र सरकारची देखील एक टॅगलाईन आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप, ठिबक सिंचनसाठी ज्या योजना आहेत ह्या देखील पर ड्रॉप मोर क्रॉप या नावाने राबवली जाते. त्याच्या मागचं गृहितक हेच आहे की प्रत्येक थेंबाचा वापर हा होणं आवश्यक आहे. आता ठिबकमध्ये देखील अनेक वेगवेगळे उपप्रकार आहेत, पीक पद्धती असेल आणि त्याचबरोबर किती क्षेत्र आहे, तर यावरनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिबक पद्धती अवलंब करू शकतो. त्यामध्ये एक ऑनलाईन पद्धत आहे. ऑनलाईन पद्धत म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये उपनळ्या असतात ठिबकच्या, त्याच्यावरती आपण ज्या तोट्या असतात ठिबकच्या किंवा त्याला एमिटर म्हणतो, ह्या नंतर लावल्या जातात. आणि इनलाईन पद्धत, यामध्ये ठिबकची जी उपनळी असते त्याच्यामध्ये जे एमिटर असतात ते फॅक्टरी फिटेड असतात, ते आपण वेगळे लावण्याची आवश्यकता नसते. तर ठराविक अंतरावरती त्यामध्ये पाईपला जोडूनच या तोट्या किंवा एमिटर हे असतात. त्यानंतर मायक्रो ट्यूब पद्धत आहे. मायक्रो ट्यूब म्हणजे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर ट्रिकल इरिगेशन आपण म्हणतो त्याला, की थेंब थेंब न पडता बारीक धारेच्या स्वरूपात पाणी हे बाहेर पडतं. यामध्ये ज्या उपनळ्या असतात त्याला ठिबक तोट्या लावण्याऐवजी आपण छोट्या मायक्रो ट्यूब लावतो. तर ह्या मायक्रो ट्यूब ज्या आहेत ह्या विशेषतः समजा नारळासारखी झाडं आहेत ज्याला पाण्याची जास्ती गरज असते, तर अशा प्रकारच्या झाडांसाठी ही मायक्रो ट्यूब इरिगेशन सिस्टीम उपयुक्त आहे.
1: अच्छा.
2: त्यानंतर काही सब सर्फेस सिस्टीम देखील आहेत, म्हणजे जमिनीच्या काही खालून ही उपनळ्या ह्या गाडल्या जातात आणि त्यानंतर त्यामधून थेंबाद्वारे किंवा बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये पाणी हे बाहेर येतं. त्याचप्रमाणे जोडओळ पद्धत एक पद्धत चांगली आहे, की जी विशेषतः भाजीपाला पिकं असतील, मिरची वगैरे अशी पिकं आहेत, तर यामध्ये दोन ओळींमध्ये एक अशी झिगझॅग पद्धतीने ड्रिपची लाईन टाकून, म्हणजे कमी खर्चामध्ये ही अशा पद्धतीने दोन ओळींना एक अशा पद्धतीने ही ठिबकची रचना ही केलेली असते. त्यामुळे एकरी जे खर्च आहे ह्याच्यामध्ये बचत होते ठिबकच्या सुरुवातीच्या.
1: आता सर, ठिबक प्रणालीचे काही विविध भाग आहेत, ते कोणते?
2: ठिबक प्रणाली जी कार्य करते, मी मगाशी असं म्हटलं की प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे, त्यामुळे या प्रणालीसाठी आपल्याला मुख्यतः पंप सेट जो आहे हा प्रेशर तयार करण्यासाठी आपण पंप सेट वापरतो.
1: बरं.
2: आणि त्यानंतर पंप मधून आपण जे पाणी उचलतोय, एकतर आपली विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा नदी, जो काही आपला जलस्रोत आहे, तर हा पंपाद्वारे आपण पाणी उचलल्यानंतर ते पाईपलाईनद्वारे आपण वितरित करतो. त्यानंतर ही पाईपलाईन जी आहे ती आपली प्रत्यक्ष ठिबक संच जो असेल त्याला आपण जोडून याद्वारे त्याची आपण पाण्याचं हे वितरण करतो. आता ही जी पूर्ण वितरण प्रणाली आहे ठिबक सिंचन संचामध्ये, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामधला सुरुवातीला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे फिल्टर, कारण पाणी योग्य पद्धतीने फिल्टर होणं हे आवश्यक आहे ठिबकच्या चांगल्या कार्यासाठी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात, हे फिल्टर हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर जे एक आहे हेड असेंब्ली असं म्हटलं जातं, म्हणजे थोडक्यात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर गेज असतील किंवा सुरुवातीले जे व्हॉल्व्स असतात, तर ही पूर्ण एक हेड असेंब्ली असते आणि त्या हेड असेंब्लीद्वारे आपण मेन लाईन किंवा मुख्य वाहिनी आपण त्याला म्हणतो, मुख्य पाईप, ह्या मुख्य पाईप ह्या असेंब्लीला जोडलेला असतो. त्यानंतर जसं शेताचं लेआउट असेल त्याप्रमाणे त्याला आपण दोन बाजूला सबमेन किंवा उपवाहिनी जी आहे ही जोडलेली असते. ह्या दोन्ही मुख्य वाहिनी असेल किंवा ज्या उप मुख्य वाहिनी आहे हे शक्यतो पीव्हीसी जे पाईप असतात, ह्या पीव्हीसी पाईपच्या साधारणपणे जशी आपली शेताची साईज असेल, म्हणजे 32 mm असतात, 50 mm, 64, ह्या
1: जसं क्षेत्र आहे त्याप्रमाणे आपण
2: त्याचं तसं आपण त्याची निवड करतो. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उपनळ्या किंवा लॅटरल आपण त्याला म्हणतो. ह्या लॅटरल ज्या आहेत ह्या ठिबकचा एक महत्वाचा भाग असं म्हणता येईल. उपनळी ज्या आहेत ह्या आपण सबमेनला जोडतो आणि या उपनळीमधून प्रत्यक्ष प्रेशराइज जे पाणी आहे हे एमिटरकडे जातं किंवा त्याला मराठीमध्ये आपण तोट्या म्हणतो किंवा ड्रिपर्स. तर ह्या ड्रिपर जे आहेत हे उपनळीला जोडलेले असतात आणि उपनळीच्या शेवटी एंड कॅप असते, जेणेकरून उपनळीच्या शेवटी जे पाणी आहे हे पूर्ण बाहेर वाया जाऊ नये. हे सर्व महत्वाचे या ठिबक प्रणालीचे घटक आहेत. आणि त्या व्यतिरिक्त

0: ज्या इतर काही वॉल्व्स वगैरे लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये नॉन रिटर्न वॉल्व आहे किंवा एअर रिलीज वॉल्व, असे वेगवेगळे घटक आहेत छोटे, हे देखील या ड्रीपसाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर आपल्याला जर खत द्यायचं असेल, ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो, तर आपल्याला ठिबक सिंचन संचाद्वारे जर खत वितरण करायचं असेल तर खत वितरण करण्यासाठी देखील यंत्रणा आपल्याला घ्यावी लागते. त्यामध्ये देखील दोन तीन प्रकार आहेत. एक तर व्हेंचुरी आहे किंवा फर्टिलायझर पंप आहे. हे आपल्याला जिथे आपण फिल्टरिंग झाल्यानंतर आणि मेन लाईनच्या आधी त्या ठिकाणी आपल्याला ही यंत्रणा बसवावी लागते.
1: असं याचे विविध म्हणजे भाग आहे, त्याद्वारे हे कार्य चालतं. सर, आता ठिबक सिंचनासाठी पाणी स्वच्छ केलं जातं, ते कसं? म्हणजे
0: ठिबक सिंचन संच हा पूर्णतः आपण बघतोय की त्याचा जो महत्वाचा जो पाणी वितरण करणारे जे भाग आहेत, उपनळी आणि ड्रिपर्स, तर हे कमी व्यासाचे असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा किंवा काही फॉरेन मटेरियल असेल किंवा शेवाळ वगैरे असेल, तर ह्यामुळे हे भाग लगेच खराब होतात किंवा चोकअप होऊ शकतात आणि त्यामुळे ठिबकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला ठिबक संचामध्ये आपण जे पाणी सोडतोय हे चांगलं स्वच्छ करणं हे आवश्यक असतं. त्यासाठी आपण सुरुवातीला फिल्टरिंग युनिट जे आहे ते बसवत असतो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर आपल्याला ठिबक सिंचन संचासाठी उपलब्ध आहेत. जसा आपला पाण्याचा स्रोत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या फिल्टरची निवड करावी लागते. त्यातला पहिला आहे जो स्क्रीन फिल्टर आपण म्हणतो की जाळीचं गाळणी त्याला म्हणतात. याच्यामध्ये एक सिंपल जाळी असते आणि ती गोलाकार फिल्टर असतो आणि त्याच्यामध्ये गोलाकाराची जाळी असते. हे स्क्रीन जे आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. स्क्रीन फिल्टरचं कार्य जे आहे की काडी कचरा जो असेल किंवा मोठे गोटे वगैरे असतील जे पाण्यातले, हे वेगळे करणं हे महत्वाचं काम स्क्रीन फिल्टर करतो. त्यानंतर जो आहे हा अतिशय महत्वाचा फिल्टर आहे फिल्टरिंग, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो किंवा वाळूची गाळी. विशेषतः जिथे तलावाचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी जे लोक वापरतात, तर त्याच्यासाठी सँड फिल्टर हा अतिशय गरजेचा आहे. कारण सँड फिल्टरमध्ये एक ठराविक प्रकारची वाळू असते, या वाळूवरती शेवाळ किंवा इतर जे मायक्रो सूक्ष्म शैवाल म्हणतो, तर हे ही वाळू शोषून घेते किंवा त्याच्यावरती ते चिकटते. त्यामुळे ज्यावेळी आपण या सँड फिल्टरमधून पाणी पास करतो, ते शेवाळ किंवा जैविक जो सूक्ष्मजीव असतील हे या सँड फिल्टरमध्ये निघून जातात आणि त्यामुळे पुढच्या ठिबकच्या वापरासाठी ते सुसज्जपणे ठिबक सिंचन यंत्रणाही कार्य करू शकते. त्या व्यतिरिक्त डिस्क फिल्टर आहे किंवा त्याला चकतीची गाळणी म्हणतात. डिस्क फिल्टर सुद्धा आपल्याला बारीक सूक्ष्म जो रेती वगैरे असेल किंवा कण असेल हे ह्याच्यासाठी वापरता येतो. आणि हायड्रोसायक्लॉन फिल्टर आहे, हा थोडा खर्चिक असतो. याच्यामध्ये सायक्लॉन म्हणजे पाणी जोरात भोवऱ्याप्रमाणे फिरवून त्यातल्या जे इम्प्युरिटीज असतील त्या काढल्या जातात. तर कार्ट्रीज फिल्टर आहे, असे अनेक प्रकारचे फिल्टर आहेत, पण शक्यतो स्क्रीन फिल्टर आणि सँड फिल्टर हे दोन महत्वाचे फिल्टर हे जास्ती वापरले जातात.
1: सर, आता ठिबक सिंचन प्रणालीबद्दल आपण बोललो, पण जी तुषार सिंचन प्रणाली आहे तर तिचं कार्य कसं आहे आणि तिचे प्रकार कोणकोण?
0: तुषार सिंचन ही देखील एक प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे किंवा जी पाण्याच्या दाबावरती चालते. साधारणपणे ज्या पिकांमध्ये घन लागवड असेल किंवा जिथे पाण्याच्या झोतामुळे देखील काही जास्ती नुकसान होणार नाही, अशा प्रकारची जी पिकं आहेत, मग त्याच्यामध्ये काही भाजीपाला पिकं आहेत किंवा काही चारा पिकं वगैरे आहेत, तर त्यासाठी आपल्याला ही तुषार सिंचन प्रणाली ही
1: फायदेशीर
0: आहे. किंवा आता मायक्रो स्प्रिंकलर जर आपण बघितलं तर जे फळबाग आहेत, तर तिथे देखील आपल्याला ही अशा प्रकारची सूक्ष्म तुषार प्रणाली आहे ही देखील फायदेशीर आहे. या प्रणालीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर नावाचा तुषार आहे, त्यामुळे त्यामध्ये जे रायझर किंवा जे स्प्रिंकलर हेड असतात यामधून प्रेशराइज जे पाणी असेल हे पाण्याच्या फवारच्या स्वरूपात पूर्ण गोलाकार पद्धतीने पिकाभोवती फवारलं जातं. आणि स्प्रिंकलर हे जे सिस्टीम आहे साधारणपणे 2.5 ते 3.5 kg इतक्या दाबावरती चालते. जसं आपण बघितलं की ठिबक सिंचनला साधारणपणे 1 kg दाब लागतो, परंतु तुषार सिंचनासाठी आपल्याला 2.5 ते 3.5 kg पर्यंत पाण्याचा दाब किंवा प्रेशर हे आवश्यक असतं. थोडं जास्ती लागतं कारण त्यामध्ये आपण पाणी जोरात पूर्ण क्षेत्रावरती उडवतोय. तर यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. जसं मी म्हटलं की म्हणलेला मिनी स्प्रिंकलर आहे किंवा मध्यम आकाराची आहे. साधारणपणे 3 ते 10 meter त्रिज्येमध्ये जे स्प्रिंकलर पाणी फेकतात त्याला आपण मिनी स्प्रिंकलर म्हणतो. 3 meter कमी जे असेल मायक्रो स्प्रिंकलर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मायक्रो जेट सिस्टीम आहे, ही छोट्या म्हणजे जेट स्वरूपामध्ये स्प्रिंकलर न करता किंवा पाण्याची तीव्र धार जी असते त्या स्वरूपामध्ये पाणी स्प्रे करते. त्यानंतर रेन गन पद्धत आहे, ही मोठ्या क्षेत्रावरती म्हणजे साधारणपणे याची 20 ते 25 meter पर्यंत पाणी फेकण्याची क्षमता असते. तर जिथे समजा लॉन आहे किंवा काही चारा पिकं जी आहेत मोठी वाढणारी नेपियर ग्रास वगैरे आहे, तर यासाठी आपल्याला ही रेनगन पद्धत उपयुक्त आहे. त्यानंतर रेन पाईप ही एक आता सिस्टीम नवीन सध्या प्रचलित होऊ घातली आहे. ही देखील जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आहेत यासाठी अतिशय उपयुक्त अशी एक रेन पाईप पद्धत.
1: म्हणजे हे असे सगळे प्रकार आहेत,
0: हे सर्व प्रकार तुषार सिंचन पद्धतीमध्ये. तुषार सिंचन जी आपली प्रणाली आहे यामध्ये आपल्याला तुषार संच पूर्ण घ्यावा लागतो, त्यामध्ये रायझर आहेत, स्प्रिंकलर हेड आहेत, आणि अर्थातच त्यामुळे त्याचं स्प्रिंकलर हेड वगैरे जे आहेत हे थोडे नाजूक प्रकारचे पार्ट आहेत, त्याचे योग्य प्रेशर असेल तर ते चांगले चालतात, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स वगैरे हा देखील एक भाग आहे. परंतु रेन पाईप ही एक आता पद्धत जी आली आहे याच्यामध्ये लॅटरल वरतीच होल अशी केलेली असतात की त्याच्यामधून आपल्याला पाणी हे जेट स्वरूपात त्याची धार उडते, किंवा त्या लॅटरल वरती आपल्याला रायझर किंवा स्प्रिंकलर हेड ही लावण्याची आवश्यकता नाहीये. तर जी लॅटरल असेल त्या लॅटरल वरतीच ठराविक अंतरावरती होल केलेली असतात, आणि ही होल अशा पद्धतीने केलेली असतात की त्यामधून जे जेट उडतंय पाण्याचं हे एक प्रकारचा जो आपण पाऊस म्हणतो म्हणजे रेनफॉल सिम्युलेट सारख्यात अशा पद्धतीच्या होलची जी रचना ही या रेन पाईप वरती असते. त्यामुळे या रेन पाईप जी सिस्टीम आहे ही कमी उंचीची पिकं असतील, भाजीपाला पिकं, कोथिंबीर सारखं पीक आहे किंवा कांद्यासारखं पीक आहे, याला देखील अतिशय उपयुक्त अशी ही रेन पाईप सिस्टीम आहे. आणि आपले नेहमीचे जे स्प्रिंकलर आहेत त्याच्या साधारणपणे 50% किमतीमध्ये आपल्याला रेन पाईप सिस्टीम पूर्ण आपल्या क्षेत्रावरती करता येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा तर वापर कमी होतोच, त्याचबरोबर आपल्याला जे लेबर आहे
1: मजुरीवरचा
0: खर्च हा देखील आपल्याला
1: सर. आता ही जी रेन पाईप पद्धत आहे तर ही मग आपल्याला साधारण किती क्षेत्रावर वापरता येते?
0: रेन पाईप पद्धत जी आहे ही आपण मोठ्या क्षेत्रावर देखील वापरू शकतो, परंतु जे साधारण मध्यम किंवा लहान शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही
1: जास्ती
0: आपण फायदेशीर आहे असं म्हणता येईल. तर यामध्ये साधारणपणे 3 प्रकारच्या रेन पाईप आहेत जे लॅटरल आहेत, 20 mm, 32 mm आणि 40 mm. तर जे कमी ज्यांची जमीनधारणा असेल किंवा कमी आपल्याला लागवड असेल, छोटं क्षेत्र असेल, तर 20 mm हे जे लॅटरल आहे ही अतिशय उपयुक्त अशी सिस्टीम आहे. 20 mm जे लॅटरल आहे याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 70-75 लिटर प्रति तास पर्यंतचा आपल्याला डिस्चार्ज हा 20 mm च्या लॅटरल द्वारे मिळतो, आणि त्याची जी रेंज आहे ती दोन्ही बाजूला 5-5 फूट म्हणजे लॅटरलच्या पूर्ण 10 फुटाचा जो स्पॅन असेल ही एक लॅटरल कव्हर करू शकते. जर 32 mm ची आपण घेतली तर आपल्याला 10 फुटापर्यंत म्हणजे एका बाजूला 10 फूट असं म्हणजे थोडक्यात 15-20 फूट पूर्ण ती 32 mm जर लॅटरल घेतली तर कव्हर करू शकते, आणि पाण्याचा डिस्चार्ज हा देखील जवळजवळ दुप्पट एवढा पाण्याचा डिस्चार्ज हा लॅटरलमध्ये मिळतो. परंतु त्याच्यासाठी ज्यांच्याकडे चांगल्या क्षमतेचा पंप आहे तर ते मोठी घेऊ शकतात, परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला 20 mm लॅटरलमध्ये देखील आपण
1: असं
0: रेन पाईप पद्धतीमधून आपण पिकाचं सिंचन करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे ही पद्धत चांगली आहे,
0: ही निश्चित चांगली पद्धत आहे.
1: छोटं क्षेत्र असलं आणि मोठं क्षेत्र असलं तरी दोन्हीकडे उपयोगी पडणारी,
0: मध्यम किंवा छोट्या शेतकऱ्यांना जास्त फायदा आहे.
1: बरोबर. सर आता आधुनिक सिंचन प्रणालीची जी देखभाल आहे किंवा दुरुस्ती असते किंवा त्याची एकंदरीत आपण काळजी कशी घ्यायला पाहिजे?
0: आता आपण या आधुनिक सिंचन प्रणालीचे अनेक प्रकार बघितले, परंतु त्याच्यामध्ये महत्वाचा जर आपण शेतकऱ्यांकडे जर आपण रिपोर्टिंग बघितलं तर बऱ्याच जणांकडचं ते सुरुवातीला वापर होतो आणि नंतर काही कालावधीनंतर काही ना काही कारणामुळे ते संच हे वापरामध्ये निघत नाही. त्याचं महत्वाचं कारण काय की ह्या प्रेशराईज सिस्टीम आहेत, त्यामुळे त्यामधून पाण्याचं जे वितरण होतं ते योग्य दाबावरती कायमस्वरूपी असेल तरच त्या आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा वारंवार देखभाल दुरुस्ती असेल किंवा ते वापरत असताना जी काळजी घ्यावी लागेल त्याच्याकडे सारखं लक्ष हे देणं क्रमप्राप्त आहे.
1: पाहणी करणं
0: हे वेळोवेळी अतिशय गरजेचं आहे, कारण त्याला पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा पाण्याचा प्रेशर हा एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर ही आपली यंत्रणा फील्डमध्ये असते, त्यामुळे फील्डमध्ये इतर प्राणी असतात किंवा काही
1: कुठल्याही कारणामुळे
0: डॅमेज होऊ शकते.
1: बरोबर.
0: काही वेळा आपण फार्म इम्प्लिमेंट वापरतो तर ते मजुरांना माहिती नसतं तर त्यामुळे देखील ते डॅमेज होऊ शकते, आणि एका भागामध्ये जर डॅमेज झाला तर तो पूर्ण त्या सिस्टीमवरती
1: परिणाम होतो त्याचा.
0: त्यामुळे सर्व काळजी ही सिस्टीम चालवत असताना घेणं आवश्यक आहे. या सिस्टीममध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वॉल फिटिंग असतात किंवा हँड कॅप असतात, जिथे आपल्याला फिटिंग असेल त्या ठिकाणी एकतर प्रेशर लॉस होत असतो, काही कालांतराने तिथे गळती वगैरे देखील सुरू होते, हे देखील आपल्याला वेळोवेळी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या सर्व फिटिंग आणि ज्या तिथे झडपा आहेत याच्यामध्ये योग्य पद्धतीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे किंवा नाही,
1: आणि त्याची स्वच्छता सुद्धा ठेवणं गरजेचं आहे.
0: संचाची स्वच्छता ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे,
1: तरच ते कार्यक्षम.
0: हो हो. आता ह्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ठिबक सिंचन संचामध्ये विशेषतः आपल्याला 2 अडचणी जाणवतात. त्यामध्ये एक तर ज्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्त असेल पाण्यामध्ये, त्या ठिकाणी पनळ्या असतील किंवा जिथे एमिटर जोडलेले आहेत त्या ठिकाणी क्षाराचा थरस असतो, त्यामुळे याची क्षमता कमी होते. त्याचबरोबर शेवाळ वगैरे असेल किंवा इतर काडी कचरा, फिल्टर आपण वापरतो परंतु बरेच वेळा फिल्टर जर आपण साफ केले नाही किंवा काही इतर कारणामुळे ते जे इम्प्युरिटीज आहेत या पुढे येतात, आणि यामुळे संचाचं ब्लॉकेज होतं आणि त्यामुळे त्याचा उत्सर्ग जो आहे तो कमी होतो.
1: बरोबर.
0: तर यासाठी सर्वसाधारणपणे आपण रासायनिक प्रक्रिया करू शकतो.
1: अच्छा.
0: यामध्ये 2 प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आहेत, एक आम्ल प्रक्रिया आणि एक क्लोरीन प्रक्रिया.
1: अच्छा.
0: ठिबक सिंचन संचामध्ये आपण करतो तर आम्ल प्रक्रिया ही शक्यतो जिथे आतमध्ये क्षाराचा थरस असून पाणी कमी जात आहे त्या ठिकाणी आपण आम्ल प्रक्रिया, यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे किंवा

0: सल्फ्युरिक ऍसिड, माइल्ड सल्फ्युरिक ऍसिड यांचा वापर करून आम्ल प्रक्रिया करतो. आणि क्लोरीन प्रक्रिया ही शक्यतो शेवाळ असेल किंवा जिथे सूक्ष्मजीव वगैरे असेल यांचा जिथे प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी आपण क्लोरीन प्रक्रिया करतो.
1: अशा प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून आपण
0: आपल्या संचाचा आयुष्यमान आहे हे चांगलं ठेवू
1: शकतो. बरोबर सर. एकंदरीत ही जी आधुनिक सिंचन प्रणाली आहे, तर तुम्ही सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि दोन्हीची कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे, परंतु त्याचे फायदे मात्र सारखेच
0: आहे. फक्त आपले पीक पद्धत असेल किंवा आपली जी क्षेत्र आहे
1: त्यानुसार
0: आपल्याला
1: निवड करणं आवश्यक आहे. सर, आज आपण इथे आलात आणि या आधुनिक सिंचन प्रणाली जी आहे तर त्याचे फायदे काय आहेत, म्हणजे त्याची काळजी घेणं, निगा राखणं हे सुद्धा अर्थात खूप महत्वाचं आहे, तरच ते चांगलं कार्यक्षम राहणार आहेत. याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना आपण केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
3: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
5: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन

0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभरात अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळले सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. संघटनेबाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य वर आधारित आहे. सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले आहेत. नीट पेपरफुटी विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FIR रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात प्रकरण रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्याने एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल इतकी आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि साधनसामुग्री अटत जाणं अशा विविध आव्हानांचा सामना एकजुटीनं करायला हवा असं प्रतिपादन केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. भारत जर्मनी पर्यावरण मंचाच्या चौथ्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. जर्मनीचे पर्यावरण आणि हवामान संरक्षण मंत्री कार्स्टन श्नाइडर यांच्याबरोबर त्यांनी या अधिवेशनाचं संयुक्त अध्यक्षपद भूषवलं. पर्यावरण विषयक लढा एकेकट्याने देता येणार नाही. विकास आणि पर्यावरणाचं रक्षण एकाच वेळी शक्य आहे हे भारतानं सातत्यानं दाखवून दिलं आहे असं ते म्हणाले. रामसर स्थळांचा योग्य उपयोग करण्याच्या दृष्टीनं भारत आणि जर्मनी दरम्यान एक करार यावेळी करण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,60,88,000 अधिक नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकंदर 12 मतदारसंघामधून प्रत्येकी 2,00,000 अधिक नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना CEO.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
0: भारतीय हवाई दलातल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा या भारतीय संरक्षण दलात या दर्जापर्यंत पोहोचणाऱ्या बिगर वैद्यकीय श्रेणीतल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी आज हवाई दल मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख शिक्षण या पदाचा कार्यभार स्वीकारला. 18 जून 1984 रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण शाखेत नियुक्त झालेल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा यांनी प्रशिक्षण संस्था, फील्ड स्टेशन्स, कमांड मुख्यालय आणि हवाई दल मुख्यालय अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या संस्थात्मक उपक्रमांचं नेतृत्व केलं आहे. यात IIT कानपूर आणि पुणे विद्यापीठ इथं IAF चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसंच कपूरथळाच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्य म्हणून काम पाहताना तिन्ही संरक्षण दलांमधल्या सैनिक शाळेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. CBI तपास केलेली भ्रष्टाचाराची 7,200 जास्त प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून त्यापैकी 409 प्रकरणं 20 जास्त जुनी आहेत असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. प्रलंबित असलेल्या एकंदर 7,229 1,612 प्रकरणं 3 कमी, 806 प्रकरणं 3 ते 5 वर्ष, 1,901 प्रकरणं 5 ते 10 प्रलंबित असल्याचं आयोगाच्या अहवालात समोर आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,000 वर गेली आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. 583 परदेशी नागरिक आणि सुरक्षा दलांच्या अनेक कर्मचाऱ्यांसह सुमारे 4,000 जण अद्याप बेपत्ता आहेत. सुमारे 12,000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या महापुरामुळे चीनमध्येही 16 जणांचा बळी गेला आहे तर तिबेटमध्ये 500 जास्त जण बेपत्ता आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचा पोवाडा ऐकूया. गायला आहे शाहीर विठ्ठल उमपाणी सह कलाकारांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

छळण्याचे काम करीत होता, कारण आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजाचे गुलाम होतो. मात्र स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांना हा अन्याय

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा गायला होता शाहीर विठ्ठल उमपाणी सह कलाकारांनी आणि लिहिला होता राम उगावकर यांनी.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे?

0: भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंब आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 8:30 वाजलेत. भावधारा, सुगम संगीत.

0: आरोही आगरकर यांनी गायलेलं हे गीत होतं दी ल बक्षी यांचं आणि संगीत होतं अनिल आगरकर यांचं.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन, राग बागेश्री. विलंबित ख्यालाची बंदी शुरूपक तालात कोण गत भय, द्रुत ख्याल 3 तालात गुंदे लावरी मालनिया, त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर, संवादिनी अनंत जोशी. विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन, राग बागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन आपण ऐकलं, राग बागेश्री. त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर यांनी केली. संवादिनी साथ होती अनंत जोशी यांची.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो नमस्कार. द नभोनाट्य प्रसारित करत आहोत अत्तर क्षण. लेखक अजितेम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: Mine? E mine? Mine? Mine, mine?
1: O mină, ai clie tumci hac. Ha? O zara, zara tări din dara, na? मला काय नुकतंच लग्न झालेली नवतरुणी समजलात की काय की तुम्ही मिने मिने केलं की मी आपली हरिणीसारखी तुरु तुरु तुरु तुरु धावत येईन असं वाटलं का काय तुम्हाला
0: काय काय हरकत आहे यायला

0: 咋对？你给哪里我就对，该还一黑。
1: Yeah,
0: आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्यात लक्ष घालू नये. काय म्हणायचं? शहनाई शहनाई म्हणा.
1: शहनाई तेच ते ग तेच ते.
0: शहनाई वादन म्हणा.
1: मीने आपलं काय ठरलं होतं? करोनातून सुखरूप घरी आल्यानंतर आपल्याला पुनर्जन्म मिळाल्यानंतर वादविवाद भांडणं अहंकार बाजूला ठेवून नव्यानं आपण
0: प्लीज प्लीज प्लीज एकदाच माझी इच्छा पूर्ण करा. म्हणा बरं म्हणा हा शहनाई वादन म्हणावर.
1: बर बाई हे शहनाई वादन कृपा करून
0: करते बंद करते.
2: हाय यंग मॅन.
1: हाय.
2: किती वेळ घरात स्वीट गर्ल बरोबर फॅमिली ड्रामा चालू होता काय?
1: नाही म्हणजे फोन जरा सायलेंट वर होता ना, समजलंच नाही ग.
2: समजल्या बेबी, तुमच्या भावभावना पोहोचल्या. कशावरून मूड ऑफ केलात स्वीट गर्लचा? तुम्ही पण ना, तुम्ही दोघांनी हॉस्पिटल मधून आल्यावर काय ठरवलं होतं?
1: आनंदी अग हो हो हो मी निघालोच बर का. अग आनंदी मी जरा वॉलेट घरी विसरलो होतो ना म्हणून.
0: हाय आनंदी, तुझा हा यंग मॅन वॉलेट बिलेट अजिबात विसरलेला नाहीये बरं का ग. उगच सकाळी सकाळी महाचर्चा करत बसलाय माझ्याशी.
2: कम ऑन स्वीट गर्ल, चिल मार, कूल यार.
1: आनंदी हा मी निघालोच बघ. अरे वाऱ्याला लाजून माझी गाडी हांडतो, तू त्या वड्यावाल्याकडे थांब मात्र. आधी लगीन वड्याच आणि मग बघू ते सामानाच. बाय. मी निघालो ग, मी निघतोय.
0: बघा वडे हादडायची काहीही गरज नाहीये. घरात आज मी मस्तपैकी त्या केतकरांचा टिफिन मागवलाय.
1: अरे वडे वगैरे हीच तर आमच्या खानदानाची गंमत आहे. बाय.

0: थांबा,
1: आनंद पोटात माझ्या
0: रघुनाथ भाऊजी या या या या अहो या आत या
1: मायना आपलं स्वागत आनंद पोटात माझ्या
0: भाऊजी या ना घरात अहो मी सांगितलं ना घर आपलंच आहे म्हणून
1: मग रघुनाथराव काहीतरी गडबड घोटाळा केला तर बघ तुम्ही नक्कीच गडबड घोटाळा केला अरे बापरे आनंद पोटा हा रघुनाथराव तिसऱ्या मजल्याऐवजी चौथ्या मजल्यावरच्या घरात घुसला तर रघुनाथराव आता माफी मागा अरे अरे अरे अरे आनंद नाही नाही नाही मारा कल्टी दुखे मन मेरे

0: अरे हे ना, सॉरी सॉरी सॉरी सॉरी, मी आज जरा घाई गडबडी चुकून चूक केली, माफ करा. तिसऱ्या मजल्यावरच्या प्रभाकर पंतांच्या घरी मला जायचं होतं, म्हणजे जायचं होतं मोरवाडीला, पण आलो इथं, चुकून चूक झाली. सॉरी सॉरी सॉरी.
1: अहो रघुनाथराव, अहो चुकचुकराव झाले तुमचे, किती चुकचुकताय. ओ हे घर तुमच्या प्रभाकर पंतांचंच आहे, आणि मी मी मी तुमच्या सोपत्या मराठीत बोलायचं तर मी त्यांचा रिमोट आहे,
0: म्हणजे
1: मीना मीना मीना वहिनी.
0: अरे असं झालं होय. पण असं कसं शक्य आहे रघुनाथराव, वहिनी पण त्या,
1: पण त्या म्हणजे पणत्या का आणल्यात भाऊजी, एकदा तरी विचारायचं होतं, पणत्या आणू का म्हणून. झाल्या ना आता डबल आनंदीनं ह्या एवढ्या ढिगभर पणत्या आणल्यात, म्हणे यंदाची दिवाळी वेगळी अविस्मरणीय साजरी करण्यासाठी संपूर्ण घर पणत्यांच्या प्रकाशात उजळून टाकण्यासाठी तिनं एकापेक्षा एक छक्कास पणते आणले.
0: काय सांगताय?
1: आता तुम्ही एक काम करा,
0: हा
1: तुमच्या त्या पणत्या आहेत ना, त्या तुम्ही तुमच्या घरात लावा.
0: काय बात आहे,
1: आपण लावलेले दिवे पाहताना खूप भारी वाटतं. आणि तुमच्यासारख्या जगप्रसिद्ध माणसानं लावलेल्या पणत्या,
0: पण त्या पण त्या वहिनी ना, पण त्या पुरे. आता मी काय म्हणतो वहिनी, मला काय म्हणायचं,
1: असं कसं. आणि आता मी काय म्हणते ते ऐका.
0: हे बघा माझं आधी,
1: या बघू घरात या. अहो लोकांना वाटेल की या दातारांचं दातृत्व फारच उफाळून आलंय, दिवाळी सुरू होण्यापूर्वीच दिवाळीची पोस्ट द्यायला त्यांनी सुरुवात केली की काय.
0: पोस्ट?
1: हो, या प्रभाकर पंतांचे जीवलग दोस्त.
0: दोस्त
1: या या घर आहे.
0: दोस्त नारा दोस्त, दोस्त नारा
1: भाऊजी,
0: जिन
1: भाऊजी. अहो भाऊजी ऐका ना प्लीज प्लीज, ते गाणं थांबवा ना. अहो घरात या ना एकदाचे, येतात की मी माझ्या नेहमीच्या शैलीत स्वागत करू तुमचं. अहो भाऊजी आनंदीनं लय भारी पणते आणल्यात, त्याही देव दिवाळीपर्यंत पुरतील एवढ्या.
0: पण पण काय माहितीये का, पण काय, पण माझा पण वेगळा आहे मीना वहिनी. आज सकाळी उठल्यापासूनच ना काहीतरी विचित्र घडतंय, काहीतरी विचित्र घडतंय. आपण रस्त्यातून रमत गमत आपल्या स्तंद्रीत जात असताना, म्हणजे कसा पायापाशी रस्सी बॉम्ब फटाक्कन फुटावा ना, तसं झालंय. म्हणजे काय झालंय हा धक्का, म्हणजे मला फार जीव घेणा झालाय. हो
1: हवं तर वेलची घालून चहा करते, आणि सोबत आनंदीच्या नाविन्यतेच्या संकल्पनेतल्या कॉकटेल चकल्या. हा इतक्या छकास झाल्यात ना,
0: कॉकटेल
1: वाटतं पाहतच राहावं.
0: कॉकटेल आणि चकल्या,
1: हो
0: असेल बाबा असेल. काय आनंदी आहे तो सब मुमकिन है, आनंदी है तो सब मुमकिन है.
1: हो अहो अकस्मात तिथं कोरोनाच्या काळात कोविड सेंटर मध्ये ती भेटते काय आम्हाला, आणि पुरं जग व्यापून टाकते काय.
0: काय सांगते,
1: हा आता चहा आणते हा तोवर.
0: तोवर मी असं करतो, तोवर मी तुमच्या आवडीचं कट्यार मधलं तुमचं आवडतं गाणं म्हणतो.
1: कुठलं?
0: घे छंद मकर.
1: भाऊजी प्लीज प्लीज आता नका ना गाऊ.
0: घे
1: अहो हे गाण्या बजावण्यापेक्षा असं करा, ही माझी ना कामाची वेळ आहे.
0: प्लीज मी ना
1: प्लीज भाऊजी, सकाळी केलेले ते रवा बेसन मिक्स लाडू मोजा ना पटापट.
0: कोण मी?
1: तोवर मी चहा करते ना चटाचट.
0: अरे बापरे रघुनाथराव, दाल में कुछ गडबड है, दाल में कुछ गडबड है. रघुनाथराव रघुनाथराव जागे व्हा, मुनिराज इथून सुटका आता, नाहीतर इलायची मार के चाय के बदले में जोर का झटका धीरे से लगे. आनंदी बोल बोल बोल बोल. काय म्हणजे काय? अगं इथं मी प्रभ्याच्या घरात रवा बेसन लाडू मोजतोय. ट्रेन वेळेवर कशी आली? हा बर बर, येस येस, निघतो निघतो. चलो चलो चलो चलो रघुनाथराव, बुलावा आया है. मीना वहिनी माफ करा माफ करा, मी चाललो, इलायची वाली चाय. बाय बाय बाय बाय बाय बाय.
1: कुठे गेले? गेले वाटत. रघुनाथराव भाऊजी या फुक्यानं दगा दिला मला. आता हे सामान कोण आणणार, आणि हे लाडू कोण मोजणार?
2: हम तो तेरे आशिक है सदियों पुराने. हम तो तेरे आशिक है सदियों पुराने.
3: चाहे
2: तू माने
3: ऐका ना
2: माने,
3: तुम्ही एकदम भारी.
2: तुमचं
3: गाणं काय जाम भारी.
0: थँक्यू आनंदी.
3: यंग मॅन काय नाव काय तुमचं?
0: काय पोरगी आहे, काय पोरगी आहे, नावानं हाक मारतीये आणि पुन्हा मला नाव विचारतीये. हे बघ आनंदी, माझं नाव तुला माहित आहे, रघुनाथ गोपीनाथ खोचीकर. आमचे पूर्वज त्या संस्थानांचे सल्लागार.
3: तुम्ही खोचीकर नाही गोचीकर आहात. गोचीकर
0: क्या हुआ
3: सगळी गोची करून वर गाताय काय गोचीकर?
0: म्हणजे
3: आपलं काय ठरलं होतं?
0: आपलं काय ठरलं होतं? तसंच तर सगळं घडतंय. यालाच प्लॅन, यालाच प्लॅनर आणि मास्टर माइंड म्हणतात.
3: तुम्हाला मी काय सांगितलं होतं?
0: काय?
3: आज काही झालं तरी सकाळी यंगमॅन प्रभाकर दातारांच्या घरी हादडायला जायचं नाही म्हणून.
0: अगं पण मी ते
3: ठरलं होतं ना.
0: हो पण मी
3: आता म्हणू नका असं झालं होय. आणि गाऊ तर अजिबात नका, नाहीतर मी तुमच्या घरातल्या स्वीट गर्लला चावी मारेन. तुम्ही त्यांच्या मागे त्यांच्याबद्दल काय काय बोलतात ते सगळं सांगेन.
0: नको नको नको.
3: ही रोजच्या रोज.
0: अगं झाली चूक. असा फेस्टिवल धमाका उडवून भर दिवाळी असा शिमगा करू नकोस ग. माफ कर यार, माफ कर, छोड दो यार. मन से, दिल से, हृदय से
3: माफ करेन. पण माझं एक छोट काम करायचं.
0: अरे का नाही करणार ना. करणार
3: छोट म्हणजे एवढंच इटुकलं पेटुकलं.
0: हो करतो ना करतो.
3: हा तर मग जाऊ दे.
0: काय?
3: मी मला वाटेल तेव्हा एक काम तुम्हाला सांगेन.
0: ओके
3: समजलं.
0: ओके ओके बेबी.
3: प्लॅन मध्ये थोडा बदल झालाय.
0: का?
3: ते सकाळच्या फ्लाइट न आले आणि बाकी सगळं सेम आहे.
0: अरे बापरे. पण आनंदी माझ्या मनात एक प्रश्न आहे.
3: कम ऑन शूट.
0: विचारू?
3: विचारा पटकन, मला वेळ कमी आहे.
0: नाही मला फक्त एकच सांग आनंदी, प्रभाकर आणि मीना वहिनीला हा अनपेक्षित धक्का सोसेल का? हे सरप्राईज झेपेल.
3: यंग मॅन रघुनाथराव, काय नाव काय हो तुमचं?
0: पुन्हा पुन्हा नावानं हाक मारून पुन्हा पुन्हा वर नाव विचारते. अरे बापरे काहीतरी केमिकल लोचा दिसतो ह्याचा. रघुनाथ, गोपीनाथ, खोचीकर. परत सांगू का एकदा? रघुनाथ, गोपीनाथ, खोचीकर. बरं का आनंदी? आमचं खोचीकर, खोचीकर घराणं म्हणजे लय भारी. आमचे पूर्वज त्या त्या त्या संस्थानात प्रमुख सल्लागार होते. आम्ही खोचीकर म्हणजे फुकटचा सल्ला देण्यात एक नंबर.
3: गोचीकर आहात तुम्ही, गोचीकर.
0: आता काय केलं मी?
3: आणि फुकटचा सल्ला मला अजिबात नकोय.
0: नाही नाही मी काही नाही केलेलं. मी हिंट सुद्धा दिलेली नाहीये. तुला खरंच सांगतो आनंदी, वहिनीला काहीही बोललेलो नाहीये.
3: पण त्या दोघांच्या समोर किती वेळा बोलला.
0: अगं पण आता मी ते.
3: आणि यंदाची दिवाळी सरप्राईज दिवाळी आहे, वेगळी आहे, जोडणारी आहे.
0: खरंय.
3: नाते जुळले मनाचे मनाशी.
0: हो मला तर ते गाणं इतकं आवडतं ना, इतकं आवडतं. नाते जुळले मनाचे मनाशी.
3: पुरे आता गाऊ नका. गाऊ नका. मी सांगितलेली कामं केलीत का तुम्ही?
0: अरे म्हणजे काय केली म्हणजे काय, करणारच सोडतो का काय? हे बघ, हे हॉटेलच्या रूमचे हे फोटो बघ, हे बघ बघ बघ. अगं प्रभालाही खूप आवडले.
3: काय?
0: हो इतके आवडले म्हणजे.
3: का दाखवलेत तुम्ही त्यांना?
0: अगं त्याला आवडले काय प्रॉब्लेम नाही.
3: सरप्राईजचा अर्थ काय तुम्ही म्हणजे ना?
0: खरं सांगू का, आमची ना बिगारी ते आतापर्यंतची आमची दोस्ती आहे. अगं आनंदी तुला माहित नाही आम्ही खरे खरे जिगरी जिगरी जिवलग दोस्त आहोत. अगं मैत्रीत नाही गेलं पंडाव खेळलो आम्ही कधी. मनापासून सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. पण तुला सांगू का, प्रभाला रूम इतकी आवडली आहे, हॉटेलची इतकी आवडली आहे, मी त्याला सांगितलं आपल्या आपल्या लाडक्या आनंदीचे कासम खास म्हणजे विशेष पाहुणे येणार आहेत, अ सरप्राईज गेस्ट.
3: काय?
0: बरोबर आहे ना?
3: खोटं बोला पण रेटून बोला. हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं.
0: चुकलं का काही?
3: मला त्यांनी विचारलं असतं तर अचानक मी काय उत्तर देणार होते? तुम्ही ना गोचीकर. हॅलो यंग मॅन, बोला.
4: आनंदी हे काय अगं, हे वागणं बरं नव्हे. हा
3: मी काय वागले?
4: रघ्यानं सर्व सांगितलं मला, हॉटेलच्या रूमचे फोटो सुद्धा दाखवले. तुझे म्हणे सरप्राईज गेस्ट येणार आहेत, विशेष पाहुणे. काय गं आनंदी, ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून कशी ठेवू शकतेस? अगं आम्ही तुला आमच्या घरातली एक समजतो, नातीसारखे तुझे लाड करतो, प्रेम करतो. हे बघ आनंदी, हे जमणार नाही. आम्ही असताना तुझे खास पाहुणे हॉटेलमध्ये राहणार? आनंदी हे जमणार नाही.
3: हे कसं शक्य आहे?
4: या जगात आनंदीला काही अशक्य नाही. आनंदी तू आमच्यासाठी काय काय केलंयस त्या कोविड सेंटरमध्ये? सब बंपकिन घ्याय. अगं तू म्हणजे जादूगार आहेस की मयागार आहेस आनंदी.
3: थँक्यू थँक्यू यंग मॅन. पण मी काय म्हणते ते ऐका ना जरा.
4: मी काय म्हणतो ते ऐक ना तू तात्काळ. तातडतोब खरी ये, तातडतोब.
3: आणि हे तातडतोब काय हो?
4: तातडतोब म्हणजे मला ताबडतोब म्हणायचं होतं ग. इतक्या वर्षांनी आमच्या घरात तुझ्यामुळे पाहुणे येणार आहेत, त्याचा आम्हाला खूप आनंद झालाय ग. अगो आपल्याला वेगळी दिवाळी साजरी करायचा हा चान्स आहे, आणि आम्हालाही दिवाळी सण साजरा करायचा मौका मिळेल ना. कम ऑन बेबी. अगं अतिथी देवो भव.

0: ये
1: पण
0: लवकर.
1: ही दिवाळसणाची भानगड कळली नाही मला.
0: अगं ती भानगड नाही ग, इट्स इज म्हणजे स्लीप ऑफर टर्न आहे. म्हणजे काय झालं की काय वय झालं ना की कधी कधी जीभ घसरते ग.
1: ही मनाच्या तळाशी लपून ठेवलेल्या गोष्टी अचानक उसळी मारून वर येतात. यंग मॅन, काय प्रकार आहे हा, सांगा ना.
0: आनंदी, मी नाना आवाज दिलाय, तुला माहितीच आहे, मला गेलंच पाहिजे. तू लवकर ये, तू ये, आपण बसून प्लॅनिंग करू, मी रघ्याला बोलून घेतो. बाय.
1: त्यांना त्यांना नको, ते घोळकर आहेत, जे करायचं नाही तेच करतात, अगदी बेकार घोळकर.
0: अगर रघ्या खोचीकर आहे तो नसेल तर घोळ होतील, पण तू लवकर ये ग. आणि आपल्या इथं अतिथीला देव मानतात बरं का.

0: ओ गॉड, आता काय करायचं? तुम्ही ना गोचीकर, मला ना तुमचा एकदम राग आलाय.
1: जाऊ दे ना, जाऊ दे ना आनंदी, जाऊ दे ना. असं काय करतोयस? मी काय म्हणतो माहितीये का, माणसाला राग येणं स्वाभाविक आहे. आहे की नाही स्वाभाविक? आहे की नाही स्वाभाविक? हो म्हण. हा मग काय आनंदी, राग येणं म्हणजे जरी जिवंतपणाचं लक्षण असलं ना, तरी मार्ग नाही ना काढता येत त्यामुळे. मला एक सांग, मला एक सांग, काय म्हणाला प्रभ्या?
0: ते म्हणतायत माझ्या सरप्राईज गेस्ट ना त्यांच्या घरीच राहायला सांग.
1: क्या बात है, अगं हॉटेलचे पैसे वाचले आणि आपला प्रॉब्लेम सुटला. त्यांची भेट, थेट भेट होईल की इतकी वर्ष न भेटलेले जीव असे झकासपैकी भेटतील. अगं आनंदी, हे रियुनियन फार भारी होणार आहे. नाहीतरी आपल्याला समजत नव्हतंच ना त्यांची भेट कशी होणार ते. मग हे सांगा की
0: रघुनाथराव, गोची केलीत तुम्ही माझी.
1: आता मी काय केलं?
0: दातारांच्या एकुलत्या एक मुलीची आणि दातारांची इतक्या वर्षानंतर भेट होईल, ही भेट अविस्मरणीय ठरेल. पण स्वाती मावशीला इथे येण्यासाठी मी काय सांगितले होते ते तुम्ही विसरलात, आता काय होणार?
1: मी एक सुचू का, मी एक सुचू का बालिके, फुकटचा सल्ला नाही. म्हणजे मी काय म्हणतो, आपण तसं करून हे जर असं केलं ना, तर म्हणजे मला काय वाटतंय की
0: हे बघा, तुम्ही एक तर नको तिथे चार चमचे आगाऊपणाचं मीठ जास्तच टाकलंय,
1: म्हणजे
0: नको ते करून दाखवलं
1: अगं,
0: आणि माझ्या नितांत सुंदर कल्पनेचा बँड बाजा वाजवला.
1: नाही गं आनंदी,
0: तू तसं करून असं केलं तर म्हणून माझी वरात काढू नका. आधीच माझ्या डोक्यात डीजे वाजतोय, त्यात तुम्ही हलगी वाजवू नका.
1: हे बघ, ऐक माझं, ऐक माझं. हे बघ आनंदी, अगं तुझी कल्पना खरंच खरंच खरोखरच नितांत नितांत सुंदर आहे. खरंच आनंदी, यासाठी आपण मानलं तुला. खरंच मीना वहिनींची एकुलती एक स्वाती ग्रॅज्युएट झाल्यावर पहिल्या झटक्यात बँकेला नोकरी लागली. मुळातच हुशार, स्मार्ट, नम्र, संस्कारी स्वाती कुणालाही पहिल्याच भेटीत आवडण्यासारखीच होती. आत्ताही असेल ती पूर्वीची स्वाती, आता कशी दिसत असेल माहीत नाही. पण आनंदी, स्वातीला बँकेत लागून वर्षही झालं नव्हतं, त्यातच स्वाती प्रेमात पडली त्या विकीच्या. पण प्रभ्या आणि मीना वहिनींचा या प्रेमाला ठाम विरोध, अगं जबरदस्त विरोध. म्हणजे अगदी खानदान की इज्जत मिट्टी में आणि घराण्याच्या आबरूची लखतर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर. इतकी वर्ष, इतकी वर्ष एक जान है हम म्हणणारे हे तिघे आता म्हणू लागले हम आपके है कौन.
0: ओ हे म्हणजे अगदी टोटल फिल्मी झालं की.
1: अगं मग सांगतोय काय,
0: स्वाती मावशीचा स्वभाव माहित नाही, पण यंग मॅन प्रभाकर आणि स्वीट गर्ल मीना असं कसं वागू शकतात?
1: हो ग बाई,
0: त्यांना एवढा राग येतो आणि त्यांच्या मनात असे विचार येऊ शकतात?
1: तू ऐक तर.
0: पण काय हो रघुनाथराव, तुम्ही तर त्यांचे कौटुंबिक मित्र, तेही एकदम जीवलग, मग तुम्ही हे सगळं होत असताना काय करत होतात?
1: मी काय करणार आनंदी, मी काय करणार? अगं बाई, मी मय बेचारा मध्यमवर्गीय माणूस थारे. त्या दोघांनी मला आणि माझ्या रमाला डायरेक्ट सांगितलं. काय सांगितलं माहितीये? मैत्री हवी असेल तर इस भानगड से लांब रो. मग काय, आम्ही आमच्या दोघांनी आमच्या लवचिक काळजांवर ब्रँडेड विटा ठेवल्या आणि स्वातीला बाय बाय केलं. स्वातीलाही खूप वाईट वाटलं, कारण तिचा या रमा आणि रघुनाथांवर विश्वास होता, पण आम्ही विश्वासघात केला.
0: ओ म्हणजे विश्वासघात करणं तुमची टॅगलाईन आहे तर?
1: काय,
0: मीही विश्वासानं तुम्हाला या ऑपरेशनमध्ये सामील करून घेतलं होतं, पण तुम्ही तर आता सांगा यातून मार्ग कसा.

0: कोण काढणार?
1: सांगतो.
0: स्वाती मावशी आणि माझी ओळख कशी, आमच्यात नातं काय, आम्ही भेटलो कसे, कोणत्या नात्यानं मी त्यांना सरप्राईज गेस्ट म्हणून नेऊ?
1: हो हो हो हो, प्रश्नांचा धुमधडाका संपला असेल तर मी विचारू का जरा?
0: हा विचारा, पण अर्थ असेल तेच विचारा. हा
1: पूर्ण अर्थपूर्ण विचारतो. मला एक सांग आनंदी, तू स्वातीला शोधलंस कसं, कुठे, आणि तिला इथं येण्यासाठी तयार कसं केलंस, काय सांगितलंस, बोल बोल.
0: समाज माध्यमाची, सोशल मीडियाची ही सगळी करामत आहे. अनोळखी नंबर.
2: मी स्वाती विक्रम. हे बघा, आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलंय पण तुम्ही आला नाहीत अजून. हे बघा, माणसाने दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळायला हवी, समजलं?
0: सॉरी स्वाती मावशी, मी इथेच आहे, 2-4 मिनिटात येते पटकन. ओ माय गॉड, ही स्वाती मावशी एकदम खडूस आणि खसकी दिसतीये. बापरे, पहिल्याच भेटीत लोचा झाला रे.
1: काय काय सांगतेस काय आनंदी, तू स्वातीशी बोललीस, प्रत्यक्ष स्वातीशी? अग बाप रे, अरे स्वाती किमान आवाज तरी.
0: ओ अहो, इमोशनल ड्रामेबाजी पुरे
1: का?
0: आपल्याला पुढे काय करायचंय ते ठरवायला हवं. एक तर थाप मी मारलीये.
1: अगं बाई, ऐक आनंदी, अगं ही स्वाती म्हणजे आमच्या मेघासारखीच आहे. आमची मुलगी मेघा, लग्न झालं तिचं, नाशिकला असते. आनंदी, अगं मी आणि प्रभ्या, आम्हाला दोघांनाही एकच मुलगी बर का, याला म्हणतात खरी दोस्ती, माहित आहे का तुला?
0: स्वाती मावशी आणि मेघा, मेघा मावशीची मैत्री,
1: आणि एका झाडाच्या दोन फांड्या, एका नाण्याच्या दोन बाजू. पण सब कुछ खतम, सब कुछ खल्लास.
0: का काय झालं?
1: काय झालं काय? दातार खोचीकरांच्या दोस्तीचा सिलसिला सीझन 1 सीझन 2 सीझन 3 असा सारखा पुढे पुढे पुढे पुढे न्यायचा होता, पण स्वातीच्या लग्नाच्या निर्णयानंतर सगळंच बंद झालं. एक मिनिट, प्रभ्याचा फोन.
3: अरे रघ्या लेका, आहेस कुठे?
1: अरे इथेच आहे. कुठे काय, हा इथेच आहे, तिसऱ्या चौकातल्या चौथ्या गल्लीतल्या 17व्या दुकानासमोर उभा आहे.
3: इथं कडमडण्यात वेळ घालू नकोस, ताबडतोब घरी ये.
1: म्हणजे?
3: अरे आनंदीचे सरप्राईज गेस्ट येणार आहेत आपल्याकडे.
1: काय सांगतोस काय, आपल्याकडे? आपल्याकडे? अरे प्रभ्या, ऐन दिवाळीत हे कसं शक्य आहे, आधीच आमच्याकडे पाहुणे येणार.
3: अरे लेका, आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे, आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि मीनानं एकमतानं ठरवलंय त्यांना इथं.
1: बघ बघ बघ बघ, बघितलंस ना, बघितलंस ना, तुम्हा दोघांचं हल्ली प्रत्येक गोष्टीत वारंवार एकमत होतंय, हे फार चांगलं लक्षण आहे रे प्रभाकर. पण ते सरप्राईज पाहुण्याचं काय रे, तुम्हाला त्यांना तुमच्या घरात पाहुणं म्हणून बोलवायचं आहे का? पण त्यांना तुमच्या राजवाड्यात पाहुणे म्हणून यायचं की नाही हे विचारलंयस का? कोण पाहुणे येणार आहेत, ते तुला चालणार आहेत का नाही? प्रभाकर पंत, अरे प्रभ्या, माहिती घे लवकर, मग उतावीळ व्हा, नाहीतर करायला जाल एक आणि होईल भलतंच, मागून राडा नको बरं का. ऐक,
3: ए शुभ बोल रे रघ्या, तू आधी घरी ये बरं, घरी आधी मग.
1: हा प्रभाकर म्हणजे स्वाभाविकच आहे, आता इतक्या वर्षांनी घरात पाहुणे येणार आहेत म्हणून दोघंही कशी खुशीत आहेत. अगं या धन्य धन्य अशा दोन माणसांनी सर्वांशी नातंच तोडून टाकलंय सिरसिंगराव नुसते.
0: पण आता काय होणार?
1: हा
0: स्वाती मावशीला भेटल्यावर काय होईल आणि माझी थाप?
1: ऐक तर, आपण पुढे तर जाऊ, मग बघू.

0: अहो प्रभाकरराव, पंत प्रभाकर, अहो महाराज प्रभाकर।
1: आप कतार में है, आप कतार में है,
0: ओ ओ दातार, ओ दातार, काय काय झाले, काय काय झाले? हा अहो मला सांगताय, इतकी वर्ष संसार केल्यानंतरही मी कतार में? आपलं काय ठरलं होतं हा, की हॉस्पिटलमधून सुखरूप घरी आल्यावर नव्यानं जगायचं, जुनं सगळं काही विसरून जायचं, जी काही वर्ष।
1: आप कतार में है,
0: अरे
1: आप...
0: चा दातार, नो लंच, नो दिवाळी फराळ, आप कतार में है, आप कतार
1: अगं
0: में
1: अगं
0: है।
1: मीने आप कतार में है हे वाक्य गेली 10 मिनिटं ऐकवतोय ती बया फोन मधली,
0: कोण?
1: 10 मिनिटं आनंदीचा मोबाईल हेच सांगतोय मला, कमाल आहे या आनंदीची आणि रघ्याची।
0: अच्छा अच्छा अच्छा असं झालं होय। अहो ती आनंदी गाडीवर असेल आणि तो रघुनाथराव कशाला हवाय हो तुम्हाला तो? मी चहा करायला गेले तर हा माणूस काम न करता गायब झाला की? म्हटलं मदत करेल, एरवी मोजता येणार नाही इतक्यांदा आपल्या घरात चहा ढोसतात, बकासुरही आश्चर्यचकित होईल एवढं हादडतात, आणि कामाची वेळ आली की गायब। आणि मला सांगा हा माणूस कशाला लागतो हो सारखा सारखा, काही समजतच नाही मला।
1: अगं मीने मारे रे रे नाही ग असं नाही ग, अगं कुणाचं खाणं काढू नये ग। हे बघ आपल्या दोघांना रघ्या आणि रमा वहिनी हेच दोघे जवळचे आहेत ना, आधाराचं आहेत ना आपले ते,
0: हो हो
1: बाकी सर्वांशी आपण दातार लोक कसे अगदी कामापुरतंही बोलतो। हे बघ आता आपण जाऊन दे हा विषय आपण बाजूला ठेवूया हा, आनंदीचे सरप्राईज पाहुणे येणार आहेत ना आपल्या घरात राहायला, अगं त्याची तयारी करायला हवी ना, आता तर त्या दोघांचाच पत्ता नाही बघ। हा आता हे प्लॅनिंग करणार कसं आणि कधी? आज ते पाहुणे येऊन उभे राहतील आणि आपण काय करणार या आनंदीला ना,
0: ती पोरगी ना वैतागली असेल सारख्या तुमच्या या सारख्या सारख्या येणाऱ्या कॉलला। अहो आपलं वय काय आहे, आपण वागतो काय, किती किती वेळा फोन?
1: किती किती किती बोलतेस ग तुम्ही, ने तू थकत कशी नाही ग?
0: मी
1: हो ते कोविड सेंटर मधले डॉक्टर डिस्चार्ज देताना काय म्हणाले होते ते विसरलीस का? ते तुला म्हणाले होते अगदी मनापासन, तुझ्याशी अगदी ते हृदयापासन बोलले आणि म्हणाले तोंडावर आणि मनावर ताबा ठेवा, बदा बदा बोलत असतेस अगं, काही दिवसांनी बदा बदा बोलण्यात सुद्धा तुझा पहिला नंबर लागेल संपूर्ण जगात।
0: आता तरी स्पीड ब्रेक लावा तुमच्या बोलण्याला। मी माझ्या मोबाईल वरून करते आनंदीला फोन, जरा गप्प बसा, बदा बदा बोलते म्हणे। हॅलो, हा आनंदी,
2: मी जराशी ना बिझी आहे,
0: बर
2: माझं काम संपलं की येते लगेच घरी।
0: ये ये ये लगेच ये, हा आम्ही वाट बघतोय, थँक्यू। हा तू तुझ्या यंग मॅनचा फोन न घेता त्याला कतार में उभं केलंस ना त्याबद्दल, आणि शिवाय माझा फोन अगदी पटकन घेतलास। अगं माझ्या भावना अशा नुसत्यांना उच्चंबळून आल्या ग, मन कसं भरभरून आलंय, अगदी गहिवरून गेलंय। अगं माझ्या सोन्या, गमजा करणाऱ्या काही लोकांची ना तू हवाच काढलीयस। पोरी तुला माझ्याकडून एक मस्त गोल्डचेन,
2: अरे वा,
0: जी मी माझ्या स्वातीसाठी खूप वर्षांपूर्वी केली होती ग, आज मी ती तुला देणार आहे। नाहीतरी स्वाती तर आता कधीच आमची भेट होईल की नाही कोण जाणे, आज मी निर्णय घेतलाय, तू ये, तुला ही माझ्याकडून दिवाळीची गिफ्ट।
3: यातील भूमिका आणि कलावंत मीना अमृता सातभाई, प्रभाकर अजित सातभाई, रघुनाथ अनंत कान्हू, स्वाती स्मिता लाटे, विक्रम अमित वझे आणि आनंदी प्रांजली बर्वे। सादरकर्त्या होत्या गौरी लागू। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
4: श्रोतो आपण ऐकत होतात नवनाट्य अत्तर रक्षण, लेखन अजित एम जोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू।
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
6: शेतीतील समस्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
4: श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। रात्री 1:11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र। आम्ही ते सहक्षेपित करू।

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे ठीक 11:20 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा येथे 33 आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 78% आणि सांताक्रूज येथे 78% नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी कुलाबा येथे नोंद नाही, सांताक्रूज येथे 1.7 मिलीमीटर इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, तसंच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा किनारपट्टीच्या 75 किलोमीटर पुढील समुद्र क्षेत्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या समुद्री क्षेत्रात जाऊ नये. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:12:50 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पद्मजा फिडाणे जोगळेकर यांनी गायलेल्या कुसुमाग्रज यांची ही रचना. संगीतकार आहेत गिरीश जोशी.

सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकली. स्वर होता राधा मंगेशकर यांचा, संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हर्ष नारायण यांचं सारंगी वादन. ऐकूया राग सरस्वती. विलंबित गत रूपक तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूया हर्ष नारायण यांचं सारंगी वादन राग सरस्वती.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात हर्ष नारायण यांचं सारंगी वादळ. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो। बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
1: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। मध्यरात्रीचे 12 वाजत आहे। सादर करत आहोत कार्यक्रम।

कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून सुगम रियाज या कार्यक्रमालिकेचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहात. लेखक मिथिलेश पाटणकर सादर करते, महेश केळुसकर.

0: नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेत आपण लग्गी, ब्रेक, तोड, ठेका बदल, प्रादेशिक ठेके, प्रसंगानुरूप ताल, गाण्यातली विरामचिन्हे, शब्दप्रधान गायकी, हार्मनी इत्यादी संगीताच्या अंगांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काही प्रात्यक्षिकं आपल्याकडे येणारे प्रमुख पाहुणे देणार आहेत. नामवंत गायक, वादक, संगीतकार आणि संगीतातले ज्येष्ठ जाणकार लोक यामध्ये सहभाग घेतील. आजच्या भागातले आपले प्रमुख पाहुणे आहेत ज्येष्ठ संगीतकार श्री अशोक पत्की. श्री अशोक पत्की यांची नव्याने ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. अनेक सिरियल्सची त्यांची शीर्षक गीतं गाजलेली आहेत, अनेक जिंगल्सच्या सिग्नेचर ट्यून्स त्यांच्या लोकप्रिय आहेत. तर आपण अशोकजींशी आज सुगम रियाज या मालिकेच्या निमित्ताने संवाद साधत आहोत. नमस्ते अशोकजी.
1: नमस्ते. नमस्ते.
0: सर्वप्रथम आम्हाला काही तालसूत्र आणि स्वरसूत्र याबद्दल आपल्याला विचारावंसं वाटेल की लग्गी हे जे काही एक तत्व आहे गाण्यात येणारं, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
1: गाणं जे असतं ते साधारण केरवा, दादरा, रूपक ह्या ठेक्यांमध्ये असतं आणि लग्गीचा जो भाग असतो तो एक अंतरा गाण्याचा झाला तोपर्यंत साधं सरळ ठेका असावा आणि अंतरा संपला की परत जेव्हा आपण साईनवर येतो तेव्हा ती लगी वेबी वापरून त्याचं आनंद द्विगुणित होतो. म्हणजे लगी वापरले की
0: वा वा. एखादं आम्हाला उदाहरण आमच्या श्रोत्यांसाठी. तुमचं
1: उदाहरण म्हणजे आता माझंच गाणं एक आहे तर त्याच्यामध्ये गाणं सरळ चाललेलं आहे आणि पहिला अंतरा झाला की जेव्हा मोकळा येतो तेव्हा अण्णा जोशींनी वाजवलं होतं तेव्हा तर दुगण केली होती त्याची आणि त्याचे चौगुण पण केली होती त्या गाण्यामध्ये.

0: हा मोकळा घालायला सरळ ठेका होता. पण अंतरानंदचा जेव्हा हाच मोकळा येतो तेव्हा धदंग ते नदिंग ते धदिंग ते नदिंग ते करून त्यांनी ते वाजवलं होतं.
1: वा, ब्रेक हे एक गाण्यातलं महत्वाचं अंग आहे. गाण्यात येणारा पॉज किंवा ब्रेक याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
0: पॉजमध्ये सुद्धा म्युझिक सामावलेलं असतं असं मला म्हणायचं आहे. कारण तो पॉज एवढा सौंदर्य खुलवतो गाण्यातलं.
1: वा,
0: उदाहरण द्यायचं म्हणजे

0: हा जो पौज आहे म्हणा किंवा ठेका थांबतो तिकडे, तर त्या एकदम आलं की त्यावेळी
1: वाढते
0: की सौंदर्य वाढतं त्या गाण्याचं.
1: वा वा. अशोकजी, तोड, गाण्यात येणारी तोड, की एखादा ठेका चालू असेल आणि त्याला येणारी तोड, समजा धा धातीट धा धातीट धा धातीट धा अशा तऱ्हेने तोड येते, तर अशी तोड येण्यामागे नेमकं काय विचार असतो संगीतकाराचा?
0: त्यांनी काय होतं, पुढची जी लाईन असते त्याला उभार मिळते,

0: म्हणजे मोकळा असो अंतरा असो किंवा क्रॉस लाईन आपण म्हणतो, तर त्याला एक उभारी येते गाण्याला, तदाग थाक तदाग धाम तडिप्पा असं करून जेव्हा येतं तेव्हा ते आणखीन वरच्या पातळीला जातं ते गाणं, म्हणजे एकच मोनोटोनस वाटत नाही गाण्याचं जे चाललेलं असतं ते तोडण्यासाठी म्हणून ह्या गाण्याचा तालाचा उपयोग करतात, म्हणजे तोडबीड जे देतात ते.
1: वा वा अशोकजी, आम्हाला असं सांगा की ठेका बदल हे एक गाण्यात आपल्याला जाणवणारं महत्वाचं तत्व आहे, की अंतरा एका वेगळ्या ठेक्यात असतो, कधी कधी मुखडा वेगळ्या ठेक्यात असतो, तर अंतराला ताल बदलतो, तर ह्या मागे काय विचार असतो, काय तर्कशास्त्र असतं?
0: विचार असा, म्हणजे कंपोजरचा तो भाग असतो, म्हणजे सिच्युएशन काय गाण्यातली किंवा काय सांगायचं आहे. तर रूपकमध्ये गाणं असतं आणि अंतरा तुम्हाला कधी कधी दिसतो की केरव्यामध्ये चाललेलं आहे, चांदणी
1: शिंपीत
0: अशी हे गाणं आहे, तर रूपकमध्ये गाणं चाललेलं असतं आणि अंतरा त्याचा केरव्यामध्ये येतो, परत ते रूपकमध्ये येतात. तर हे सौंदर्य खुलवण्यासाठीच त्याचा भाग असतो तो, कंपोजर तो विचार करूनच ते हे केलेलं असतं. तर ते गाणं तुम्ही ऐकलं की तुम्हाला स्वतःलाच कळेल म्हणजे किती फरक पडतो, ते ठेका बदलला नुसता असतो पण त्याच्यामुळे फारच छान गाणं वाटायला लागतं.
1: वा, काही प्रादेशिक ठेक्यांचा वापर गाण्यांमध्ये होतो, आपण त्या गाण्याचा मूड एक लक्षात घेऊन संगीतकार काही प्रादेशिक ठेके वापरतो, धनगरी असेल किंवा गुजराती असेल किंवा पंजाबी तऱ्हेचा ठेका असेल, तर यामागे नेमकं कशा तऱ्हेचा अभ्यास संगीतकाराचा असतो आणि तो कशा तऱ्हेने वापरतो हे ठेके?
0: जैत्रे जैतची गाणी तुम्ही जर ऐकली ते धनगर टाईप आहेत, म्हणजे ढोल बिल त्याच्यात पुष्कळ वापरलंय, डफ वापरलाय, आणि तुम्हाला एखादा म्हणजे सिच्युएशन असते की ह्या भागातला आपल्याला दाखवायचं विषय पाहिजे तो गाण्याला, किंवा चित्रपट असेल तर चित्रपटाचा विषय, तर त्या अनुषंगाने कंपोजर विचार करत असो नेहमी. म्हणजे तुम्ही कुठचं दाखवाय, पंजाबचं बॅकग्राऊंड आहे का गाण्याला, पंजाबी आहे का गुजराती आहे का धनगर आहे, तर त्या हिशोबाने तो कंपोज करतानाच त्याचा विचार करतो आणि त्या हिशोबाने त्याचं स्कॅनिंग म्हणतो आपण किंवा मीटर त्याचं असतं, तर ते त्या हिशोबाने तो पाडत जातो आणि तो वाद्याचा मेळ जो असतो तर तो इन्स्ट्रुमेंट सुद्धा तसे चूज करतो की तसे वापरावे, म्हणजे ढोल पाहिजे आता धनगर पाहिजे ढोल डफ चंडा हे वापरतो, पंजाबी असेल तर ढोलक बिलक ते डबल ठेका असतो, ढक्क टक्क टक्क ढक्क टक्क टक्क टक्क असं ते चालू असतं, गुजरातचं असेल तर ढोल आणि ते धिंग तांग तांग ते तिक तांग तांग धिंग तांग तांग ते धिंग, किंवा सिक्स एट मध्ये बघाय गरबा विरबा जे असतात तर तोही प्रकार एक असतो, पण ते गाणं काय मागत आहे हा मुख्य, आणि ते कंपोजरला कळतं पहिल्यांदा सगळ्याच्या अगोदर आणि त्या हिशोबाने तो विचार करून त्याच्यातलं कंपोजिशन करतो.
1: वा, अतिशय सुरेख उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं. तालाच्या साह्याने कधी कधी प्रसंग एखादा उभा केला जातो की आगगाडीतलं गाणं आहे किंवा टांग्यातलं गाणं आहे, बैलगाडीतलं गाणं आहे, तर अशा तऱ्हेने त्याचा तो ठेका वापरला जातो, तर यामागे दिग्दर्शकाचा किती हात असतो किंवा संगीतकाराचा किती हात असतो?
0: नाही, मग अशी म्हटलं तसं गाणं आलं की सिच्युएशन तुम्हाला कळते हे आगगाडीमध्ये गाणं आहे, तर आगगाडीचा एक ठेका काय असतो, हात चाललेला असतो, बैलगाडीत असेल तर अर्ध्यापेक्षा कमी होतं म्हणजे पाव म्हणायला हरकत नाही, आणि बैलगाडी म्हणजे बैल आले म्हणजे त्याचे घुंगरू बैलाचे काऊ बैल आपण म्हणतो, तर ते वापरून बैलाचे घुंगरू वापरून ते खळ खळ खळ खळ तो एक साऊंड देणार, म्हणजे त्याच्या म्हणजे तुम्ही रेडिओत सुद्धा गाणं ऐकलं की तुम्हाला कळलं पाहिजे हे बैलगाडीतलं गाणं असावं, म्हणजे व्हिज्युअल पाहिजेच असं नाही, टीव्ही बघताना ठीक असतं ते पण रेडिओत ऐकताना सुद्धा कळतं की हे बैलगाडीतलं गाणं असावं, की घुंगरू विंगरू वाजतायत ते खोळ खोळ खोळ खोळ करून, किंवा टांगा चालले टक टुक टक टुक टक टुक, ओपी नायरची गाणी पुष्कळशी आहेत, तर ते टकटुक टकटुक वर न कळत हे घोड्याचं गाणं असणार, तर हा तो विचार
1: चित्र उभं राहतं त्यामुळे. वा वा अशोकजी, आम्हाला सांगा की विराम चिन्ह गाण्यातली ही खूप महत्वाची आहेत, की गाण्यात काही ठिकाणी स्वल्प विराम कवीने दिलेला असतो, काही ठिकाणी पूर्ण विराम असतो, काही ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असतं, समजा या हू चाहे कोई मुझे जंगली कहे, आता या हू हा उद्गार आहे, किंवा प्रश्न असतो की अकेले अकेले कहां जा रहे हो, एक प्रश्न आहे, तर ह्या ज्याप्रमाणे विराम असतील त्याप्रमाणे चाल लावणं महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: पॉझिस हे पुष्कळचं काम गाण्याचं सौंदर्य परत सांगेन मी खुलवण्यासाठी असतं, त्या पॉजमुळे तुम्हाला पुष्कळ फरक पडतो गाण्यामध्ये, आणि तसंच

0: प्रश्नचिन्ह आहे समजा गाण्यामध्ये, तर त्याचे सूर वरच्या पट्टीत पाहिजे.
1: बर
0: डडाडा असं म्हणजे प्रश्न विचारला तर भाव मिळतो. तर सुरावट सुद्धा कंपोजर तशी करतो, म्हणजे की हा प्रश्न आहे किंवा उद्गार वाचक आहे किंवा काय आहे, तर ते सुराने तुम्हाला कळतं आणि त्याच्यामुळे गाण्याला एक उभारी मिळते, म्हणजे खुलवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
1: वा अशोकजी, आपण नेहमी बघतो की शब्दांना न्याय देणे याबद्दल बरंच बोललं जातं की या गायकांनी शब्दांना न्याय नाही दिला किंवा ह्या गायकांनी अतिशय सुरेख न्याय दिला. तर मला वाटतं ह्या न्याय देण्याच्या प्रक्रियेत संगीतकार किती जबाबदार आहे की हे पूर्णपणे गायकाचंच कसब आहे.
0: शब्द आणि चाल हे होऊनच गाणं तयार होतं. नुसतं शब्द असले वाचून तुम्हाला मनाला पटत नाही ते, तर त्याच्यावर जर सूर मिळाले तर ते आणखीन खुलतं गाणं.

0: पिक्चरची गाणी असतील, ऑर्केस्ट्रा पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे, म्हणजे व्हायोलिन्स पाहिजे, ओबो पाहिजे, हे पाहिजे, मेंडोलिनचं पाहिजे. तर त्याने काय होतं की गाण्याबरोबर जे चाललंय, म्हणजे अगोदर प्रोसिजर अशी असते त्याची, गाणं कंपोज झालं की जो अरेंजर असतो तो कॉर्ड्स काढतो, ई फ्लॅट आहे, सी शार्प आहे, काय जे असेल ते, एफ आहे, एफ मायनर आहे, आणि त्या हिशोबाने तुमचं गाणं सा मध्ये चाललं असेल तर गंधार किंवा पंचमनी हा त्याचा ऑब्लिगेटरीचा सूर असतो,
1: त्याची सुसंगती.
0: हा सुसंगती म्हणजे त्या कॉर्ड्स मध्येच ऑब्लिगेटर, दुसरा सूर त्या सुरापैकी पाहिजे, म्हणजे तीन सुरांपैकी, तर अशा पद्धतीने त्याचा. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सलील चौधरीची गाणी ऐकली असेल तर त्याच्यामध्ये फार तुम्हाला एक ऑब्लिगेटो काय असतं हे खरं त्यांनी दाखवून दिलंय म्हणजे इंडस्ट्रीला. तर त्याच्यामुळे असं गाणं असं कोणताही प्रसंग काय आहे तर ते प्रसंग असं खुलत जातो, नाही तर नुसतं गाणं असेल तर भावगीत होतं आणि ते संपतं. पण तेच ऑर्केस्ट्रा आहे तुमच्याकडे, व्हायोलिन्स आहेत भरपूर आणि ऑब्लिगेटो दिला त्याच्यामागे, तर गाणं असं वर जात.
1: अशोकजी आम्हाला इंटरल्यूड म्युझिक बद्दल थोडंसं सांगा. इंटरल्यूड म्युझिकला उभयान्वयी संगीत असा शब्द वापरला जातो की इंटरल्यूड म्युझिक म्हणजे दोन अंतऱ्यांच्या मधलं किंवा मुखडा आणि अंतऱ्यांच्या मधलं जे काही संगीत असतं गाण्यातलं ते संगीत, तर या मागे काय विचार असतो थोडंसं सांगा.
0: कंपोजरकडे जेव्हा गाणं येतं संगीतकाराकडे तेव्हा डायरेक्टर प्रोड्युसर बरोबर बसून विवेचन होतं की सिच्युएशन काय त्याची, त्या हिशोबाने गाणं आलेलं असतं. बरे सॅड सॉन्ग आहे, हॅपी सॉन्ग आहे किंवा वीर रसाचं आहे, त्याच्यामधून कळतं आपल्याला, डिस्कशन होतं त्याच्यावर. तर आता त्याला अनुसरून म्युझिक कसं असं, आता एक हिरोईन वाट पाहते समजा झाडाखाली, हिरो येणार आहे पण तो त्यावेळी येत नाही, दुसऱ्या अंतराच्या वेळी येतो. तर आता सॅड मूड असेल तिचा तर फ्लूट बीट असे सुरुवात, म्हणजे आता झाडाखाली आहे म्हणजे आउटडोर आलं, आता तिकडे काय ढंडण ढंडण ढंडण असं करून उपयोग नसतो, तर त्याला सॉफ्ट असं बाबा की एकलेपणा तिचा दाखवणं,
1: तर
0: ते कशातून होऊ शकतं, सरोद आहे, सितार आहे, फ्लूट आहे, अशी जी वाद्य आहे त्याच्यातून तुम्ही दाखवू शकता, तर त्यांनी सुरुवात करायची. म्हणजे एखादा आलाप घेतला काय केलं त्याच्यातून तिथे आता गाण्याला टेम्पो एक मिळायला पाहिजे, म्हणजे आता काही समजा असा एक पीस आहे तर आता ते गाण्याचा तुमचा टेम्पो काय आहे, 3-4 असेल समजा, तर आणि गाणं सुरू, असं ते इंट्रोडक्शन किंवा म्युझिक जे असतं त्याचा तो भाग असतो की तुम्ही गाण्यापर्यंत पोचायचं आणि गाणं सुरू झालं. आता मधलं जे इंटरल्यूड म्युझिक असतं तर त्याला आता पंचमला गाणं उठत असेल अंतरा तुमचा किंवा मध्यमला उठत, तर ते नेऊन सोडणं हे त्याचं काम असतं मुख्य. आणि परत सिच्युएशन तुम्हाला बघावी लागते, सॅड आहे, हॅपी आहे, ते प्रत्येक गाण्याचं तसंच असतं, तर त्या हिशोबाने ते आणि मोनोटोनस वाटू नये म्हणून एक 4 बार फ्लूटचे वापरले, 8 बार व्हायोलिनचे वापरले, त्याच्यानंतर आणि अंतरा सुरू झाला. तर हे त्याला एक उभारी मिळण्यासाठी म्हणजे अंतराला एक सूर मिळावा म्हणून ते केलेलं.
1: वा, हार्मनी हा एक संगीतातला खूप महत्वाचा घटक असतो. हार्मनीवर खूप संगीतकार विचार करतो की एकच फ्रेज असेल पण दोन वेगळ्या पद्धतीने तो हार्मनी करू शकेल एकाच फ्रेजची, तर याबाबत मूड प्रमाणे किंवा प्रसंगाप्रमाणे किंवा वाद्यमेळाप्रमाणे काय काय विचार केला जातो.
0: हार्मोनी आणि हा जो प्रकार आहे तो थोडासा पाश्चात्य आहे, म्हणजे तुम्ही भावगीत म्हटलं तर त्याच्यात माणूस करत नाही जास्ती करून, पण तुमच्याकडे लाईट म्हणजे फ्युजन आता ज्याला आपण म्हणतो त्या तऱ्हेचं एखादं गाणं असेल, रोमॅन्टिक असो किंवा कसंही असो, तर तेव्हा तुम्ही असं जर असेल एखादं म्हणजे त्याचा
1: सेकंड नोट
0: वापरून त्याचा थर्ड नोट वापरून असे ते हार्मोनी करतात. कधी कधी दोन बरे वाटतात हार्मोनीमध्ये, म्हणजे हट्ट नसतो तिकडे की तीन होत आहेत म्हणजे तीनच झाले पाहिजे, ऐकायला वाईट वाटतं कधी कधी, तर दोनामध्ये तो रिझल्ट तुम्हाला जो पाहिजे तो मिळतो. तर त्यांनी काय होतं गाणं असं प्रफुल्लित होतं आणि तुम्हाला काय सांगायचं म्हणजे त्या ठराविक ठिकाणीच येतं ते सबंध. गाणं तुम्ही हार्मोनी करत नाही, सबंध झालं की शेवटचे 4 बार 2 बार जे असतात त्यांनी ला ला ला ला असं एखादं काय आलं ला ला ला ला असं खाली आणि दोन्ही नोट म्हणजे त्याच माणसाकडनं.
1: तुमच्या बऱ्याच सिरियल्स मध्ये शीर्षक जे आहे

0: अधुरी एक कहाणी तुम्ही
1: त्यामध्ये केलेलं
0: आणि त्यांनी आपल्याला जे पाहिजे ते साध्य होतं, काय सांगायचंय ते शब्दाला न्याय मिळतो त्यांनी आणि लोकांना ते आवडतं, म्हणजे एक वेगळे पण मिळतं.
1: वा, ऑर्केस्ट्रेशन बद्दल आम्हाला थोडस सांगा की वाद्य मेळाबद्दल अरेंजर किंवा संगीतकार कशा पद्धतीने विचार करतो आणि गाणं खुलवण्याच्या मागे ऑर्केस्ट्रेशनचा किती हात असतो.
0: ऑर्केस्ट्रेशन म्हटलं म्हणजे सगळे वाद्य आले त्याच्यात, म्हणजे व्हायलिन्स आलं, फ्ल्यूट आलं, सितार आली, स्पॅनिश आलं, रिदम आला तुमचा, बरं सिच्युएशन प्रमाणे तुमचं गाणं असतं. तर आता याच्यात तुम्हाला कळतं की मला चंडा पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच मग तो झाला. ढोलक बिलक तर तबला ढोलक असतातच, पण चंडा डफ वापरलं की आणखी वेगळा कलर मिळतो. ते करताना काय होतं की ऑर्केस्ट्रा म्हणजे किती वापरायचा गाण्याला हे पण असतं, म्हणजे गाण्याप्रमाणे त्याचं डिमांड असते. समजा आता फोक टाईप गाणं असेल तर धिंग त्याचा चिकताना तिकताना चिकताना धिंग असं एक ठेका चाललाय समजा गाण्याचा, तर तो एक मोनोटोन, मग अशी म्हटलं जसं मोनोटोन वाटता का माणे सबंध, आता गाणं धिंग त्याचा तिक टाटा टिक चाललंय तर धिधिंग तांग तांग तिक तिक तांग धिधिंग तांग असा एक ह्याचा जर आणला ठेका ठिकाणी, म्हणजे कुठे म्हणजे परत मुखड्याला आणला येताना अंतरा संपल्यावर किंवा काय, तर हे लगेचच एक भाग म्हटला पाहिजे.
1: किस्म वेगळा त्याचा एक
0: वाढला, फक्त ते इन्स्ट्रुमेंट आपण बदलली आहे, तर त्यांनी एक उभारी येते गाण्याला.
1: आणि वाद्यमेळाबद्दल आपण विचार आपले सांगू शकता.
0: वाद्यमेळ म्हणजे तुम्ही जे हे करता की हे सिच्युएशन आहे त्या हिशोबाने कोणती इन्स्ट्रुमेंट वापरायची हे पण म्युझिक डायरेक्टरवर अवलंबून असतं. प्रत्येक गाण्यात तुम्ही ढोलक वापरून उपयोग नाही. आता माझी काही सिरियलचे टायटल्स आहेत त्याच्यात एकही रिदमचं इन्स्ट्रुमेंट नाही आहे. जसं सांज सावले आता आहे, दिन ढळला हलकेच उतरल्या, इकडे रिदम नाहीये. सांज साव चिकटांग चिकटांग
1: इथून रिदम
0: चिकटांग चिकटांग मादल फक्त वापरलाय, पण तो सुद्धा मादल आता इन्स्ट्रुमेंट सिंथेसायझर मध्ये मिळतो, तर त्याच्यामुळे काय आलं खऱ्या वाजवणाऱ्याला बोलावं लागत नाही.
1: बर,
0: एका अर्थी वाईट आहे, चूक आहे, पण आता सिंथेसायझर मध्ये सगळं मिळत असल्यामुळे तर लोक आता एक सिंथेसायझर मागवला की सगळं तुमचा ऑर्केस्ट्रा त्याच्यात मिळतो त्यांना.
1: अशोकजी आम्हाला असं सांगा की मीटर्स गाण्याची याबद्दल संगीतकार खूप आग्रही असतो की मीटरमध्येच त्याला गाणं लिहून हवं असतं आणि त्याबद्दल लघु गुरु या मात्रांबद्दल तो खूप आग्रही असतो, कवीकडून तो योग्य तेच लिहून घेण्याबद्दल त्याचा अट्टहास असतो. तर यांनी नेमकं काय संगीतकाराला यातनं अपेक्षित असतं आम्हाला
0: त्यांना काय असतं कंपोज करताना गाणं सबंध एका मीटरमध्ये असावं, म्हणजे दीर्घ रस्वचं चूक झाली म्हणजे कवीला त्याचं ज्ञान पाहिजे रिदमचं, म्हणजे हा दादऱ्यामध्ये आपण लिहितो तर दादऱ्यामध्ये बरोबर ते बसलं पाहिजे. आज शंकर जयकिशनकडे हसरत जयपुरी किंवा शैलेंदरजी असायचे, आज त्यांचं नावं घेतली जातात,

0: तो तिकडे घातला जातो आणि ते गाणं चांगलं होतं. नाहीतर ते हे होतं म्हणजे
1: पसरत जात,
0: पसरत जात
1: आणि ते नेटकेपणा त्यात राहत नाही,
0: राहत नाही. बरं
1: अशोकजी, आम्हाला असं सांगा की गायक वेगवेगळे लगाव वापरताना आपण पाहतो की अभंगासाठी ते वेगळा आवाज लावतात. एकच गायक असला तरी, आपण आता तुम्ही तर खूप ज्येष्ठ अशा गायकांबरोबर कामं केलेली आहेत, सुरेशजींपासून ते अगदी आजचा स्वप्नील बांदोडकरपर्यंत सगळ्यांबरोबर तुम्ही कामं केलेली आहेत. तर लगावाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल की लगाव वेगवेगळ्या गाण्याप्रमाणे कसा वापरला पाहिजे?
0: लगाव म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला?
1: लगाव म्हणजे एखाद्या देशभक्तीपर गाण्यात तो आवाज वेगळा टाकेल, एखाद्या अभंगात तो आवाज वेगळा टाकेल.
0: नाही, मग काय असतं की एक तुमच्याकडे गाणं आलं की कळतं की हे देशभक्तीचं गाणं आहे, मार्चिंग सॉन्ग टाईप गाणं करायचं आहे, किंवा एक अभंग आहे, एक भावगीत आहे, हे कलर आहे सगळे गाण्याचे. तर आपण गायकच तसा निवडायचा, कारण प्रत्येकाची जात, गाळ्याची जात ही वेगळी असते. सुरेश वाडकर सारखा रवींद्र साठे गाऊ शकणार नाही, किंवा रवींद्र साठे सारखा अजित कडकडे गाऊ शकणार नाही. हे प्रत्येकाची जात वेगळी आहे. अजित कडकडेला नाट्य संगीत इतकं छान शोभून दिसतं तो गायला लागला की, किंवा रवींद्र साठेला ते बॅकग्राऊंड सॉन्ग टाईप गाणं दिलं, भारदस्त व्हॉइस असल्यामुळे त्याचा, की ते लोकांना आवडतं, गोड गाणी आहे किंवा काय आहे. तर सुरेश वाडकर इतका बेमालूम गातो तो गाणं की विचारायची सोय नाही. तर हे गाणं गायक निवडतानाच आपण संगीतकारांनी विचार केला पाहिजे की हे ह्याच पद्धतीचं गाणं आहे, तर हे ह्याला न्याय कोण चांगला देऊ शकेल, तर त्याला घेतलं तर त्याचा वेळ वाचतो, मेहनत वाचते, असं मला.
1: अशोकजी, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आम्हाला उदाहरणं दिलीत, आणि या विषयाबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती कळली नवीन, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: मला इथे बोलवल्याबद्दल आभार तुमचे. अरे, मला सांगता आलं, बोलता आलं या विषयावर.
1: धन्यवाद.
0: या विषयावर जास्ती कोणी बोलत नाही तर लोकांना कळत नाही काय चाललंय ते, म्हणजे सर्वसामान्य माणसाला. तर ते मला बोलता आलं, सांगता आलं, काही जे मला ज्ञान होतं ते.
1: वा, अरे
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई. नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका

0: बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया मन्ना डे यांनी गायलेलं दामकरी कामिया चित्रपटातील जगदीश केवडकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

अपराधी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी गायलेलं. प्रवीण दवणे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिराज यांचं.

सून लाडकी या घरची या चित्रपटातील गीत आपण ऐकलं तर अशोक भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

केळकर आणि ऋषिराज यांनी गेलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत. आली लहर केला कहर या चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं ऋषिराज यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया खरा वारसदार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गेलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार अरुण पौडवाल.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. खिचडी या चित्रपटातील हे गीत जगदीश केवडकर यांचं होतं, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीसाठी 1 वाजत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गौतम बॅनर्जी यांचं गायन. ऐकूया राग.

दरबारी विलंबित बंदिश एक तलादने बसून बोल आहेत. मुबारक बंदिया. द्रुत बंदिश तीन तलादने बसून बोल आहेत की ने बैरन कान भरे. तबला साथ आहे शंतोनी कुंजवडेकर यांची. सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ यांची. हार्मोनियम साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग दरबारी.

Mama,

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गौतम बॅनर्जी यांचं गायन. आपण ऐकल्यात राग दरबारी. श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 1:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 27 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा आज 15वा भाग आपण ऐकणार आहोत। त्यांच्या जीवनातल्या विविध प्रसंगांवरती आपण प्रकाश टाकतोय। 1957 सालचा तो काळ, त्या काळामध्ये फिल्मिस्तान या चित्रसंस्थेची सूत्र तोलाराम जालन नावाच्या महत्वाकांक्षी पण व्यावसायिक माणसाच्या हातामध्ये होती आणि हिंदी खालोखाल त्या काळामध्ये विशेष चालणारी भाषा म्हणजे मराठी हे त्यांनी जाणलं होतं आणि मग त्यांनी फिल्मिस्तानतर्फेच मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं। फिल्मिस्ताननं 5 चित्रपट काढले, त्यातल्या 3 चित्रपटांना शंकरराव कुलकर्णी यांचं संगीत होतं तर उरलेले 2 चित्रपट राम कदम यांच्या वाट्याला आले होते। अर्थात वसंत चितळकर आणि शांताराम आठवले यांच्यामुळेच हे चित्रपट संगीतकार राम कदम यांना मिळाले होते। संसार करायचाय मला या चित्रपटाचे नायक वसंत चितळकर यांनाच फिल्मिस्ताननं आई मला क्षमा कर या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी सांगितलं आणि त्याच वेळेला शांताराम आठवले यांनाही फिल्मिस्ताननंच पडदा नावाचा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला। आई मला क्षमा कर आणि पडदा हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी चालू झाले। दोन्ही चित्रपटांचं संगीत राम कदम यांनीच द्यायचं निश्चित झालं होतं। त्यासाठी

आशा भोसले यांच्याकडून गाणी गाऊन घ्यायची होती. त्या पद्धतीनं रामकदम आशाताईंना भेटले. रामकदम यांच्याकडं आशाताई प्रथमच गात होत्या. त्यांनी रामकदम यांच्याकडं गायलेलं पहिलं गाणं होतं वाटतो वाटतो आज जिव्हा उल्हास. या दोन वाटतो वाटतो शब्दांमध्ये आशाताई इतकं खळखळून छान हसायच्या, त्या गाण्याचा आनंददायी मूड एकदम पकडला जायचा. सुरुवातीच्या काळात रामकदम यांच्याकडे जी गाणी ध्वनिमुद्रित झाली ती बरीचशी गाणी आशा भोसले यांनीच गायलेली आहेत. पडदा चित्रपटामधलं गुलजार नार शृणगार करून खूप नटली ही शाहीर प्रभाकरांची लावणी आपल्याला आठवत असेल. या गाण्यात लावणीचा थाट असल्यामुळं त्यामध्ये ढोलकीचा वापर होता.

0: आता गाण्यांना चाली कशा सुचतात याविषयी आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये निवेदक मंगेश वाघमारे यांनी राम कदम यांची मुलाखत घेतली होती. त्यातला काही अंश आपण ऐकूया.
1: तुमच्या पिंजरातली एक एक गाणी म्हणजे मी
2: रागाला जरूरच केलेली
1: एक एक ख्याल समजतोय.
2: बरोबर
1: नाही रामभाऊ, ही जी तुमच्या चाली ज्या सुचतात ना तुम्हाला, त्यांनी अगदी रसिकांच्या मनात घर केलेले यात काही वाद नाही, पण त्या चाली तुम्हाला सुचतात कशा?
2: काय मुळामध्ये असं आहे
1: हा आमच्या मनात एक प्रातिनिधिक प्रश्न.
2: बरोबर आहे, पण ही जी गोष्ट आहे, गुरुशिवाय कुठली गोष्ट लाभत नाही. त्याचं कारण एकच की गुरु चांगला भेटला आणि विविध तऱ्हेने सांगणारा शिकवणारा राग रागिणी ताल की त्याच्यातून माहिसारख्या संगीतकाराला सहज जाता जाता चाल सुचू शकते.
1: वा वा.
2: आणि ही चाल ज्यावेळी आम्ही करतो

तो यावी, जबाबदारी फार मोठी असते. ती आपल्या संगीत कळणाऱ्याला न कळणाऱ्याला ती आवडायला पाहिजे. म्हणून याचा एक बेस असतो शास्त्रीय संगीताचा, तो घेऊनच आम्हाला पुढे जावा लागतो. आता बघ ना, ही ओळ जरा म्हण बाळा तू,

0: करीम खान साहेबांची ही चीज
1: वा माझ्या गुरुजींची
0: आणि या चीजातून
1: ही निर्माण झालेली चाल आहे.
0: पण रामभो एक सुद्धा आम्ही असं ऐकलेले की देरे कान्हा चोळी उघडी या गाण्याच्या तुम्ही 40 चाली केल्या होत्या.
1: म्हणजे शेवटी असं सांगायचं आहे की 39वी चाल होती ही आता ऐकलेली आणि त्याच्यामध्ये दुसरी चाल जी आहे देरे काना देरे देरे चोळी उघडी देरे काना माझ्या काना ही 40वी चाल आहे.
0: वा वा म्हणजे पिलू मध्ये आणि खमाज मध्ये असं
1: करेक्ट. वा
0: तर ह्या 40 चाली तुम्ही ज्या केल्या त्यात 39 चाली काही म्हणजे त्या सुद्धा अगदी श्रवणीय असतीलच.
1: आहेतच सूर आला की परमेश्वर.
0: शांताराम बापूंना ही चाल
1: ही फार महत्वाची. त्याचं कारण एक आहे म्हणजे कुठेतरी जाऊन जरा मागे बघितलं की शांताराम बापूंनी कुठेतरी खानसाहेब अब्दुल करीम खाला ऐकलं असावं. उदाहरणार्थ की शांताराम बापूंना एक चाल का आवडली मला देखील कोठच पडलं होतं की मी असं खेबुडकरांनी ते गीत लिहिलं ती लावणीच आहे विरहाची लावणी म्हणतो आपण त्याला. तर ती लावणी लिहिल्यावर ताबडतोब म्हटलं अण्णा तुम्हाला चाल ऐकू का. अरे वा म्हणलं काय ठरवून आलात का तुम्ही असं अण्णा बोलले. तर ती चाल अशी होती म्हणजे मुळामध्ये

म्हणजे बालगंधर्वांच्याकडे ते पडदे ओढायलाच होते चांद्राबाप, तेव्हापासून ऐकत होते मी. हे संस्कार आहेत आणि म्हणून माझ्या चालीमध्ये हा स्वर आहे. सर द द प द म प ग म म म म प म ग रे ग रे सा. अशीच रावी रात साधना कधी न वावी सका कधी.

0: जाते सब ना। ते स्वर आहेत नेमके, काही वेगळं काहीच नाहीये। तसंच गुरुने आम्हाला शिकवलेलं यमन रागातली एक चीज आहे, आता त्याची फार मोठी जबाबदारी माझ्यावरती पडली होती, आणि ती अशी आहे की ज्यावेळी मी चाल केली होती त्यावेळी वेगळ्या रागातच चाल केली होती, पण मी सहज म्हटलं या गाण्याला दोन गवई हवेत, पण पार्श्वभूमी पिक्चर मध्ये तशी होती, म्हणून मी म्हटलं की पंडित भीमसेन जोशींना बोलवा, आणि आमचे आवडते सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके कैलास सचिव वसंतराव देशपांडे, पण मला माहित होता आमचा निर्माता त्यांच्या दारात जाऊन पोहोचणार नाही,
1: पण
0: आणि ते गेले तिथे आणले त्याला, आणि ते येऊन बसल्यानंतर इकडे वसंतराव बसलेत, उजव्या हाताला डाव्या बाजूला आमचे पंडित भीमसेनराव बसलेत, आणि अक्षरशः सांगायचं म्हणजे मी पहिलीच चाल केलेली विसरून गेलो, आणि यांच्यासमोर राम कदम काय शिकवणार ह्या गवई यांना, नाहीतरी ही गवई आज इतके थोर आहेत आपले महाराष्ट्रातले, यांच्यापुढे मी काय बोलणार आणि मी काय गाणार, पण मी गुरुची आठवण केली आणि बोलते काव्यामध्ये टाळ बोले चिपळीला, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ, आणि ही ओळ पहिली यायला पाहिजे नाही का, पण ते काव्य वाचत असताना देवाजीच्या दारी आज रंगला अभंग असा आहे दुसऱ्या ओळीमध्ये, आणि बरोबर तीच चाल आली असते,

0: आणि ओळखी आली पहिली
1: देवाजीच्या दारी रंगला भंग तळ बोले चिपळीला तळ बोले चिपळीला नाच माझ्या संग तळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी रंगला

0: यमनची ही चीज या गाण्याला तुम्हाला आठवली
1: हो
2: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं रामकदम गाण्यांना चाली देत असत, त्यांच्याकडूनच आपण मुलाखतीतला काही अंश ऐकला. या गाण्यापूर्वी आपण बघितलं की आई मला क्षमा कर आणि पडदा या दोन्ही चित्रपटांच्या कथा पटकथा संवाद हे मराठी रंगभूमीवर छोटे गडकरी म्हणून ओळखले जाणारे बाळ कोल्हटकर यांचे होते. आई मला क्षमा कर या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेला जयश्री गडकर यांचं वय केवळ 15 वर्षांचं होतं आणि विशेष म्हणजे त्या वयामध्ये त्यांना स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक अवस्था रंगवायला मिळाल्या. अगदी जखड म्हातारीची भूमिका देखील त्यांना करावी लागली. राम कदम यांनीच बाई मी भोळी या चित्रपटालाही संगीत दिलं होतं. या बाई मी भोळी चित्रपटातल्याच सवाल जवाब आपण ऐकणार आहोत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे सवाल जवाब गायले आहेत उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी. हेमंत चित्र या बॅनरखाली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आपण ऐकूया सवाल जवाब.

मंजुरा भाई कवा कि पुढे बोला.

आता आमचा सवाल ऐका,

0: खरं नाही. अहो बोला बाई, अहो बोला की कसा घेई बसली.
1: अरे

0: एकही उत्तर, आता का दात किळी बसली. थांबा थांबा
1: मंजुळाबाई, गोळाबाई तुम्ही सांगा याचं उत्तर काय रे.
0: कचारी होऊन दी.
1: हा

0: बाई मी भोळी चित्रपटातले सवाल जवाब आता आपण ऐकले.
1: तर शोधे हो हा होता संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा 15वा भाग. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 27वा. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आणि रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय या विषयावर अर्थतज्ज्ञ गजानन फडकले यांची हर्षदा प्रभू यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहात.
1: अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निवृत्तीनंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा कल हा पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो आणि ते बरोबरही आहे, पण आताच्या वाढत्या महागाईच्या काळात पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबरोबरच इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का हे जाणून घेणं फायदेशीर ठरू शकतं. थोडी रक्कम जर अभ्यासपूर्वक गुंतवता आली आणि आपण अधिक परतावा मिळवू शकलो तर ते लाभदायक ठरतं. श्रोते हो, असा एक पर्याय शेअर बाजाराच्या अभ्यासातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का आणि त्यामध्येही म्युच्युअल फंडसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो यासारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज अमृत कलश कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत वित्त तज्ञ गजानन फडकले. 20 वर्षांहून अधिक काळ ते वित्त प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत होते. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर गजाननजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
2: नमस्कार सगळ्या आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना, मंडळींना आमचा प्यार भरा नमस्कार.
1: पारंपरिक जे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते तर जवळजवळ सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना माहितीच आहे आणि आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे

0: सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल असतो. तर शेअर बाजाराची संबंधित आज आपण तोंड ओळख करून घेताना तुम्ही शेअर बाजार म्हणजे नेमकं कशा प्रकारे त्याचं वर्णन कराल?
1: मला जर विचारलं तर शेअर बाजार हा मी माझ्या दृष्टिकोनाचे मी अलीबाबाची गुहा समजतो.
0: बरं.
1: दुर्दैवाने काय की या संदर्भामध्ये ज्या मिसकन्सेप्शन असल्यामुळे शेअर बाजारला ही जुगारी संकल्पना दिली आहे. पण गेल्या 12-15 वर्षामध्ये पूर्वी जो श्रीमंतांचाच ओढा या वर्गात होता तर हळूहळू याच्यामध्ये मध्यमवर्गीय सुद्धा आकर्षित व्हायला लागलेले आहेत. साधारणतः कोरोना काळानंतर याच्यामध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याचं कारण असं की वेगवेगळी माध्यमं, मग वृत्तपत्र असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, किंवा वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत, डिबेट्स आहेत, या सगळ्या गोष्टीतून बऱ्यापैकी आता नॉलेज मिळालेलं आहे. परंतु हे नॉलेज जे आहे हे माहिती स्वरूपामध्ये आहे, याला ज्ञान नाही म्हणू शकत आपण. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला एखादा ट्युटर लागतो, शिक्षक लागतो, किंवा एखादा आपल्याला मार्गदर्शक मेंटॉर लागत असतो. तर या संदर्भामध्ये बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ब्रोकिंग हाऊससुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि भारत सरकारने सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून यांना प्रोत्साहन दिलं आहे.
0: बरोबर.
1: आज जर आपण पाहिलं तर पूर्वी यामध्ये हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रामध्येच फक्त फायनान्शियलबद्दल माहिती मिळत असे, पण आता जवळपास सर्वच मराठी पेपरमध्ये आठवड्यातून एक तरी सदर फायनान्स सेक्टरवर असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना एज्युकेशन करायचा प्रयत्न असतो. वेगवेगळे तज्ज्ञसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद अरेंज करत असतात. तर हा एक प्रयत्न आहे की समाजातला हा जो तळागाळातला वर्ग आहे, मध्यमवर्गीय आहे, जेणेकरून याच्याकडे आकर्षला जावा. कारण आज जर आपण पाहायला गेलो की 140 कोटी लोकसंख्या आपला देश आहे, आपण हे पॉप्युलेशनच्या अनुषंगाने बघतोय, तर आज एवढ्या मल्टीनॅशनल कंपन्याकडे आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण काय? ते पॉप्युलेशनची देखभाल करण्यासाठी, केअर करण्यासाठी येत नाहीये. त्याने 140 कोटीचं मार्केट दिसतंय.
0: बरोबर, एकदम बरोबर.
1: हे मार्केटमध्ये आपण इन्कॅशमेंट कसं करू शकतो यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट, वेगवेगळे जाहिराती करून आपल्यावर लादले जाते. म्हणजे ती वस्तूची गरज नसताना सुद्धा वस्तू क्रिएट केली जाते. तर त्याच्या मागचं जे अर्थशास्त्र आहे ते आपण जर समजून घेतलं तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो.
0: बरं, आता ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेमकं काय जाणून घेतलं पाहिजे, कसा अभ्यास करायचा, म्हणजे कुठून सुरुवात करायची?
1: छान प्रश्न आहे. तर आज जे मार्केटमध्ये जे पर्याय उपलब्ध आहेत, जसं पोस्टाचं सेव्हिंग्स आहे, बँकांचं सेव्हिंग किंवा FD आहेत, त्याचप्रमाणे काही युनिट ट्रस्ट सारखे काही स्कीम, म्युच्युअल फंड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे सोव्हरेनिटी बॉन्ड, गोल्ड बॉन्ड, अशा तऱ्हेचे पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामध्ये शेअर मार्केट सुद्धा एक बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मी याला पर्याय उपलब्ध या अनुषंगाने म्हणेन की शेअर मार्केटमध्ये बघण्याचा रोल हा ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त फोकस झाला आहे. आणि त्यामुळे तिथे एका दिवसात करोडपती कसं होऊ ही संकल्पना तिथे आली आहे.
0: बरोबर.
1: पण दुर्दैवाने इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनात त्याच्यावर काही एवढा अवेअरनेस झालेला नाही आहे. तर शेअर मार्केटमध्ये तो अवेअरनेस जास्त होणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. तर हा एक प्रयत्न आहे. आता जर मला म्हणाला ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये कशा संधी उपलब्ध होऊ शकतात, तर मुळात ज्येष्ठ नागरिकांचं जसं वय आहे, जे आता मी पण त्या कॅटेगरीमध्ये आता आलो आहे 60, तर आपला हा जो काळ आहे हा आपला निवृत्तीचा काळ, सुखासमाधानाचा काळ आपण म्हणतो.
0: बरोबर, म्हणजे मुद्दल सुरक्षित राहणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं.
1: एक्झॅक्टली. तर मी पहिल्यांदा तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय याची पहिली संकल्पना देतो, त्या अनुषंगाने मग ज्येष्ठ नागरिकांकडे येतो. ओके. आता एक जर विचार केला तर एक सर्वसाधारणतः उदाहरण आहे, मी बँकेमध्ये पैसे ठेवले, साधारणतः 1 लाख रुपये मी FD ठेवले 1 वर्षासाठी. सरकारी बँका जास्त करून 4-5% व्याज देतात. ते 4-5% आपल्याला मिळतं. आता ते बँका आपल्याकडनं पैसे घेतात आणि बँका दुसऱ्या कोणाला कर्जाव स्वरूपात किंवा हुंडी ओडी या स्वरूपामध्ये देत असतात. म्हणजे बँका तिथे 12-15% कमवतात. ओके. अशा वेळेला हा ग्राहक 1 वर्षानंतर मॅच्युरिटी घ्यायला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याला त्याचं FD त्याला व्याज मिळेल. पण जर त्यांनी तसा क्लेम केला की तुम्ही बँकवाल्यांनी माझ्या 1 लाखावर 10 लाख केले तर त्याचा पण फायदा मला द्यावा, असं होतं का?
0: नाही होत.
1: लॉजिकली बरोबर असलं तरी टेक्निकली ते चुकीचं आहे. कारण बँकेने तुमच्याशी खातेधारक म्हणून व्यवहार केलेला आहे आणि बँकेने जे कर्जदर्शी व्यवहार हा दुसरा पटडीतला आहे, तर तुमच्याशी सांगड घालता येत नाही. म्हणजे तुमच्या पैशावर ते लोक मोठे होत आहेत. तर ही सगळी संकल्पना व्यवस्थित समजून घेतली. तुमच्या अधिक मी थोडं माहितीसाठी सांगतो की ग्राहक हा राजा मानला जातो. आता हा ग्राहक राजा का, त्याची संकल्पना मी माझ्या पद्धतीने मांडतो की उत्पादक उत्पादन वस्तू तयार करतो. ओके. मग सर्वसाधारण कुठली वस्तू असो ती ग्राहकांना पोहोचेपर्यंत मध्ये काही चॅनल असतं, जसं सोल डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, या माध्यमातून रिटेलरकडून कस्टमरकडे जातं. म्हणजे

0: तर बघायला गेलं तर अल्टिमेटली कस्टमर पेमेंट करतोय, पण पेमेंट करताना या सगळ्यांना तो पोचतोय, म्हणजे रिटेलर पासून होलसेलर पासून सगळ्यांना पोचतोय. या अर्थाने तो ग्राहक राजा आहे, पण खऱ्या अर्थाने बघितलं त्या राजाला काहीच मिळत नाही फक्त वस्तूचा उपभोग शिवाय. जर त्याने त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं तर ग्राहकाने कसं, तर आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही वस्तू असतात, जसं आपण रोज सकाळी उठलो की आपण टूथपेस्ट लावतो, कुठली लावतोय तुम्हाला माहिती आहे, त्या कंपनीचा शेअर आपण घेतला तर
1: बर.
0: आपण आंघोळ केली तर आंघोळीचा साबण आपण वापरतो, कपडे धुतो त्याची पावडर आहे, त्या पावडरचं पण कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. प्लस घरामध्ये आपण ब्रेकफास्ट करतो, चहा बिस्किट, चहा सुद्धा एका कंपनीचा बनतो, त्याचे शेअर्स आपण घेतले तर, म्हणजे आपण ते कन्झ्युम करता करता त्याचे जर जो वस्तू ते घेतलं तर त्यामुळे आपल्या त्या कंपन्यांमुळे आपण सुद्धा मोठे होऊ शकतो.
1: बरोबर.
0: उदाहरण द्यायचं झालं तर आज जर आपण कपडे पण तसे घेतो, पण एक उदाहरण देतो, तुम्ही उद्या गाडी घेतलीत, एक ब्रँडेड कंपनीची गाडी घेतलीत, तर साधारण 8 ते 10 लाख रुपये खर्चाची गाडी घेतलीत, त्याच्यावर तुम्ही इंटेरियर करणार, कारण गाडी म्हणजे एक प्रत्येक काही लोकांना ऑफिस म्हणजे एक प्रकारचं घरच असतं, दुसरं घर असतं, तर त्याच्यावर तुम्ही सजावटीवर खर्च करणार, पण त्याच्यावर 2-3 लाख रुपये खर्च करता, तर मी म्हणेन त्याच्यामध्ये आणखी 2 लाख रुपये खर्च करा आणि ज्या कंपनीची गाडी घेतले त्या कंपनीचे शेअर्स घ्या.
1: बर.
0: म्हणजे काय होईल, 5 वर्षाने जे गाडीचं डेप्रिशिएशन होतं, म्हणजे गाडीची जी डेप्रिशिएशन होतं ती तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, प्लस तुम्ही 5 वर्षापूर्वी शेअर्स घेतलेले होते त्याचे ॲप्रिशिएशन व्हॅल्यू झाली, म्हणजे गाडी तुम्हाला तसं बघायला स्वस्तातच पडली.
1: बरोबर.
0: अशा रीतीने हा अँगल बघण्याचा दृष्टिकोन जर बदललात तर तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आज आपण म्हणतो अमेरिका सर्व गर्भश्रीमंत आहे, तर त्यांचं गर्भश्रीमंत होण्याचं कारण काय, की त्यांची जनता त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. आज आपला देश, आज आपण GDP बाबतीत 5व्या नंबरवरून आता 3रा नंबरकडे झेप घेतोय. आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास, 5व्या आणि 3र्यावर आपण झेप घेतोय, पण त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य जनता इन्वॉल्व आहे का? नाही आहे. का नाही आहे? कारण ह्या ज्या GDP रेशोमध्ये शेअर मार्केटचा बराचसा हिस्सा आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये नसल्यामुळे जे सर्वसामान्य लोक शेअर मार्केट आहेत त्यांना त्याचा फायदा मिळतोय.
1: म्हणजे तुम्ही म्हणता की अभ्यासपूर्वक जर एखादा शेअर आपण चांगल्या कंपनीचा विकत घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
0: नक्की नक्कीच. बरं, हे तर 100% सत्य आहे, फक्त ते गळी उतरवायचं कसं हाच फक्त प्रश्न आहे. कारण आमची जी मानसिकता आहे जी अशी आहे की ग्रॅज्युएशन व्हायचं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, नोकरी करायची. व्यवसाय हा विषय डोक्यातच येत नाही, व्यवसाय करायला शिक्षण लागतं ही संकल्पनाच कोणाला माहीत नाही, त्यामुळे व्यवसाय एवढं पटकन शिरत नाही. आपण का नाही करत?
1: बरोबर.
0: हा विषय त्याच्यामध्ये
1: येणार, आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं झालंय.
0: एक्झॅक्टली.
1: आता ह्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की शॉर्ट टर्म गुंतवणूक आपण म्हणतो किंवा लॉंग टर्म म्हणतो, तर ते म्हणजे विविध प्रकार असतात, ते नेमके कशा प्रकारचे असतात
0: त्याच्याबद्दल येतो. आता आपण एक सुरुवात करूया, शेअर मार्केट म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. शेअर मार्केट म्हणजे काही वेगळं काही नाही आहे, ही एक प्रकारची जागा आहे जिथे कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी आणि विक्रेते एका ठिकाणी होतात. ओके. आता आपल्याकडे जे शेअर बाजार आहे ते 3 पद्धतीचे शेअर बाजार आहे, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके. आणि तिसरा आहे MCX म्हणजे कमोडिटीचा एक्सचेंज आहे. दैवाने ह्या सगळ्यांचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईलाच आहे. काय उदाहरण देतो की जवळपास याचे जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, जो आता माझ्याकडे रिपोर्ट आहे, दिवसामध्ये जे दोन्ही एक्सचेंजला म्हणजे NSE आणि BSE साधारण 1.5 ते 2 लाख करोडचे दिल्लीचे सौदे होतात आणि या सौद्यामध्ये जवळपास 30%च्या आसपास आपण टॅक्स रेव्हेन्यू म्हणू शकतो तो गव्हर्नमेंटला मिळतो.
1: बर.
0: विचार करा, 2 लाखावर 30% म्हणजे 60,000 जर पकडलेत तर 60,000 करोड गव्हर्नमेंटला टॅक्स स्वरूपात मिळतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला कुठली मशिनरी वापरावी लागत नाही.
1: बरोबर.
0: आता हे टॅक्सेस कुठले आहेत? GST आहे, स्टॅट्युटरी टॅक्सेशन टॅक्स आहे, टर्नओव्हर टॅक्स आहेत, ब्रोकरेज आहेत. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ही केवढी मोठी इंडस्ट्री आहे हे दिवसाचं मी तुम्हाला सांगितलं. आता हे ऑप्शन मार्केटात 200 करोडचं डेलीचं टर्नओव्हर आहे.
1: बापरे.
0: विचार करा, म्हणजे आज जे आपण म्हणतो ना मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, जी 40% फंड आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटला देते ते एकट्या शेअर मार्केटमध्ये मिळतोय. हा जर व्यवसाय समजून घ्यायचा असेल तर शेअर मार्केटची कॉन्सेप्ट समजायलाच पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: ओके. तर शेअर मार्केटमध्ये BSE NSE हे जे स्टॉक एक्सचेंज आहे, BSE जे आता जवळपास 150 वर्ष जुनी आपली एक्सचेंज आहे, त्याच्यावर बऱ्याचपैकी आता लोकांचं अवेअरनेस झालेलं आहे. पण याच्यावर एक गव्हर्नमेंटने दुसरे एक NSE एक्सचेंज 1992 सुरू केली आणि Day 1 ती टोटली मॉडरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टमने काम करायला सुरुवात केली. ओके. तर पूर्वी काय व्हायचे, शेअर्स हे फिजिकल स्वरूपात असायचे, पण आता हे इलेक्ट्रॉनिकली झाल्यामुळे ते आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे येतात. तर या शेअर मार्केटमध्ये NSE BSE मधून तुम्हाला जे शेअर

0: येतात. या शेअर मार्केटला कंट्रोल करणारी जी सेबी आहे, ज्याला आपण शेअर एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया म्हणतो, ही सेबी पूर्ण सरकारच्या नियंत्रणाखाली काटेकोर पद्धतीने देखरेख करतात. त्यांचं काम आहे, ते कुठल्याही कंपनीची गॅरंटी घेत नाही, पण त्याचं काम व्यवस्थित चालतं की नाही ह्याची देखरेख करणं त्यांची वेळोवेळी होत असतं.
1: बरं, म्हणजे सरकारी लक्ष ठेवणं गरजेचं जे आहे ते सेबी करते.
0: यस यस, त्याच्यामुळे काय बरीचशी खात्री आणि बराचसा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. वेळोवेळी आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा ऐकत असतो की त्याला काय कर्टन गेलं या सगळ्या गोष्टी, जेणेकरून प्रत्येक वेळा सेबी याच्यावर ऍक्शन घेत असते. नुसते एक्सचेंजवरच नाही तर ब्रोकर सुद्धा ऍक्शन घेत असते. ब्रोकरने सुद्धा काही पसं केलं त्यालाही त्याप्रमाणे धडा मिळतो. तर याच्यामध्ये आपल्याला जर शेअर्स मार्केटमध्ये घ्यायचे असेल तर शेअर्स मिळतात. आता शेअर्स म्हणजे काय हे आपण समजूया. शेअर्स म्हणजे एक हिस्सा, एक पार्ट, एक तुकडा. ओके, तर मार्केटमध्ये कंपनी जेव्हा भांडवल उभारणी करते, ते समजा एक साधारणतः आपण समजूया की 10 लाख रुपये उभे केले कंपनीने, 10 लाख रुपये कंपनी जेव्हा उभे करते ती एकदम एका माणसाकडून घेत नाही किंवा एखाद्या संस्थेकडून, कंपनीकडून, बँकेकडून घेत नाही, तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स करते, त्याला आपण म्हणतो शेअर्स. आणि त्याची किंमत आता उदाहरण आपण गृहित धरूया की समजा एक 10 लाख फंड आहे, हे जर आपण त्याची जर फेस व्हॅल्यू 100 रुपये जर धरली, 100 रुपयाप्रमाणे 10 लाखाला भागिलं तर जवळ 10,000 लोकांमध्ये ते शेअर्स वाटले जातील. ते 10,000 हे त्याचे शेअर होल्डर झाले आणि 100 रुपयाचा हा एक शेअर झाला. आता ही शेअर्स मध्ये कसं व्यवहार कसे काय होतात ते आपण सुरुवात करूया. याची सुरुवात होते आयपीओ पासून. कुठलीही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आपला बिझनेस प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा काही नवीन मशिनरी सांडण्यासाठी जेव्हा सुरुवातीला भागभांडवलाची जास्त गरज लागते, त्यावेळेला ती कंपनी प्रायव्हेट असते आणि प्रायव्हेट आल्यानंतर ती सेबीकडे ते अर्ज करते. अर्ज करताना कंपनीला एक DRHP द्यावा लागतो. DRHP म्हणजे काय, एक प्रकारे ते त्याचा सातभार आहे.
1: बरं,
0: त्याची कुंडली आहे, म्हणजे कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय, टर्नओव्हर काय, आतापर्यंत त्याचं कामकाज कसं झालं, त्या सगळा ब्युरो DHRP मध्ये द्यावा लागतो.
1: आणि ते सेबी पडताळून
0: पाहते. त्याचप्रमाणे म्हणजे त्या कंपनीला आम्ही इश्युअर बोलतो. तर कंपनी इश्युअर झाली, ज्या कंपनीला भागभांडवल उभं करायचं ती इश्युअर झाली. आता हे करताना फायनान्शियल मॉनिटरी करावं लागतं, म्हणून त्यांना एक अंडर रायटर लागतो. त्याचं काम ते मर्चंट बँक करत असतात. म्हणजे कोणतीही एक मर्चंट बँक ही त्याचं फायनान्शियल सगळं काम पाहत असतं, तर त्याला मर्चंट बँक पण आवश्यक आहे. त्या सेबी सगळ्या काटेकोर गोष्टी तपासून घेते. तसंच त्याला एक लीड करणारा, लीड म्हणजे त्याचं मार्केटमध्ये प्रमोशन करणं, जाहिरात करणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. तर अशा तऱ्हेचं लीड मॅनेजर, अंडर रायटर आणि इश्युअर हे तीन आपल्या सेबीकडे अर्ज करतात. आणि सेबी जेव्हा त्याला परमिशन देते, आयपीओची परमिशन तुम्ही लॉन्च करू शकतात, तर त्यावेळेला ते तीन टाईपच्या कॅटेगरीमध्ये लोकांना इन्व्हॉल्व्ह करतं. एक असतं रिटेलर, सर्वसामान्य लोक. दुसरे असतात HNI, HNI म्हणजे हाय नेटवर्क इन्व्हेस्टर, जे मोठ्या रकमेचे जे लोक आहेत. आणि तिसरा एक क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल, मग त्याच्यामध्ये बँका येतात, म्युच्युअल फंड येतात, इन्शुरन्स येतात, LIC म्हणजे सारखी सारखी विमा कंपन्यासुद्धा येतात. तर अशा तर वेगवेगळ्या सगळ्या कंपन्या, त्या FI पण त्याच्यामध्ये येतात, फॉरेन इन्व्हेस्टर पण त्याच्यामध्ये येतात. साधारणतः ते 3 ते 4 दिवसाच्या कालावधी रिटेलर ते फॉर्म वगैरे भरतात ब्रोकिंग मार्फत, आणि त्यानंतर तो साधारणतः 20 ते 21 दिवसांनी तो लॉन्च होतो.
1: अशी प्रक्रिया असते. आता गजाननजी, मग ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सगळं जाणून घेऊन मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, बरोबर?
0: एक्झॅक्टली.
1: त्यापेक्षा जर त्यांनी चांगले म्युच्युअल फंड स्वीकारले आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर ते फायदेशीर ठरू शकतं.
0: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आता कसं आहे, ज्येष्ठ नागरिकांचं तसं वयोमानाप्रमाणे थोडं कॅल्क्युलेशन किंवा ऍब्झॉर्प्शन थोडंसं वीक असतं. तर मी त्यांना म्हणेन की तुम्ही म्युच्युअल फंड पासून सुरुवात केली तरी काय हरकत नाही. म्युच्युअल फंड एक प्रकारचा शेअर मार्केटचा दरवाजा आहे. ओके, जेणेकरून जे इनिशियल स्टेजला जे आम्ही पेपर मॉडरेटिंग वगैरे करतो तर म्युच्युअल फंडमध्ये येऊ शकतात. आता त्याच्या 3 पद्धतीचे की रिस्क फॅक्टरवाले आहे किंवा बॅलन्सवाले आहे, जे हायब्रिडवाले आहेत, असे तरीचे त्यांचे म्युच्युअल फंड हाऊस आहे. जसं तुमच्या एज वाईज तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, तो तो म्युच्युअल फंडचा जो ॲडवायझर आहे तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतो.
1: म्हणजे त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यामार्फत आपण घेऊ शकतो.
0: तो सर्टिफाईड जो CBC डायरेक्ट कनेक्ट आहे, त्याला रॉंग कमिटमेंट किंवा रॉंग फॉल्स कमिटमेंट त्याला देता येत नाही. तर तो प्रॉपर पद्धतीने तुमचं सगळं फायनान्शियल किंवा फॅमिली किंवा तुमचं हेल्थचा इश्यू हे सगळं कॅल्क्युलेशन करून तो तुम्हाला एक चांगला म्युच्युअल फंडचा ऑप्शन देऊ शकतो. आता जे रिस्क फंड्स असतात, जे इक्विटी फंड म्हणतो आम्ही त्याला, रिस्क फंड म्हणतात. जसं मार्केट चालतं तसं ते वर जातात, मार्केट खाली पडलं की म्हणजे एखादी न्यूज जरी बॅड आली तरी खाली पडतात. तर हे जेणेकरून आम्ही ज्येष्ठ नागरिकाला ते आम्ही अप्रोच करत नाहीत, कारण त्यांचा जो कष्टाचा कमाईचा पैसा असतो ते जास्त करून ते बॅलन्स फंड, ज्याला हायब्रिड फंड सुद्धा नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मग सरकारी बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स किंवा इतर काही म्हणजे सेमी एकदम सुरक्षित असलेले इक्विटी शेअर्स असे त्याच्या यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देत असतात.

0: हे म्युच्युअल फंडचं किंवा शेअर बाजाराशी संबंधित आपण गुंतवणुकीचा जेव्हा विचार करतो तेव्हा सोशल मीडियावरून होणारी फसवणूक सुद्धा तितकीच म्हणजे दुर्लक्षिता येत नाही असं आहे, तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये कशा प्रकारची सावधानता आपण बाळगू शकतो?
1: आजकाल प्रत्येकाचं जे आता बरेचसे ज्येष्ठ नागरिक म्हणा आपले रिटर्न्स वर भरतात, फायलिंग करतात, तर प्रत्येकाचा एक सीए असतो किंवा काही लिगल मॅटर असेल तर लिगल ऍडवायझर असतो.
0: बरं,
1: आता बहुतांश वेळेला आम्ही पाहिलंय हे ज्येष्ठ नागरिक काय करतात की कोणीतरी सांगण्यावरून, कोणातरी मित्रांच्या बोलण्यावरून किंवा एखादा कुठेतरी गॉसिप आलेला असेल पेपर न्यूज किंवा सोशल मीडियावर, त्याचं बघून त्याचं अट्रॅक्ट होऊन ते लोक येत असतात, पैसे गुंतवतात. तर तसं करू नये असं आमचं मत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी भरे थोडासा तुम्हाला खर्च होईल तर याच्यासाठी काही ब्रोकिंग हाऊस आहेत, म्हणजे ब्रोकर जे आहेत. आता आमच्या मार्केटमध्ये ब्रोकिंग कंपल्सरी, कारण ब्रोकिंग शिवाय व्यवहारच होत नाही. तर दोन पद्धतीचे ब्रोकर्स आहेत आमच्याकडे. एक आहे फुल टाईम ब्रोकर, जो तुम्हाला फुल टाईम तो शेअर मार्केटचं तुम्हाला नॉलेज देत नाही, तर तुम्हाला तो ऍडवाईस करतो, गाईड करतो, एज्युकेट करतो आणि प्रसंगी तो तुम्हाला कोऑपरेट करतो. त्याचे ब्रोकरेज थोडे जास्त असतात, पण तुमच्या फंड पण तेवढा फार सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच फंडिंगची तुम्ही ब्रोकरशी मदत घेतली तरी चालेल. डिस्काउंट ब्रोकरच्या बाबतीत असं काही नसतं. इवन काही म्युच्युअल फंड ऍडवायझर पण आहेत, खूप चांगल्या पद्धतीने मार्केटला करत आहेत. आणि आता बऱ्याचशा अंशी मी बघितलं, आता म्युच्युअल फंड आता आहे ना बराचसा बाल्यावस्थेतून आता बरा मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये आला.
0: बऱ्याच जणांना हा पर्याय आता चांगल्या प्रकारे माहीत
1: सुद्धा झालेलं आहे, कारण आज ज्येष्ठ नागरिक मी जे पाहतो की पूर्वी ते पोस्टात किंवा बँकेत आरडी करायचे, रिकरिंग डिपॉझिट आपण म्हणतो, ते आता म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या स्वरूपात आलेत. तर एसआयपीचा फायदा त्यांना चांगला मिळू शकतो, जेणेकरून कसं की मार्केट ज्या वरती जात असतं तर त्याचे जे युनिट्स असतात ते थोडे त्यांना कॉस्टली होत असतील, काय हरकत नाही, पण जेव्हा ते मार्केट खाली करेक्शन मोडला येतं तर त्यावेळेला तुम्हाला युनिट्स जास्त मिळतात, म्हणजे तुमची रिस्क मॅनेज होते, तिचे इक्विलिब्रियम होतं आणि तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अचीवमेंट करू शकता.
0: आता गजाननजी, तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहात, तर तुम्ही गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी विचारात घेता?
1: तसं पाहिलं तर आज या जे सिनियर सिटीज आपण म्हणतो 60+ आहेत, या सगळ्याचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो हेल्थ इश्यू. तर हेल्थ इश्यूवर बाबतीत मध्ये बघायला गेलं तर आज क्रिटिकल डिसीजचे बरेचसे इफेक्ट लोकांमध्ये होत आहेत, तर त्याचा खर्च खूप जास्त आहे. तर हेल्थ इश्यूवर मी म्हणेन की त्याच्यासाठी मी मेडिकल इन्शुरन्स आहे तो जास्त प्रेफर करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो. किंवा तुम्ही सिनियर सिटीजनच्या एंट्रन्स लेवलला असाल तर काही कंपन्या पण टर्म इन्शुरन्स कंपन्या देतात, तर त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तो हेल्थ इश्यूसाठी तुम्ही फंड ॲलोकेशन करू शकता. त्याचा एक वेगळा मॅनेजमेंट आहे, त्याला आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणतो. तर तुमचा जो ॲडवायझर असेल तो PMSचा जर असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी कोऑपरेट करतो की तुमचं हेल्थ इश्यू आहे किंवा तुम्हाला लिक्विड कॅश जेव्हा काही गरजेला तुम्हाला फिरायला जायचंय, पिकनिकला जायचंय, अशा वेळेला पैशाची गरज लागते, किंवा इतर काही कारण असेल, मॅरेज आहे किंवा कोणाला सेलिब्रेशन आहे तुम्हाला द्यायचं आहे, तर अशासाठी तुम्ही काही फंड सेपरेट करू शकता. त्याचं बायफिगरेशन त्या याच्यामध्ये होऊ शकतं. आम्ही जास्त करून त्याला लिव्हरेजला जास्त प्रेफर करतो. म्हणजे लिव्हरेज म्हणजे काय, जर तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट मेजर असेल तर त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो ते इंटरेस्ट नाही, तुमचं लिव्हरेज आहे. ते जास्त शक्य तुम्ही लिव्हरेज वापरा, प्रिन्सिपल हात लावू नका.
0: बरं बरं. हा, आर्थिक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक सल्लागाराच्या मदतीने सगळं करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपण आपल्याला त्याची तितकीशी गरज वाटत नाही, पण ती घेणं खूप उपयुक्त ठरू शकतं.
1: पण एवढ्यासाठी की आज आपण जे आम्ही शेअर मार्केटला आम्ही म्हणतो दोन गोष्टीचा आम्हाला शाप आहे, थोडक्यात ओपनलीच बोलतो आणि सगळ्यांना माहित आहे. एक आहे लालच, ग्रीडनेस, आणि एक आहे फिअर, भीती. ह्याचे सगळे शिकार आहेत आणि ह्याला कारण आहे आम्ही सोशल मीडिया. फुकट देणारे सल्ले जे आहेत त्यांचं काही जात नाही. ओके. आणि सोशल मीडियावरले जे आहेत त्यांचे अचीवमेंट म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो दाखवतात, फेल्युअर रेशो कधीच सांगत नाही, कारण त्यांना माहिती फेल जाईन ते लोक आपल्याकडे येणार.
0: बरोबर.
1: तर अशासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला हेच सल्ला देतो की तुम्ही तुमचं कॉन्फिडेंटली तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर, तुमचा PMS असेल किंवा तुमचा एखादा CA असेल तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करेल, मॅनेजमेंट करून देईल. आणि आज ही काळाची गरज आहे, कारण आज बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आलेला आहे पण त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं माहीत नाही
0: आहे.
1: एखाद्याकडे पैसा आला की लगेच त्याच्याकडे कोणीतरी एक इन्शुरन्सला टच होतो, म्युच्युअल फंडवाला येतो. त्यांचा इश्यू वेगळा असतो, त्यांचं त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं माझं सिलेक्ट कोटा पूर्ण करायचं आहे की कुठे फॉरेंटियर अचीवमेंट करायचं, त्याच्यामुळे त्या स्कीम गळ्यात मारल्या.
0: बरोबर. आपण डॉक्टर चांगला आहे की नाही त्याची थोडीशी पार्श्वभूमी तपासतो, तसं वित्त तज्ज्ञ जो आपण की तपासलं गेलं पाहिजे.
1: आणि आम्ही आमच्या ज्या प्रोग्राम्स आहेत, आता आम्ही मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मी जवळजवळ 20 वर्ष आम्ही फायनान्स सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने केलं, ॲडमिनिस्ट्रेशन

0: लोकांना पैसा आला की ते पैसे खर्च करायकडे जातात. कोणत्याही माणसाचा तो एक ॲटिट्यूड आहे, पैसे आले की खर्च करायचे मार्गे लगेच सुचतात. तर त्याला आम्ही एक डायव्हर्शन दिलं, एक वळण दिलं की पहिला तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय निवडा आणि उरलेल्या पैशात तुम्ही एक्सपेंडिचर करायचा विचार करा. त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. अवेअरनेस करत असताना आम्ही त्याच्यामध्ये NISM एक्झामला पण आम्ही लोकांना बसवलं. आतापर्यंत आम्ही जवळ 350-400 मुलांना बसवलं. NISM मधून आम्ही त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि त्यांना अशा ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहे किंवा ॲसेट मॅनेजर सर्व्हिस आहे त्याने तिथे जॉब करायची त्यांना संधी मिळाली.
1: बरोबर.
0: कारण काय, हातामध्ये NISM सर्टिफिकेट आहे, जे स्वतः R&D करू शकतात किंवा टेक्निकल अनालिसिस म्हणून काम करू शकतात किंवा प्रॉपर ऑपरेटर म्हणून काम करू शकतात, अशा तऱ्हेचा त्यांना बेनिफिट मिळालेला आहे. तर हा एक प्रयत्न आमचा आहे. अर्थात ही सुरुवात आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आमच्या अनेक जे लोक आहे, युट्यूबर असो काही असो, मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो प्रॉपर गाईड करा, लोक तुमच्याशी खूप जवळ सपोर्ट देतील.
1: वा बरं. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडस वेगळा असा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण अभ्यासपूर्वक जर त्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर नक्कीच ती फायदेशीर ठरू शकते. गजाननजी, ह्या सगळ्याबद्दलची तुम्ही जी छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: अमृत कलश या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात अर्थतज्ज्ञ गजानन फडकले यांची हर्षदा प्रभू यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

राखणदार या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार सविता मोरे, संगीतकार विश्वनाथ मोरे.

अमल दिन अमल या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांनी केलेलं हे गीत होतं. विवेक आपटे यांचं संगीत होतं, अनिल मोहिले यांचं. गीत बहार या चित्रपटात चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात चंद्रमुखी या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीत आहे अजय अतुल यांचं.

अरे आंबेकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं, चंद्रमुखी या चित्रपटातील हे गीत होतं, गुरु ठाकूर यांचं, आणि संगीत होतं अजय अतुल यांचं.

दे धक्का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आरती अंकलीकर टिकेकरांनी गायलेलं, श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत होतं, संगीत होतं अजय अतुले यांचं. नटरंग या चित्रपटातील गीत ऐकूया, बेला शिंदे यांनी गायलेलं, गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीतकार अजय अतुल.

अमल दे धमाल या चित्रपटातील गीतं पण ऐकत होतात. विनय मांडगे, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर, अविनाश हांडे आणि सहकारी यांनी गायलेलं पुरुषोत्तम बेर्डे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे सहज समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 3 वाजून 1 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं, हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमया

0: कलाकार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
1: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या 3 वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याशी जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या 3 वर्षी लागलो पण 6-7 वर्षांचं असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
0: पण मग तुझी शाळा कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
1: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मुरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं ह्याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार याची नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे ही सगळी आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोकं. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आईबाबांकडूनच ती झालेली आहे आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
0: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम,
1: हार्मोनियम वयाच्या 3 वर्षी.
0: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
1: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण

0: कुठेच घेतलेलं नाही आहे कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाही आहे. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्दसुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चालसुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणंच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार संगीतकार आणि गायक गायिका यांचंच असतं असं जी समज आहे, तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार संगीतकार आणि गायक गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे की या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलं आहे. म्हणजे जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलं आहे याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगनी जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आहात आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार संगीतकार आणि गायक गायिका जबाबदार नाही आहेत, संगीत संयोजक वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे. म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा. त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत
0: हो कॉलेजमध्ये? हा, FYBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत ह्याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल तर गझल ह्या गीतप्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खूबी आहेत काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का विरह आहे दुःख आहे वेदन आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं जोडणं आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात स्वरलिपी असते ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिनसारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यातसुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सा रे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे. आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिनवरती असेल तर रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिनवर असेल तर डंग दा डंग डंग डंग दा डंग डंग डंग. हे जे मी आत्ता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला, पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे. कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग्स ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं, आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते, आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी यूट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकला पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे, या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार ह्या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला, तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना, 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा, संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता, या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हटलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजत आहे आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे, तू एका रिहर्सललाही, 8 आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये

0: गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता आहे. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो. आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते, पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं, मग काय वाटलं? म्हटलं सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचं आहे तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचं आहे तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचं आहे नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःचं नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद सर हे मी सांगतोय ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखादं व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, ते म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गात आहेत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाही आहे. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलं आहे ते. तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्सवरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता. तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाही आहे हे आपण रिहर्स नाही केलं आहे, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलं तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाही आहे. पण तुम्हाला त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिलं तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. मग ते म्हणाले नोटेशन वाचता येतं मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे, माझे हातपाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाले पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, मी ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपलं पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाही. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो. आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाइए हार्मोनियम बढाइए असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्यूम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ द्या, आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलं आहे ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं. त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते. आणि मी म्हटलं झालं आता आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाही आहे. आणि ते जसे जवळ आले म्हटलं जवळनंतर मग मला विचार काय सहस्रबुद्धे कसं वाटलं. म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. हे म्हटलं काय का करताय तुम्ही असं, ते म्हणाले तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला. तुला नोटेशन वाचता येतं, हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं आहे, हार्मोनियम वाजवायचे, दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही. अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला एका

0: भावलेले, तुला आवडलेले आणि ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं?
1: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता, रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं. म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो. किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट्स त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक, त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलेत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
0: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय?
1: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स, म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्म्सशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी, गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
0: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
1: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं, तर जिक्सॉ पझलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझलमधले ते सगळे तुकडे त्या पझलमधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझलमध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असतं. मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजली आहेत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो, ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला, जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचारा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाही आहे त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
0: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
1: जास्त चॅलेंजिंग
0: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात कुठे काय वाजायला पाहिजे.
1: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे ती केर्सी लॉर्ड, सेबॅस्टियन सर किंवा प्यारेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे. त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
0: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे लाईव्ह आहे, गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
1: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी. त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक हा वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
0: खरं. पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्समध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
1: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाही आहे. म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओमध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्समध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रॅमिंगचा एलिमेंट आला आहे, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रॅमिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओमध्ये आणला जातो.

0: आणि त्याच्यावरती डायरेक्ट वोकल्स डब केले जातात, किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवा आहे, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेला गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंडपेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे, त्या गाण्याच्या अनुरूप त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो, किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं, ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं,
1: बरोबर,
0: तेही मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्त्वाचं असतं, की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत, संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत, म्हणजे सिनियर्समध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मोहिले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते, अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजनसुद्धा करतात, किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. म्हणजे माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात, तसं करून चालणार नाही. कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं, तुम्ही फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी, थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल, अजून चांगलं येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल, अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूममधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते हे कळत नाही हा कुठला सूर येतो, तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो, आणि आम्ही हार्मोनियम जवळ जायचो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. म्हणजे आता मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो, हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय, गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो, तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगपर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते

0: बॅटन दिलंय समोरच्याच्या हातात, पण सगळे धावत आहेत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावासा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं, आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स्ड म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं, किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं.
0: हो,
1: आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ, आणि सर म्हणाले अरे काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे, मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? ते म्हणाले तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता या मुलाला ओळखत नाही आहात, पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मोहिलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्यासमोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
0: धन्यवाद.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या चित्रपटातील गीता आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भिंगरी या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. रफत खान यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग आहे गुजरी तोडी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे महफूज खान यांनी. ऐकूया रफत खान यांचं सतारवादन राग गुजरी तोडी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रफत खान यांचं सतारवादन. आपण ऐकत होतात राग गुजरी तोडे. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. पहाटेचे 4:30 होत आहेत. सादर करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुला भागवत यांचं गायन. ऐकूया राग जौनपुरी. विलंबित गत एकतलात आणि द्रुतगत तीन तलात निबद्ध आहे. विलंबित बंदिश बोल आहेत ले हो बाना, द्रुतबंदिश लावरी. तबला साथ आहे निलेश जाधव यांची, हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळ यांची. ऐकूया विदुला भागवत यांचं गायन राग जौनपुरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विदुला भागवत यांचं गायन. आपण ऐकत होतात राग जौनपुरी. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं

0: मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे ठीक 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. शपथ तुला बाळाची या चित्रपटातील गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचं हे गीत. संगीतकार आहेत दीपक पाटेकर.

गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर, आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकार्याने गायलेलं एक फूल चार हाप या चित्रपटातील गीत. गीतकार विवेक आपटे, संगीतकार अनिल मोहिले.

गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. 12:10.